0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया 4 जून. परमार्थात अभिमान आड येतो. आपल्या शास्त्रात 2 गोष्टी सांगितल्या आहेत, इहलोक आणि परलोक कसे साधावेत हे दोन्ही स्पष्ट केलेलं आहे. परंतु आपण प्रपंच तडीचा आणि परमार्थ सवडीचा मानतो. या दोन्ही गोष्टी जाणत्याची संगत लागते. परलोक साधून देणाऱ्याला सद्गुरू म्हणतात. जो मनुष्य आपल्याला कळत नाही हे कबूल करतो, त्यालाच सद्गुरूकडे जाण्याचा रस्ता मोकळा होतो. आपण भगवंताला शरण जात नाही कारण आपला अभिमान या शरण जाण्याच्या आड येतो. आता गंमत अशी आहे की व्यवहारात सुद्धा आम्ही अभिमान सोडून ज्याला जे समजतं त्याच्याकडे जातो. इहलोक अनुभवाचा आणि परलोक अनुमानाचा अशी आपली कल्पना असते. पण इहलोकाचा अनुभव दुःखाचा येतो तरी तो आम्ही सोडत नाही. मग परमार्थाचा अनुभव नाही म्हणून मी तो करत नाही हे म्हणणं लबाडीचं आहे. प्रपंचामध्ये आम्ही काही पाप करत नाही, मग परमार्थ तरी दुसरा कोणता राहिला करायचा असं काही जण विचारतात. प्रपंच सचोटीचा असला तरी त्यात अभिमान असेल तर तो परमार्थ होणार नाही. राम करता असं म्हटल्याशिवाय, म्हणजेच अभिमान सोडल्याशिवाय परमार्थ नाही साधणार. मी देही म्हणू लागलो यात अभिमान आला. देहबुद्धीला कारण म्हणजे वासना. वासना हे सर्वांचं मूळ आहे. माझा जन्मच

0: जर वासनेत आहे तर ती बाजूला काढल्यावर आम्ही जिवंत कसे राहू असं वाटतं. जो या वासनेचा खून करतो तोच परमार्थाला लायक होतो. अंती जी मती ती जन्माला कारण होते. हे सगळं ज्ञानाचं बोलणं झालं, पण प्रचितीनं हे आपण जाणावं. बायकोपोरांचा त्रास होतो, मन एकाग्र होत नाही, म्हणून बुवा झाला, मठ केला, लोक येऊ लागले, त्यांना जेवायला घालण्याकरता भिक्षा आणू लागला, पण भगवंत सर्वांना खायला घालतो हे विसरला. छप्पर गळू लागलं ते नीट करण्याची काळजी करू लागला. मग घरादारांनी काय केलं? असा बुवा होण्यापेक्षा प्रपंचात राहिलेलं काय वाईट आहे? थोडक्यात म्हणजे परमार्थ समजून जो त्याचं आचरण करेल त्याला तो लवकर साधेल. त्या माणसाला प्रपंच सोडून जायचं कारणच उरणार नाही. जगातलं आपलं समाधान किंवा असमाधान ज्या वृत्तीनं आपण जगाकडं पाहतो त्याच्यावर अवलंबून आहे. परमार्थात महत्त्व बाहेरचं ऐश्वर किती आहे याला नाही आहे, वृत्ती स्थिर होण्याला आहे. आणि भगवंताचं सतत अनुसंधान हाच वृत्ती स्थिर होण्याचा एकमेव उपाय आहे. परमार्थाला कोणतीही परिस्थिती चालते, आपली वृत्ती मात्र स्थिर असली पाहिजे. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

अर्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 155 दशक 11 समास दुसरा चत्वार देव निरूपण नाम समास जय जय रघुवीर समर्थ। एक सगळ्यांचा अंतरात्मा विश्वामध्ये राहतो तो विश्वात्मा तर काही द्रष्टा साक्षी ज्ञानात्मा मानतात। एक निर्मळ निश्चळ चंचल नसलेला अनन्य भावाने वस्तूला ते मानतात। एक नाना प्रतिमामय आहे तर दुसरा अवतार महिमा आहे, तिसरा अंतरात्मा आहे, चौथा निर्विकार आहे, असे चत्वार देव आहेत। यापेक्षा वेगळा सृष्टीचा स्वभाव नाही, सगळे एकच मानतात। ते देव जाणतो पण अष्टधा प्रकृती ओळखली पाहिजे। प्रकृतीमधील देव तो प्रकृतीचा स्वभाव भावातीत असलेला महानुभव विवेकाने जाणावा। जो निर्मळाचं ज्ञान करील तो निर्मळ होईल, जो ज्याचं भजन करील तो त्याचं रूप जाणावा। निरक्षीर निवडतात त्यांना राजहंस म्हणतात आणि सारासार जाणतात त्यांना महानुभाव म्हणतात। जो चंचलाचं भजन करील तो सहजपणे चळेल आणि जो निश्चलाचं भजन करील तो निश्चल होईल। प्रकृतीनुसार चालावं पण आतील शाश्वत ओळखावं, सत्य होऊन देखील लोकांसारखं वावरावं असं समर्थ सांगतात। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे चत्वार देव निरूपण नाम समास द्वितीय समाप्त। जय जय रघुवीर समर्थ। दशक 11 समास दुसरा शिकवण निरूपण नाम समास। अनेक जन्मांच्या शेवटी अकस्मात नरदेहाची प्राप्ती होते, तिथे नीतीन्यायाद्वारे व्यवस्थित वर्तन केलं पाहिजे। नीतीनियमाने प्रपंच करावा, परमार्थाचा विवेक पाहावा, त्यामुळे इहलोक आणि परलोक दोन्हीही संतुष्ट होतात। माणसाचं वय 100 वर्ष मानलं तर त्यात बालपण अजाणतेपणामध्ये गेलं, तरुण्य विषयभोगात खर्च केलं, वृद्धपणे नाना रोग जडतात, कर्मभोग असं त्याला म्हणतात। मग भगवंताचा योग कोणत्या वेळी येणार? राजकीय दैविक उद्वेग चिंता अन्न वस्त्र देह ममता नाना प्रसंग जीवनामध्ये येतात आणि त्याच्यामध्येच जन्म जातो, लोक मरतात। वडील माणसे गेली ही प्रचिती असते, जाणून जाणून तरी काय जाणलं? घराला आग लागली आणि झोपून राहिला तर चांगलं कसं म्हणायचं? आत्मघातकी असं त्याला म्हणावं लागेल। पुण्यमार्ग सगळा बुडून गेला आणि पापाचा संग्रह उदंड झाला, यमयातनेचा झोका फार कठीण आहे, तरी आता असं करू नका, विचारपूर्वक वर्तन करा। इहलोक आणि परलोक साधा, दोन्हींचाही लाभ घ्या। आळसाचं रोकडं फळ म्हणजे जांभया आणि झोप, हे सुख आळशी लोकांना आवडतं। कष्ट केले तर श्रम होतात पण त्यांना पुढं सुख मिळतं। प्रयत्न करून खातात, जेवतात, सुखी होतात। आळस हा उदास नागवणूक करणारा आहे। आळसामुळे प्रयत्न बुडतात, आळसामुळे करंटेपणाच्या खुणा प्रकट होतात, म्हणून आळस नसावा तरच वैभव मिळू शकते। या लोके आणि परलोकी जीवाला समाधान मिळू शकते। प्रयत्न कसा करावा याचं हे निरूपण आहे, त्यासाठी क्षणभर अंतःकरण सावध करावा। सकाळी लवकर उठावं, काही पाठांतर करावं, यथाशक्ती आठवावं, सर्वोत्तमाची आठवण करावी, मग अशा दिशेकडे जावं जे कोणालाच ठाऊक नाही। निर्मळ पाणी घेऊन शौच आचमन करावं, मुखमार्जन, प्रातः स्नान, संध्या तर्पण, देवतार्पण, पुढे यथासंग वैश्वदेव उपासना करावी, काही फलाहार घ्यावा, मग संसार धंदा करावा, चांगले शब्द बोलून सगळ्यांना राजी ठेवावं। जो ज्याचा व्यापार आहे तिथे काळजीपूर्वक राहावं, खबरदार राहावं। लक्ष दिलं नाही तर मग फसवा फसवी होते, चुकते, फसवलं जातं, विसरतं, सांडतं, आठवण झाल्यानंतर माणूस तरफडतो। अशा प्रकारे आळसाची रोकडी प्रचिती येते। असं नेहमीच वर्तन कसं असावं, नेहमीचं वर्तन कसं असावं याची माहिती समर्थ देत आहेत।

सुजन हो, पारमार्थिक दृष्ट्या श्री संत एकनाथ महाराजांनी म्हटल्याप्रमाणे अर्थ जिज्ञासु अर्थार्थी यांचे या ओव्यात सांगितलेले शब्दार्थ होऊ शकतील, पण यातून प्रत्येक पदाचं भिन्न तात्पर्य सिद्ध न होता एकाच अर्थी देह होईल, म्हणजे अर्थ ही भगवत प्राप्तीचीच आरती बाळगणारा, अर्थार्थी ही भगवत प्राप्तीचीच जिज्ञासा ठेवणारा, अशा रीतीनं शब्द वेगळे पण अर्थ किंवा भाव एकच होईल। पण श्रीमद भगवत गीतेमध्ये ज्ञानी भक्तासह चतुर्विधो भजन्ते माम असं भगवान श्री कृष्ण सांगतात। त्यातील चतुर्विधा म्हणजे चार प्रकारचे असा संख्यावाचक निर्देश आहे, त्याचं तात्पर्य इथे सिद्ध होणार नाही। जगामध्ये जे भक्त म्हणवणारे दिसून येतात ते रोगादी दुःखनाशार्थ, धनादी ऐश्वर प्राप्त्यर्थ, सलोकतादी तसंच सायुज्यादी मोक्षार्थ भक्ती करणारे असेच अनेक भक्त आपल्याला दिसून येतात।

ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायातील अज्ञान लक्षणामध्ये व्यभिचारी भक्तांची लक्षणं सांगितली आहेत. ती अशा सकाम भक्तांचीच आहेत असेही अनेक भक्त जगामध्ये असतात. वास्तविक त्या भक्तांच्या त्या क्रियेला भक्ती म्हणणं योग्य नव्हे.

माझ्या या गवणी भक्तीनं भगवत प्राप्ती न झाली तरी भगवान महात्म्य पडत, देवाचा महिमा कळतो, त्यामुळे का होईना अंतःकरणामध्ये भगवत प्रेम हळूहळू निर्माण होणं संभवनीय असतं। म्हणूनच देवर्षी नारदांनी आपल्या भक्ती सूत्रामधून या गवणी भक्तीचा उल्लेख

अथवा पण सुजन हो अशा गवणी भक्तीकडून व्रजगोपिकांच्या त्या निस्सीम भक्तीकडं चरम भक्तीकडं आपली सगळ्यांची वाटचाल व्हावी हीच प्रभुचरणी प्रार्थना.

0: हरिभक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरिभक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर धुंडा महाराज मठ उत्पाद गल्ली पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरिभक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।
1: No.

0: बरं दर्शन देहो आज इथंच थांबूया. प्रभू तुम्ही मोद भरावा सकळांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित.
1: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
2: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
1: हो पण फार खर्च आला असेल ना?
2: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
1: काय सांगतो?
2: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक,
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: श्रोते हो नमस्कार, 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनल वरती आता प्रसारित करीत आहोत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळचे 7 वाजलेत, आज गुरुवार. श्रोते हो रूपरेषांत सकाळी 7:05 दिनविशेष आपण ऐकू शकाल. 10:20 ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. सकाळी 11:05 चिरंतन गाणी हा कार्यक्रम. सादर करते श्रीकृष्ण कुलकर्णी. 1:00 दुपारी आपण ऐकणार आहात विनोबा भणे हा कार्यक्रम. सादर करत्या श्रद्धा कराळे. 2:00 दुपारी आपण ऐकणार आहात गुंजन मनातले, सादर करत्या ज्योती चौधरी. दुपारी 3:00 चला जाऊया हा कार्यक्रम. संवाद साधलाय मोहना कारखानीस यांनी. दुपारी 3:30 सावित्री अभ्याकसच्या या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. संध्याकाळी 7:00 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आस्वाद आपण घेऊ शकाल. श्रोते हो रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. श्रोते हो नमस्कार, आपण ऐकता रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, आज 4 जून, आज आहे आंतरराष्ट्रीय निष्पाप बालक दिवस. त्याचबरोबर राष्ट्रसेवा दल दिन हाही आजच आहे. आता जाणून घेऊया आणखीन काही दिनविशेष. आजच्याच दिवशी 1674 राज्याभिषेकापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची सुवर्ण तुला करण्यात आली. ब्रिटिश वकिलातीच्या मते त्यांचं वजन सुमारे 73 किलो भरलं. आजच्याच दिवशी 1876 ट्रान्स कॉन्टिनेंटल एक्सप्रेस रेल्वे अमेरिकेच्या 2 तीरांना जोडणारी ही रेल्वेची पहिली प्रवासी रेल्वे होती. 1896 आजच्याच दिवशी हेन्री फोर्ड यांनी तयार केलेल्या पहिल्या मोटारीचं यशस्वी परीक्षण करण्यात आलं. 1994 आजच्याच दिवशी गीतकार मजरूह सुलतानपुरी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला. 2022 आजच्याच दिवशी केनीची होरी हे वयाच्या 83व्या वर्षी पॅसिफिक महासागर ओलांडून एकट्यानं प्रवास करणारे सगळ्यात वयस्कर व्यक्ती ठरले आहेत. 1904 आजच्याच दिवशी भारतीय प्रकाशक पर्यावरणवादी भगत पुराण सिंह यांचा जन्म झाला. 1936 आजच्याच दिवशी चित्रपट अभिनेत्री नूतन बहल यांचा सुद्धा जन्म झाला. 1946 आजच्याच दिवशी दाक्षिणात्य चित्रपटातले सुप्रसिद्ध पार्श्वगायक पद्मश्री आणि पद्मभूषण SP बालसुब्रमण्यम यांचा सुद्धा जन्म झाला. तर 1947 आजच्याच दिवशी सुप्रसिद्ध ज्येष्ठ विनोदी अभिनेते अशोक सराफ यांचा सुद्धा जन्म झाला. 1975 आजच्याच दिवशी अमेरिकन अभिनेत्री अँजेलिना जोली यांचा देखील जन्म झाला. मंडळी, आता आजच्याच दिवसाचे आणखीन काही दिनविशेष जाणून घेऊया. 1947 आजच्याच दिवशी बौद्ध धर्माचे अभ्यासक पंडित धर्मानंद कोसंबी यांचं निधन झालं. 2020 आजच्याच दिवशी भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक बासू चटर्जी यांचं सुद्धा निधन झालं. तर मंडळी, हे होते आजचे काही दिनविशेष. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: राज, आपण लग्न कधी करायचं?
3: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
2: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
3: मग आता पुढे काय करायचं?
0: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
3: पण मग संपर्क कुठे करायचा?
0: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार 10 ते 6 तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8800016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
2: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
3: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: Hershey Sunday。
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, जनावरांना कडबा कुट्टी लागते आणि कडबा कुट्टी तयार करण्याकरता कडबा कुट्टी मशीन आपण तिचा वापर करतो। तर ही जी मशीन आहे, जनावरांना बारीक तुकडे करून देण्यासाठी कडबा कुट्टी मशीन जिचा वापर करतो आपण, तर हिची काय निगा घ्यावी या संदर्भात आपण उहापोह करणार आहोत। ही जी मशीन आहे, ही वापरण्यास सुरू करण्याअगोदर त्याचे सर्व गिअर जे आहेत, बेअरिंग्स आहेत, यांना आपण वंगण देणं गरजेचं आहे। वंगणासाठी कोणतेही मिनरल तेल किंवा कॅस्टर तेल आपण त्याच्यासाठी वापरलं पाहिजे। मशीनची दोन पाती असतात ज्याद्वारे चारा कापला जातो, त्या पात्यांना कांशीच्या सहाय्यानं धारदार धार लावली पाहिजे। या पात्याची कापणारी बाजू जास्तच बोथट झाली असल्यास ग्राइंडरवर पात्यांना एका बाजूनं योग्य प्रमाणात धार द्यावी। चाऱ्याला आधार देणारी पट्टी व चाकाबरोबर फिरणारे धारदार पाते यामधील अंतर जे आहे कमीत कमी असलं पाहिजे, म्हणजे चारा चांगल्या प्रकारे कापला जाईल। याला आपण हे जे अंतर असतं याला क्लिअरन्स असं म्हणतो। आता हा जो क्लिअरन्स आहे, निश्चित करताना धारदार पाते पट्टीला अडकणार नाही याची सुद्धा आपण दक्षता घेतली पाहिजे। मशीनचं सर्व ढिले नट बोल्ट जे आहेत, स्क्रू घट्ट आपण आवळून घ्यावे, त्यामुळे अपघात जो आहे तो होणार नाही। दिवसभराच्या कामानंतर गिअर व बेअरिंग्सवर पडलेला जो कचरा असतो किंवा घाण आहे, धारदार पात्यावरील उल्या कडब्यातील पाणी जमा झालेलं आहे, ते आपण स्वच्छ करून पाती चांगली कोरडी करून ठेवली पाहिजे। जेव्हा मशीन कामात नसेल तेव्हा त्याचे जे फिरणारं चाक, ज्याला फ्लायव्हील म्हणतो आपण, ते लॉक करून ठेवलं पाहिजे। वर्षातून किमान एकदा सर्व मशीन जे आहे ते सुटं करून केरोसिन न सर्व त्याचे भाग स्वच्छ धुवून घेतले पाहिजे। आपण मशीनचे पावसापासून संरक्षण होण्यासाठी त्याला शेडमध्ये आपण ठेवलं पाहिजे। आणि मशीनचे जे बहुतांश भाग आहेत, प्रामुख्याने फिरणारे जे भाग आहेत किंवा फिरणारा चाक आहे, त्याला फ्लायव्हील म्हणतो आपण, यांना हातोड्याचे घाव सहन होत नाहीत, त्यामुळे मशीन दुरुस्त करत असताना त्याची विशेष काळजी घेतली पाहिजे आपण। तर ह्या जर बाबी आपण काही पाळल्या तर कडबा कुट्टी मशीन जी आपली आहे, जी आपल्याला कुट्टी देते, ती आपल्याला योग्य वेळी चांगल्या पद्धतीने वापरता येईल आणि तिचा खऱ्या अर्थानं फायदा घेता येईल। ही झाली पायाभूत माहिती। या संदर्भात अधिक तांत्रिक समजा काही गरज असेल, त्याच्यामध्ये काही अडचण असेल, तर कृषी अभियांत्रिकी शाखेचे जे प्रमुख असतात, कृषी विज्ञान केंद्र कडा येथील विषय विशेषज्ञ असो, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी शाखेचे प्रमुख असो, किंवा कृषी अभियंता असो, किंवा आणखी आपण ज्याला असं म्हणू की व जे अवजाराच्या संदर्भामध्ये तज्ज्ञ काम करतात, त्यांचा सल्ला घ्या, आवश्यकतेनुसार त्याची चांगल्या पद्धतीने निगा राखा आणि खऱ्या अर्थानं जे यंत्र आहेत त्याचा फायदा करून घ्या। नमस्कार।
0: कृषी संदेश।

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

श्रोते हो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार शेतकरी बंधूंनो, खरीप हंगामाची पूर्वतयारी, माती परीक्षण, जमिनीची

ही पूर्व मशागत बियाणाची तरतूद सेंद्रिय रासायनिक किंवा जीवाणू खतांची उपलब्धता करून ठेवणे कीटकनाशकांची तरतूद आणि पेरणी अवजारे किंवा हत्यारे यांची दुरुस्ती जमिनीतील अन्नद्रव्याचे नेमके प्रमाण जाणून घेण्यासाठी आपल्याला माती परीक्षण करणं गरजेचं असतं. माती परीक्षणानुसार पिकास द्यावयाची खताची मात्रा निश्चित करता येते कारण माती परीक्षणामध्ये आपल्याला नत्र स्फुरद आणि पालाश यांचं प्रमाण माहिती होतं किंवा जाणून घेता येतं. जमिनीची पूर्व मशागतमध्ये शेतात ढेकळे असल्यास ती लोड किंवा मैदाच्या सहाय्यानं फोडून घेणं जमिनीस उंच सखलपणा असल्यास टिपणीनं ते सपाट करणं आडव्या उभ्या कुळवाच्या पाळ्या देणं आणि शेवटच्या कुळवणी अगोदर शिफारशीप्रमाणे शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळणं त्याचप्रमाणे जमिनीची बांधबंदिस्ती करून पूर्वीच्या पिकाची धसकटं वेचणं हे सर्व काही आपल्याला जमिनीच्या पूर्व मशागतीमध्ये करणं अपेक्षित असतं. बियाणाची तरतूद यामध्ये संकरित किंवा अधिक उत्पादन देणाऱ्या सुधारित वाणांचा पीक वाढीसाठी किंवा पीक उत्पादनासाठी महत्त्वाचा वाटा असतो. जास्त उत्पादन देणारे खतास चांगला प्रतिसाद देणारे कमी कालावधीत तयार होणारे किंवा कमी पाण्यात येणारे त्याचप्रमाणे रोग आणि किडीस प्रतिकारक्षम असे वाण लागवडीसाठी निवडावेत. शक्यतो प्रमाणित बियाणेच लागवडीसाठी वापरावे. बियाणाची उत्पादन तारीख शुद्धता वाणाचे किंवा जातीचे नाव उगवण क्षमता इत्यादी गोष्टी पाहूनच बियाणं खरेदी करावं. बियाणाची पक्की पावती घ्यावी. पावती लेबल टॅग जपून ठेवावेत कारण नंतर बियाणापासून किंवा पिकापासून उत्पादनामध्ये काही अडचणी निर्माण झाल्या तर सरकार दप्तरी किंवा सरकार दरबारी तक्रारीसाठी या सगळ्या गोष्टी कामी येतात. सेंद्रिय रासायनिक किंवा जीवाणू खताची उपलब्धता हा आपला चौथा मुद्दा आहे खरीप हंगामाच्या पूर्वतयारीच्या मधला. शिफारशीप्रमाणे लागणाऱ्या सेंद्रिय किंवा रासायनिक खतांची खरेदी करून अगोदरच ठेवावी. बाजरी भात मका या तृणधान्ये किंवा एकदल पिकांसाठी ॲझॅटोबॅक्टर आणि सेंगवर्गीय द्विदल पिकांसाठी रायझोबियम तसेच स्फुरद विरघळणारे जीवाणू आणि ट्रायकोडर्मा याची देखील खरेदी करून ठेवावे. रायझोबियम हे जे जीवाणू खत आहे याचे वेगवेगळे गट आहेत आणि पिकानुसार हे जे गट आहेत त्याची निवड आपल्याला करणं गरजेचं असतं. त्याचबरोबर पेरणीचे अवजार किंवा हत्यारं याची सुद्धा दुरुस्ती खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच किंवा अगोदरच पूर्वतयारीचा भाग म्हणून करून ठेवणं गरजेचे असते.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
6: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
5: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
6: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
5: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।
7: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी हेमांगी देशपांडे नाशिक येथून बोलत आहे। आपल्या हिंदोळा या कार्यक्रमात मनाच्या भावभावनांच्या विश्वात आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण ऐकणार आहोत अधिक मास ऋण मास। सुनबाई, झाले का पीठ तयार? वेळेवर केळ लावता येईल बरं चुरताना, नीट बारीक दळले ना? अगं आई, किती वाजले आहेत बघितले का? रात्रीचे 12:45 आहेत आणि इतक्या रात्री काय तुम्ही सासूसुना करताय ग? आणि काय ग सीमा, ऑफिसमधून येताना दमली खूप, डोके दुखते आहे म्हणून म्हणत होती, तर लवकर आवरावे म्हणून तुला मी मदत केली। तर तुमच्या दोघींचे काय चालू आहे हे खुडबुड इतक्या रात्रीचं? आणि आई, रोज सारखे आज तुझे पाय नाही आहे का दुखत? की झोपायला लवकर मिळत नाही म्हणून आज कुरकूर पण करत नाही आहे ती, काय आहे काय विशेष? तू नको रे पडू आमच्या बायांच्या भानगडीत। सुनबाई, झाकपाक नीट कर ग, मग जा झोपायला। आणि हं, ओटावर हा तेवढा। अरे ताई आणि जावई येणार आहेत अधिकाचे, त्यांच्याकरता अनारशाचे पीठ तयार केले। आणि हं सुनबाई, सुट्टी घे बरं त्या दिवशी, जावा यांना गरम अनारसे आवडतात तर तसे तळून देता येतील, आलं का लक्षात? आई, जिजाजी तुझे जावई आहेत का हिचे ग? अरे माझेच आहेत ना। मग तूच तळ, तूच खाऊ घाल, तिला कशाला उगीचाच त्रास देते? मला होत नाही रे आता, म्हणूनच तिला सांगितले। आई, हा ताईचा दुसरा किंवा तिसरा अधिक असेल ना? आधी तर तू विकतच सगळं सामान आणून लावायची द्यायची, मग याच वर्षी हा बदल का ग? सुनबाई कशा करता घरात येते? आणि जावई नारायणाचे रूप मानतो आपण म्हणून त्याचा हा आदर सत्कार करावा। आई मला एक सांग, जावई आणि लेख लक्ष्मी नारायणाचे रूप, मग स्वतःचे सगळे घरदार आई वडील सोडून इतकेच काय तर आपली स्वतःची ओळख पण बदलवून जी मुलगी नवऱ्याच्या घरात सून म्हणून राहायला येते तिला फक्त लग्नाच्या दिवशी गृहलक्ष्मी म्हणून सन्मान करायचा आणि नंतर घरात राबवायची, ही कुठली रीत ग? आता हे तुझं नवीन काय रे? हं, घरोघरी असंच असतं, आम्ही पण आमच्या सासूबाईंच्या हातात सगळं द्यायचो आणि त्या फक्त हात लावायच्या, सगळा मान सन्मान त्यांचा, पुण्य त्यांचं आणि मागे राबणारी सून फक्त कामाला झुंपलेली। तिला सहानुभूती दिली जायची की तुझी सून आली की ती करेल हो तुझी सेवा, तू माझी सेवा केली तरच ती तुझी सेवा करेल। आई, तुझा हा सगळा त्रास मी बघितला आहे, तुझी नापसंती तू व्यक्त केली नसली तरी आम्हाला जाणवली आहे, म्हणूनच पिढ्यान पिढ्या तेच तेच चालू ठेवण्यापेक्षा काही बदल केला तर? आता काय बदल करायचा अधिकार? अग आई, आईची पण ओटी भरतात का असंही सांगत होती, आणि तिने तीन साड्या पण बुक केल्या. तीन साड्या? हो, एक तुझ्या करता, एक ताई करता आणि एक तिच्या आई करता. माझ्या करता साडी? हो आई, तुझ्या करता, कारण तिच्या मते तू तिची पण आईच आहेस. सून सासूला आई मानते, तर मग सासूने सुनेला मुलगीच मानावं ना, काय वाटते तुला? का गाई, बरोबर आहे रे बेटा. ताई जावाई दोन दिवसाचे पाहुणे. हो, पाहुणेच ज्यांच्यावर आपला जोरा नसतो, पण मुलगा सून हक्काचे असतात. दुखणी खुपणी आवडी निवडी आला गेला सगळं काही एका वयानंतर मुलगा आणि सूनच बघत असतात, किंबहुना जास्त सूनच बघते. मग त्यांना नुसते गृहित धरून त्यांचे कर्तव्यच असते मुलाचे आणि सुनेचे, असे नको रे व्हायला. खरंच आहे, पण मग काय करावं? अगं काही नाही, एक दिवस सासू सुना मस्त सगळ्या काळजा जबाबदाऱ्यातून मुक्त होऊन मज्जा करून यायची, आणि सतत राबणाऱ्या या घराच्या ऋणातून आमच्याकरता घेत असलेल्या श्रमांना विश्रांती द्यायची. महिनाभर तर नाही म्हणू शकत, कारण आम्हा पुरुषांना नाही जमणार, म्हणून दोन तीन दिवस मजा करा. मी आणि बाबा तुमचा अधिक मास साजरा करू, ऋणमास म्हणून. कशी वाटते संकल्पना? वेगळी आहे पण छानच आहे. मी पण तुमच्यात सामील. अंमलात आणली तर खरी हं, नाहीतर वुमन डे मदर्स डे सारखा माझ्या वाढदिवसासारखा दिवस अख्खा आमचा आणि सेलिब्रेशन करायला पण राबतो आम्हीच. तसं असेल तर काय उपयोग रे? नाही आहे, तसं बिलकुल होणार नाही, कारण तू सोबत असताना असं कसं होईल? अधिक मासाचे ऋण मासाचे पुण्य कसे मिळेल आम्हाला या पामरांना? करा करा, तुमच्या संकल्पनेची अंमलबजावणी करा, मी आहेच मदतीला. उद्यापासूनच? हो आई, नक्की नक्की. हो नक्की. बर, सुनबाई उद्या परवा तुझा ऋणमास आहे ग, जा आता झोपायला जा, उठ निवांत चांगली 9-10 वाजता. आलं का लक्षात? श्रोते हो, हा होता आजचा आपला हिंदोळा हा कार्यक्रम. पुन्हा भेटूया याच वारी याच वेळी, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

कार्यक्रमात आता ऐकूया मालिक या चित्रपटामधलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. ऐकूया महेंद्र कपूर आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: नमस्कार. श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी संचलित दत्त महासंस्था अहिल्यानगर निर्मित दत्तात्रय सत्संग मंडळ नाशिक यांच्यातर्फे अधिक मासाचं औचित्य साधून नाशिक इथं सामूहिक प्रसार सेवा दिनांक 6 आणि 7 जून रोजी आयोजित केली असून मंडळातील दत्तभक्त घरोघरी जाऊन गुरुवाणी, अमृत कलश, श्री रामकृष्ण उवाच यासारख्या धार्मिक ग्रंथाचा प्रसार करतील. या कार्यात सगळ्या भाविकांनी सहभागी व्हावं असं आवाहन श्री दत्तात्रय सत्संग मंडळ नाशिक करत आहे. धन्यवाद.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया, झील के उसवार या चित्रपटामधलं गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02-5327-2426 किंवा 83-800-16512 ह्या क्रमांकावर.
2: महबूब सारवार यांची गीतरचना आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. संगीतकार गोविंद नरेश आणि हे गीत आहे घमंडी या चित्रपटामधलं.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स,
2: कॅनरा। गुलाम बेगम बादशाह या चित्रपटामधलं गीत राजेंद्र कृष्ण यांची शब्दरचना, संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात।

0: संत साहित्य आणि त्यातील विचारांवर गप्पा म्हणजेच विशेष कार्यक्रम वृत्तीची निवृत्ती सादरकर्त्या कविता गायधनी आणि डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 11:05 आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9:01. तेव्हा ऐकायला विसरू नका वृत्तीची निवृत्ती.
1: कुदरत या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आता ऐकूयात सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. कार्यक्रमातलं हे गीत आहे गुड्डी या चित्रपटामधलं गुलजार यांचं गीत. ऐकूया वाणी जयराम आणि सहकाऱ्यांनी गायलेलं. या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

ऐकूया किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात विजय आनंद यांचं गीत. त्या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत घुंगरू की आवाज या चित्रपटामधलं.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात फारुख कैसर यांचं अलका याज्ञिक यांच्या आवाजात. हे गीत ऐकूयात बर्थ की जबान या चित्रपटामधलं, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स,
2: कॅनडा। ऐकणार आहोत ज्वार भाटा या चित्रपटामधलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत। ऐकूया लता मंगेशकर आणि शिवांगी कोल्हापुरे यांच्या आवाजात। गीताला संगीत दिला आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी।
3: मना लेंगे वो तो बिगला

सानू आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात समीर यांची गीतरचना आता आपण ऐकणार आहोत. संगीत दिलं आहे अनु मलिक यांनी आणि हे गीत आहे हम आपके दिल में रहते हैं या चित्रपटामधलं.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत ज्वाला चित्रपटामधलं राजेंद्र कृष्ण यांचं लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. गीताला संगीत आहे राहुलदेव वर्मन यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत हरे रामा हरे कृष्णा या चित्रपटामधलं.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात खिलौना या चित्रपटामधलं गीत, लता मंगेशकर यांनी गायलेलं, आनंद बक्षी यांचं. संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल.

0: मशहूर हो जाए।
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।
3: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आता ऐकूयात इमानदार या चित्रपटामधलं माया गोविंद आणि प्रकाश मेहरा यांचं गीत। ऐकूया सुरेश वाडकर, साधना सरगम आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात, संगीतकार कल्याणजी आनंदजी।

0: नमस्कार, मी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम बोलतोय. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया मोहम्मद रफी यांच्या आवाजात. आनंद बक्षी यांची गीतरचना. हे गीत आहे गोरा और काला या चित्रपटामधलं. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अडावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा पार्टनर।
2: ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या आवाजात 50-50 या चित्रपटामधलं गीत। आनंद बक्षी यांच्या या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पैरेलाल यांनी।

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247-2626 आणि 75-586-2611 या क्रमांकांवर.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत हादसा या चित्रपटामधलं अमित कुमार यांनी गायलेलं गीत. गीतकार MG हसमत, संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: आणि हे गीत आहे लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं. ऐकूया मेहबूब की मेहंदी या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आता ऐकूयात घर संसार या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत किशोर कुमार, मोहम्मद अजीज आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात. संगीतकार राजेश रोशन.

0: नमस्कार. श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी संचलित दत्त महासंस्था अहिल्यानगर निर्मित दत्तात्रेय सत्संग मंडळ नाशिक यांच्यातर्फे अधिक मासाचं औचित्य साधून नाशिक इथं सामूहिक प्रसार सेवा दिनांक 6 आणि 7 जून रोजी आयोजित केली असून मंडळातील दत्तभक्त घरोघरी जाऊन गुरुवाणी, अमृत कलश, श्री रामकृष्ण उवाच यासारख्या धार्मिक ग्रंथाचा प्रसार करतील. या कार्यात सगळ्या भाविकांनी सहभागी व्हावं असं आवाहन श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ नाशिक करत आहे. धन्यवाद.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. साहिल लुधियानवी यांची गीतरचना ऐकूया जोशीला या चित्रपटामधले. गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर
4: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत गायक सुधीर फडके यांच्या संगीताने सजलेलं रवींद्र भट यांचं गीत. हे गीत ऐकूयात ते माझे घर या चित्रपटामधलं गीत.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा।
2: गीत ऐकणार आहोत जगदीश खेवडकर यांचं आशा भोसले यांनी गायलेलं कुंकवाचा करंडा या चित्रपटामधलं गीत। या गीताला संगीत दिलं आहे प्रभाकर जोग यांनी।

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात कांचन गंगा या चित्रपटामधला मीना खडेकर यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत. गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं.

0: लेख आणि कथांचं अभिवाचन आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे मैत्र कट्टा. सादर करते दत्ता सरदेशमुख. प्रसारण दर मंगळवारी दुपारी 3 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 9 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका मैत्र कट्टा.
1: आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत मराठा देतो का मिळवावा या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे शांता शेळके यांचं. ऐकूया लता मंगेशकर, उषा मंगेशकर, पंडित रघुनाथ मंगेशकर, हेमंत कुमार आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे आनंद घन यांनी.

0: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
1: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
0: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
1: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 4 जूनच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. इराणच्या शरणागतीत विजय शोधतील, ट्रम्प यांची विरोधकांवर टीका. इराणने पूर्णपणे लष्करी शरणागती पत्करून पराभव स्वीकारला तरीही राजकीय विरोधक आणि माध्यमे त्या परिस्थितीचा विपर्यासच करतील अशी टीका अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. ट्रम्प यांनी एका पोस्टमध्ये पूर्ण काल्पनिक परिस्थिती मांडली आहे. इराणने शरणागती पत्करली, त्यांचे नौदल समुद्राच्या तळाशी गेले असल्याचे मान्य केले, त्यांचे हवाई दल अस्तित्वात नसल्याचे कबूल केले आणि त्यांचे संपूर्ण सैन्य तेहरानमधून शस्त्रे टाकून बाहेर पडले. प्रत्येक सैनिक मी शरण आलो असे ओरडत पांढरा झेंडा फडकवत असेल. तसेच उर्वरित नेतृत्वाने शरणागतीची कागदपत्रे स्वाक्षरी करून अमेरिकेसमोर पराभव मान्य केला तरीही विरोधक आणि काही माध्यमे इराणने अमेरिकेवर शानदार विजय मिळवला असेच सांगतील, असे ट्रम्प यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. ट्रम्प यांनी या पोस्टमध्ये डेमोक्रॅटिक पक्ष आणि काही माध्यम संस्थांच्या नावांचा वेगळ्या पद्धतीने उल्लेख केला आहे. डेमोक्रॅटिक पक्ष आणि माध्यमे पूर्णपणे त्यांचा रस्ता चुकीचा आहे अशी टीकाही त्यांनी केली. पश्चिम आशियातील परिस्थिती वेगाने बदलत असून इराण बरोबर शांतता करार होईल आणि पुढील आठवड्यांपर्यंत होमुझच्या समुद्रधुनीतून वाहतूक सुरू होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आता वळूया पुढील बातमीकडे. अनुकंपा नियुक्तीचा हक्क विवाहित मुलीलाही, विवाहित मुलगी कुटुंब व्याख्येत न्यायालयाचे मत. विवाहित मुलींना अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी अपात्र ठरवणे आणि त्यांना कुटुंब या व्याख्येतून वगळणे हे उघडपणे मनमानी, अन्यायकारक आणि संविधानाविरोधी असल्याचे महत्वपूर्ण मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले. न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती अलोक आराध्य यांच्या खंडपीठाने हा निर्णय देताना अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश रद्द केला. त्या आदेशात अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी कुटुंब या व्याख्येत विवाहित मुलीचा समावेश होत नसल्याचे म्हटले होते. हे प्रकरण एका मृत रेशन दुकान विक्रेत्याच्या विवाहित मुलीने दाखल केलेल्या अपिलाशी संबंधित होते. अनुकंपा तत्वावर स्वस्त धान्य दुकानाचा परवाना देण्याचा तिचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला होता. संबंधित महिलेने 2019 मधील राज्य सरकारच्या त्या आदेशाला आव्हान दिले होते. आता वळूया पुढील बातमीकडे. शेतकऱ्यांना कर्जमाफी, 2 लाखांपर्यंतचे कर्ज माफ. राज्य मंत्रिमंडळाच्या महत्वपूर्ण बैठकीत राज्यातील बळीराजाला मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी बहुचर्चित कर्जमाफी योजनेला अधिकृत मंजुरी दिली आहे. या नव्या निर्णयानुसार शेतकऱ्यांचे 2 लाखापर्यंतचे थकीत पीक कर्ज माफ केले जाणार आहे. शेती क्षेत्रावरील आर्थिक संकट, नैसर्गिक आपत्ती आणि शेतकऱ्यांची मागणी, वाढती मागणी लक्षात घेऊन राज्य शासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ आणि आर्थिक दिलासा मिळण्याचा दावा सरकारतर्फे करण्यात आला आहे. मंत्रिमंडळाने कर्जमाफीच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले असले तरी राज्यात सध्या सुरू असलेल्या विधान परिषद निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे या योजनेची अधिकृत सार्वजनिक घोषणा सध्या लांबणीवर आहे. निवडणूक आयोगाने घेतलेल्या अटी आणि शर्तीच्या अधीन राहून प्रशासकीय पातळीवर या कर्जमाफीची प्राथमिक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र आचारसंहितेचा कोणताही भंग होऊ नये यासाठी विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता अधिकृतपणे संपुष्टात आल्यानंतरच या योजनेची प्रत्यक्ष घोषणा आणि अंमलबजावणी केली जाईल असे सरकारकडून स्पष्ट सांगण्यात आले आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. नाशकात मान्सूनपूर्व धोधो पाऊस, 25 मिलीमीटर नोंद. गेल्या अनेक दिवसापासून तीव्र उष्णतेच्या झळा सहन करणाऱ्या नाशिककरांना मंगळवारी दुपारी झालेल्या जोरदार पावसाने मोठा दिलासा दिला. यंदाच्या हंगामातील पहिल्याच मान्सूनपूर्व पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झाले. सिंहस्थाची कामे सध्या सुरू आहेत. या कामांमुळे ठिकठिकाणी खोदून ठेवलेल्या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले. विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी झाडेही कोसळली. दिवसभर सोसाट्याचा वारा आणि पावसाची रिपरिप सुरूच होती. 25 मिलीमीटर पावसाची नोंद हवामान विभागाकडे झाली आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास प्रचंड उकाडा जाणवत होता, मात्र दुपारनंतर वातावरणात बदल होऊन 2:30 ते 3 दरम्यान वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस शहरातील सर्वच भागात झाला. त्यामुळे उकाड्यापासून नाशिककरांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. त्यानंतर दुपारी 4 नंतरही 1 तास मुसळधार पाऊस झाल्याने शहरातील रस्ते जलमय झाले होते. शहरातील प्रमुख रस्त्यांवर सिंहस्थाच्या निमित्ताने विविध विकास कामे सुरू आहे. यासाठी अनेक रस्त्यांवर खोदकामे करण्यात आली आहे. पावसामुळे या खोदकामात केलेल्या खड्ड्यात पाणी साचले आहे. तसेच खोदकाम केलेले माती दगड रस्त्यावर वाहून जात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: नमस्कार. श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी संचलित दत्त महासंस्था अहिल्यानगर निर्मित दत्तात्रेय सत्संग मंडळ नाशिक यांच्यातर्फे अधिक मासाचं औचित्य साधून नाशिक इथं सामूहिक प्रसार सेवा दिनांक 6 आणि 7 जून रोजी आयोजित केली असून मंडळातील दत्तभक्त घरोघरी जाऊन गुरुवाणी, अमृत कलश, श्री रामकृष्ण उवाच यासारख्या धार्मिक ग्रंथाचा प्रसार करतील. या कार्यात सगळ्या भाविकांनी सहभागी व्हावं असं आवाहन श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ नाशिक करत आहे. धन्यवाद.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे रंगपंचमी. या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं ग. दी. पाडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदा.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात भक्त पुंडलिक या चित्रपटामधलं गीत. जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीत आहे भास्कर चंदावरकर यांचं, आणि हे गीत ऐकणार आहोत रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांक.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात सुमन कल्याणपूर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं जयवंत वालावलकर यांचं गीत. हे गीत आहे खंडोबाची आण या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं.
3: माझा

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात शांता शेळके यांचं गीत महानंदा या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अडावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स,
2: कॅनडा। कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत मंगळसूत्र या चित्रपटामधलं। या गीताला संगीत आहे बाळ पळसुले यांचं।

0: तिचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8 00 16 512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात पी सावळाराम यांचं गीत कन्यादान या चित्रपटामधलं. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे वसंत प्रभू यांनी.

0: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सुमन कल्याणपूर आणि बाळकराम यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे वावटळ या चित्रपटामधलं. आनंद यादव यांच्या गीताला संगीत आहे राम कदम यांचं.
1: माझ्या बंड्या तू वडर.
2: रेडिओ विश्वास टाइम चेक. टाइम चेक.
3: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
5: संचयात समृद्धी.
6: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
7: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
8: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अडावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज भाग क्रमांक 36। श्रोते हो, मराठी संगीतसृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात। मंडळी, आज ऐकूया संगीतकार बाळ माटे, मधुकर गोळवलकर आणि प्रभाकर पंडित यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक भक्तिगीतं, अभंग। रसिक हो, आजच्या कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया संगीतकार बाळ माटे यांनी संगीतबद्ध केलेला एक अत्यंत सुंदर सुप्रसिद्ध अभंग। संत नामदेव यांचा हा अभंग गायला आहे माणिक वर्मा यांनी। या गाण्याची राग भीम पलासमधील अत्यंत साधी आणि सोपी चाल ऐकून त्या काळात हे गाणं कितपत लोकप्रिय होईल याबाबत सर्वांनाच शंका वाटत होती, पण या गाण्यातील साधेपणा हेच या गाण्याचं वैशिष्ट्य। या गाण्याने त्या काळी लोकप्रियतेचा उच्चांग गाठला होता, इतका की त्यावेळेची मद्रासमधील विख्यात गायिका वसंतकुमारी हिने माणिकताईंकडून या गाण्याची चाल शिकून घेतली, त्या चालीवर तमिळमध्ये शब्द लिहून घेतले, ते गाणं रेकॉर्ड केलं आणि तेथेही ते गाणं तितकंच लोकप्रिय झालं। संत नामदेव महाराज उत्तम कीर्तन करत, असं म्हणतात त्यांचं कीर्तन ऐकायला स्वतः भगवंत यायचे। ही रचना खरं तर श्री विठ्ठलाकडे स्वतःचीच केलेली एक तक्रार आहे। अमृता हुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा का बा नेघे। नेघे म्हणजे न घे किंवा घेत नाहीये। केशवा, तुझं नाम अमृताहून गोड आहे, तर माझं मन हे तुझं नाम का बरं घेत नाहीये? तुझं रूप ध्यानात मनात का येत नाहीये? पंढरी राया, आता तूच सांग बाबा, काय करू या मनाला? संत नामदेव तक्रार करत आहेत देवाला। कीर्तनाला बसल्यावर मला ग्लानी आळस गुंगी येते, माझं मन विषयाच्या ऐहिकाच्या सुखातच गुंतलं जातं। तुझं नामस्मरण हरिदास म्हणजेच पांडुरंगाचे जे दास आहेत ते करत आहेत, पण देवा तुझं नामस्मरण मलाच सुचत नाहीये, माझ्या मनातच येत नाहीये। या शब्दात संत नामदेव स्वतःचीच तक्रार करत आहेत श्री विठ्ठलाला। संत नामदेव म्हणतात की देवाचं नामस्मरण करणं हे कलियुगात गरजेचंच आहे

हे मला पटतंय, पण मला तशी बुद्धीच होत नाहीये. सारं चित्त या भौतिक जगात संसारात अडकून पडलंय, त्यामुळे ना मुखी तुझं कधी नाव येतं, ना डोळ्यासमोर तुझं रूप. अगदी कधी प्रयत्न करून भजन कीर्तनात बसलोच तर मला झोप येते, सदैव माझं मन भरकटतच राहतं. हे देवा, या विषय सुखातून बाहेर पडण्याची मला तू बुद्धी दे. तुझ्या नामाचं अमृत प्राशन करून जीवनात हा अमृतानुभव मला प्राप्त करून दे. त्यासाठी भक्तीत रममान होण्याची बुद्धी तू मला दे. या अभंगात अत्यंत शालीनतेने आणि नम्रभावाने संत नामदेव स्वतःकडे दोष घेत असल्याचे दिसते. हा झाला या अभंगाचा सरळ अर्थ. या अभंगाच्या आड लपलेला आणि संत नामदेवांना अभिप्रेत असलेला भाव पाहण्याचा प्रयत्न करूया. नामदेव महाराज यांच्या कीर्तनाला बसणाऱ्या ज्या लोकांना झोप येत असायची, विषय वासनेमुळे कीर्तनात लक्ष लागत नसायचे, अशा लोकांसाठी स्वतःवर दोष घेऊन संत नामदेवांनी अशा माणसांना उद्देशून हा अभंग रचला आहे, त्यांना ते उपदेश करत आहेत असा अर्थ आपल्याला लावता येईल. कीर्तन जरी कितीही रंगात आलं असलं तरी अशा माणसाचे कीर्तनात लक्ष काही लागत नसते. त्यांचं सारं लक्ष ऐहिक सुखात विषय सुखात लागलेलं असतं. ज्याला विष्णू भक्तीचा मार्ग अजून सापडला नाही, अजूनही जो मनाने विचलित आहे, अशा त्या सर्व भक्तांना, लोकांना भक्ती मार्गावर आणण्यासाठी आणि त्यांचे विचलित झालेले मन स्थिर करण्यासाठी रचलेला हा अभंग आहे असा अर्थ काढता येतो. ऐकूया मंडळी आपल्या सर्वांच्या आवडीचा

श्रोते हो, यानंतर ऐकूया संगीतकार मधुकर गोळवलकर यांनी संगीतबद्ध केलेले गुरुनाथ शेणई यांचे एक सुंदर भक्तिगीत. गायला आहे जयवंत कुलकर्णी यांनी. या रचनेचे संगीतकार आहेत मधुकर गोळवलकर. त्यांची कारकीर्द प्रामुख्याने गाजली ती जयस्तुते श्री महन मंगले या गाण्यानं. ते मुळातले तार शहनाई वादक, पुढे सारंगी या वाद्यावर देखील त्यांनी प्रभुत्व मिळवलं. यापुढील भक्तिगीतात कृष्णाचे गुणवर्णन आहे. गाण्यातील रूपक उपमा आपल्या नेहमीच्याच परिचयाच्या आहेत. सलग सोपी अशी शब्दकळा असून रचना गेयताबद्ध आहे. अंतरंगी तो प्रभाती छेडी तो स्वर बासरी, नाम त्याचे श्रीहरी रे, नाम त्याचे श्रीहरी. सतारीच्या सुरांनी गाण्याची सुरुवात होते, पुढे बासरीचे स्वर त्यात मिसळतात आणि मिश्रकाफी रागाच्या सावलीत चाल बांधली आहे याचा थोडा अंदाज येतो. मुखडा दोन वेगवेगळ्या लयीत समोर येतो. या भक्तिमार्गी रचनेच्या चालीचा उगम हा सौराष्ट्र येथील लोकसंगीतात असल्याचे आढळते. या गाण्याचे दोन अंतरे आहेत, पण अंतरा बांधताना संगीतकाराने मुखड्याशी मिळती जुळती सुरावर ठेवली आहे. अंतरा जरी समपातळी ठेवला असला तरी संगीतकाराने काही सुंदर हरकती दिल्या आहेत. जसे डोळी यांच्या दोन ज्योती लाविती त्या ला कुणी ही ओळ गाताना उठावण थोडी वेगळ्या सुरावर असून छोटीशी हरकत घेतली आहे. तसेच पुढे सानुल्या बिंदू परी तो नांदतो संतान घरी ही ओळ वरच्या सुरात घेत परत लय वाढवलेली आहे. ही धाटणी नेमकी गुजरात सौराष्ट्रमधील लोकसंगीताची आहे. वाद्यमेळ आणि त्याची रचना ही तशीच ठेवलेली असल्याचे आढळते. गायक म्हणून जयवंत कुलकर्णी हे प्रामुख्याने गाजले ते दादा कोंडक्यांचा आवाज म्हणून, आणि तीच त्यांची बहुंशी ओळख राहिली आहे. पण हे गाणं ऐकल्यावर तशी ओळख असणं किती एकांगी आहे हे लक्षात येईल. त्यांचा आवाज काहीसा खडा, परंतु रचनेनुसार लवचिकता त्यात आणलेली आढळते. इथे जयवंत कुलकर्णी यांचा आवाज सुरेल तर आहेच, पण जोरकस देखील आहे. ही रचना ऐकताना जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजाची मोहिनी रसिक

संगीतकार बाळ माटे हे सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक पंडित गोविंदराव टेंबे यांचे शिष्य. ते दोघेही संगीतकार अतिशय सहज सुंदर चाली द्यायचे. महाराष्ट्रात महिलांचे भजनी मंडळ बाळ माटे यांनी सुरू केले वीणा भक्तिगीत मंडळ या नावाने. वेगवेगळ्या अभंगांना चाली लावून ते शिकवत असत. श्रोते हो, आता यापुढे ऐकूया 1953 सालची एक पारंपरिक गवळण. संगीतकार बाळ माटे यांनी संगीतबद्ध केलेली ही सुरेख पारंपरिक गवळण गायली आहे वीणा भक्तिगीत मंडळाने. आपल्या लहानपणी ही सुरेख गवळण ऐकल्याचे नक्कीच आठवेल रसिकांना.

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार बाळ माटे, मधुकर गोळवलकर आणि प्रभाकर पंडित यांची काही निवडक भक्तिगीतं, अभंग. यानंतर ऐकूया संगीतकार मधुकर गोळवलकर यांनी जोग कंस या रागामध्ये स्वरबद्ध केलेला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा एक अभंग, गायला आहे स्वरतीर्थ सुधीर फडके यांनी. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंद रे. ज्ञानोबा माऊली सारख्या आत्मज्ञानीला प्रकृतीच्या पलीकडे केवळ अस्तित्वाने असलेले ते रूप जाणवले आणि त्यालाच त्यांनी गोविंदू म्हटले. हे गोविंदा, तुला सगुण म्हणायचं की निर्गुण म्हणायचं? मला तू दोन्हीही वाटतोस. तुझा अनुमान करता येत नाही. श्रुती ही नेती नेती म्हणून थांबते आणि तुलाच दाखवते. तुला स्थूळ म्हणायचं की सूक्ष्म म्हणायचं? तू मला दोन्ही रूपात दिसतोस. तुला आकारलेला मानायचं की निराकार मानायचं? तू दोन्ही पद्धतीनं मला दिसतोस. तुला दृश्य म्हणायचं की अदृश्य म्हणायचं? तू दृश्य होऊन दिसतोस आणि अदृश्य रूपी जाणवतोस. निवृत्तीनाथांच्या कृपेने मी तुला विठ्ठल म्हणूनच पाहतो आणि अनुभवतो, असे माऊली या अभंगात सांगतात. निर्गुण परमात्मा हा अनमोल आहे, अव्यक्त आहे, पण जोपर्यंत तो सगुणात नटत नाही तोपर्यंत त्याची भक्ती रंगत नाही. परमेश्वर कसा आहे? तर तो सर्वत्र भरलेला आहे. तो सगुणही आहे, निर्गुण पण आहे. तो आकारही आहे, साकारही आहे, तो निराकारही आहे. तो दृश्यही आहे, अदृश्यही आहे. तो सर्वानुभूती आहे आणि कुठंही नाही हे एकदा मान्य केलं की मग त्याच्या रूपाचा विचारच राहणार नाही. ओढ राहील ती त्या चिदशक्तीची. आणि माऊली त्या शक्तीच्या रूपाचं वर्णन करताना आपल्यासारख्या संभ्रमितांचेच प्रश्न विचारतात. खरं तर हे प्रश्न माऊलींना पडलेले नसून आपल्याला पडलेले प्रश्न विचारत विचारत त्याचं उत्तर देखील तेच देतात. पहिल्या चरणात प्रश्न उपस्थित करून दुसऱ्या चरणात त्याचं उत्तर द्यायचं ही काव्यपद्धती रचली आहे संत ज्ञानेश्वर माऊली यांनी. देव आणि भक्त यातील द्वैत मिटवून अद्वैत निर्माण करण्याकरताच माऊली यांनी ही अभंग रचना केली आहे. माऊलींच्या मूळ अभंगात असलेली पण गाण्यात नसलेली ही दोन कडवी खास आपल्यासाठी. तुझं आकारू म्हणो की निराकारू रे, साकारू निराकारू एकू गोविंद.

मंडळी, आजच्या कार्यक्रमाच्या समारोपाची संत भानुदास महाराज यांची अभंगरूपी गवळण संगीतबद्ध केली आहे संगीतकार प्रभाकर पंडित यांनी आणि आवाज आहे अजित कडकडे यांचा. संगीतकार प्रभाकर पंडित यांचा जन्म 30 सप्टेंबर 1933 रोजीचा. ते उत्तम व्हायोलिन वादक होते. त्यांचं मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण साताऱ्याला झालं. संगीताची आवड बालपणापासूनच असल्याने त्यांनी गायनाचे धडे मटंगे बुवा तसेच पेंढारकर बुवा यांच्याकडे घेतले. व्हायोलिनचे शिक्षण त्यांना जे वाय पंडित यांच्याकडून मिळालं. संगीतात कारकीर्द घडवण्यासाठी ते मुंबईला आले. दादर येथे त्यांनी मधुवंती व्हायोलिन विद्यालयाचे संचालन 30 वर्ष केले. मुंबई आकाशवाणी केंद्रावर ते 15 वर्षे काम करत होते. मुंबई विद्यापीठाच्या सुगम संगीत विषयाचे ते अभ्यागत व्याख्याते तसेच परीक्षक देखील होते. भावगीते, भक्तिगीते, लोकगीते, अभंग, आरत्या, संतरचना, बालगीते असे अनेक गीत प्रकार संगीतकार प्रभाकर पंडित यांनी संगीतबद्ध केले. याशिवाय 10 चित्रपट, 20 नाटके, संगीतिका, संगीत नाटके याकरता देखील त्यांनी संगीत दिले. तसेच जाहिरातींच्या जिंगल्सची देखील निर्मिती त्यांनी मोठ्या प्रमाणात केली. सुगम संगीताचं सौंदर्य हे त्यांनी लिहिलेलं पुस्तक. त्यांनी संगीतबद्ध केलेल्या देवाची ये द्वारी या अजित कडकडे यांच्या आवाजातील ध्वनिफितीने अत्यंत दुर्मिळ अशा डबल प्लॅटिनम डिस्कचा बहुमान मिळाला होता. आताच्या पिढीतले संगीतकार केदार पंडित यांचे ते वडील. रसिक हो, संत भानुदास महाराज हे 1445 ते 1513 या काळातले संत. संत एकनाथ महाराज यांचे ते पणजोबा. विजयनगरचा राजा कृष्णराय याने पंढरपुरातील श्री विठ्ठलाची मूळ मूर्ती पंढरपुरातून आपल्या राजधानीत विजयनगरला नेली होती. पांडुरंगाची ती मूळ मूर्ती संत भानुदास यांनी आपल्या भक्तिबळावर परत आणून कार्तिक शुद्ध एकादशी या दिवशी पंढरपूरला त्या मूर्तीची पुनर्स्थापना त्यांनी केली. पंढरपूरच्या श्री विठ्ठलाच्या मंदिरात दर्शनाला जाताना गरुड मंडपामध्ये उजव्या हातास दरवाजाजवळ ज्या पहिल्या पादुका आहेत ती संत भानुदास महाराज यांची समाधी. वृंदावनात कृष्णाच्या बासरीचे ते अनामिक मंजू सूर ऐकल्यावर सगळ्या चराचराला कशी आणि किती भुरळ पडली आहे, त्यात कोणकोण किती गुंग झालं आहे याचं यथार्थ वर्णन संत भानुदास या अभंगात करतात. कृष्णाने गोकुळात अनेक अद्भुत लीला केल्या आहेत. गोकुळातील प्रमुख आकर्षण वृंदावन, इथं भगवंताने रासलीला केली आहे. फक्त गोपीच नव्हे तर ही सकल सृष्टी भगवंताच्या दृष्टीकरता आतुर झाली आहे. संत भानुदास सांगतात, भगवंताने बासरी वाजवायला सुरुवात केली, सगळी सृष्टी मोहून गेली, स्तब्ध झाली. पक्षी उडायचे थांबले, हरण पळायची विसरली, गाय आणि वाघ आपला वैरभाव विसरून एकत्र पाणी पीत आहेत. मानवच नव्हे तर प्राणी देखील दंग झाले आहेत. अभंगाच्या शेवटी संत भानुदास म्हणतात, मात्र हा आनंद फक्त पृथ्वीवर आहे, स्वर्गात नाही. पृथ्वीचा हेवा वाटून देवसुद्धा विमानात पृथ्वीवर आले आहेत आणि भगवंताची स्तुती गात आहेत. मंडळी, वारकरी पांडुरंगाला विष्णूपेक्षा नारायणापेक्षा वेगळा मानतच नाही. श्रीकृष्णाच्या अवताराची तर संतांच्या मनावर केवढी मोहिनी, म्हणून ते कधी विरहिणीची भूमिका घेऊन कान्हो वनमाळीच्या भेटीसाठी आतुर होतात, तर कधी त्या गोपाळकृष्णाचे सवंगडी होऊन त्याच्याशी खेळीमेळीने भांडण मांडतात. वृंदावनात वेणू वाजू लागली आणि ती मधुर मुरली
स्थिर चरांना वेळ लावू लागली की भानुदासासारखे संतकवी देखील मोहरून जातात. प्रेमभुलीने खुळावलेल्या गवळणीसारखे त्या ठकड्या मुरलीधराचे कौतुक करायला लागतात आणि ठाय लयीत नेहमी वावरणारी अभंगवाणी गवळणगाणी नात नाचू लागते. वृंदावनी वेणू वाजे कवणाचा माये वाजे, वेणू नादे गोवर्धनू गाजे वृंदावनी वेणू. संत भानुदास महाराज यांच्या मूळ रचनेत असलेले पण गाण्यात नसलेलं हे कडवं. यमुना जळ स्थिर स्थिर वाहे, रविमंडल चालता स्तब्ध होये, शेष कुरुम वराह चकित राहे, बाळा स्तन देऊ विसरली माये, वृंदावनी वेणू. ऐकूया मंडळी.

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार बाळ माटे, मधुकर गुळवलकर आणि प्रभाकर पंडित यांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक भक्तिगीतांचा, अभंगांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात, याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार. जाता जाता मंडळी, पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.

0: बघ हे बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवति सर्वदा।
1: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार। चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात।
0: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणी, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही।
1: अगोबाई म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी।
0: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंप समोर, दिंडोरी रोड, नाशिक।
2: कार्यक्रमात आता ऐकूयात ग दि माडगुळकर यांचं गीत। आशा भोसले यांच्या आवाजात गीताला संगीत आहे प्रभाकर जोग यांचं, आणि हे गीत ऐकूयात घर गंगेच्या काठी या चित्रपटामधलं।

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात, आशा भोसले यांनी गायलेलं ईर्ष्या या चित्रपटामधलं गीत. हे गीतरचना आहे जगदीश खेवडकर यांची आणि संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकतात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, मी श्री आर्यश डवरे पशुधन या कार्यक्रमामध्ये आपला सर्व शेतकरी बंधू आणि श्रोतेबंधूंचं स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, आज आपण ज्या विषयाला हात घालणार आहोत तो विषय म्हणजे गिरीराज कुक्कुटपालन. शेतकरी बंधूंनो, आपण जाणता शेतकऱ्यांची व्यथा जर आपण पाहिली तर नुसतं शेतीच्या भरोशावर आज विसंबून चालत नाही, त्याला जोडधंद्याचा पर्याय आपल्याला अवश्य वापरावा लागतो. आणि जोडधंदा म्हटला की त्याच्यामध्ये अनेक बाबी समोर येतात, त्यातली एक महत्त्वाची बाब म्हणजे कुक्कुटपालन. ही जर आपण कुक्कुटपालन केलं तर आपल्याला नक्कीच फायदेशीर ठरू शकतं. त्यातही गिरीराज नावाची नवीन कोंबडीची जात आहे, हिचं कुक्कुटपालन कशा पद्धतीने होऊ शकतं या संदर्भामध्ये अतिशय चांगली माहिती देण्याकरता डॉक्टर डी एल रामटिके हे कृषी विज्ञान केंद्र करडा येथील कार्यक्रम सहाय्यक पशुविज्ञान आज स्टुडिओत लाभलेले आहेत. तर मी आपणा सर्वांच्या वतीने डॉक्टर साहेबांचं स्वागत करतो. नमस्कार डॉक्टर साहेब.
1: नमस्कार डोरे साहेब.
0: तर डॉक्टर साहेब, आज आपण पाहतोय की विदर्भातल्या कास्तकाराची व्यथा की निव्वळ कोरडवाहू शेतीवर तो अवलंबून जर राहिला तर तो त्याच्यामध्ये पूर्णपणे त्याच्यामधून आपला उदरनिर्वाह चालू शकेल की नाही असं प्रश्नार्थक चिन्ह निर्माण झालेलं आहे.
1: बरोबर आहे.
0: आणि याच्यासाठी मग आपण त्यांना जोडधंद्याचा पर्याय आपण सांगतो आहोत. तर कुक्कुटपालन त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाची बाब आहे. आणि आम्ही असं ऐकलं कानावर की बघ, गिरीराज हे जे नवीन कोंबडीची जात आहे ही कुक्कुटपालनासाठी मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरू शकतं. तर हा शेतकरी बंधू काय करतात की ब्रॉयलरचं जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये कुक्कुटपालन करतात. तर ही जी गिरीराज आहे ही नवीन कोंबडीची जात आहे, तर ही गिरीराज या कोंबड्याची जी जात आहे हिचं काही वैशिष्ट्य आहेत का ते सर्वप्रथम आमच्या शेतकरी बंधूंना आणि श्रोत्यांना सांगा बरं.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, जो आता मला प्रश्न जो विचारला आहे, तर गिरीराज कोंबडीचे वैशिष्ट्य सांगायचे झाल्यास गिरीराज कोंबडी ही गावठी कोंबड्याप्रमाणेच विविध रंगामध्ये आढळते. गिरीराज कोंबड्या कुठल्याही वातावरणात सूट होतात, यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते.
0: बरे बरे.
1: हां, या कोंबड्यापासून भरपूर मांस व अंडी पण मिळतात. या कोंबडीचे मांस खायला चविष्टही असते.
0: बरे बरे.
1: या कोंबडीच्या अंड्यातून सशक्त असे पिले जन्मास येतात. या कोंबडीपासून जवळपास 74% मांस मिळते आपल्याला.
0: असं असं.
1: आणि या कोंबडीचा वयात येण्याचा जो कालावधी तो 160 दिवसाचा, म्हणजे वयात येण्याचा कालावधी म्हणजे तेव्हा
0: प्रजननक्षम होतात,
1: उत्पादन मिळते. या कोंबडीचे अंडे पण म्हणजे गावरानी कोंबडीपेक्षा म्हणजे मोठे असतात.
0: बरं.
1: जवळपास 50 ते 55 ग्रॅमचे असतात.
0: बरं.
1: यामध्ये सफल अंड्याचे प्रमाण जवळपास 87% असते. आणि या कोंबडीला 1 किलो वजनासाठी जवळपास 2.5 किलो खाद्य द्यावे लागते.
0: बरं बरं.
1: आणि या कोंबडीचे वजन 280 दिवसामध्ये जवळपास 3.5 किलो पर्यंत मिळते आपल्याला. अशा प्रकारे हे गिरीराज कोंबडीचे वैशिष्ट्य.
0: म्हणजे याच्यात आपल्या एक लक्षात आलं की आपण जे नेहमीचं कुक्कुटपालन करतो त्याच्यामध्ये जे आहे ब्रॉयलरचं जे आहे त्यापेक्षा हे जे गिरीराजचं जे तुम्ही सांगितले नवीन वान किंवा नवीन जात कोंबडीची ही अतिशय चांगल्या प्रकारचं, म्हणजे याच्यामध्ये मांसाचं जे प्रमाण सांगितलं तुम्ही त्याची वाढ आणि खाद्य पुरवठा जर त्या पद्धतीने झाला तर ती गिरीराज जे आहे ते अतिशय चांगलं.
1: याचं वजनही लवकर येते आणि भांडवल जे आहे आपण लावतो याला तर भांडवलही कमी दिवसामध्ये येऊन, म्हणजे एक प्रकारे त्याला असं म्हणता येईल की कमी दिवसामध्ये याच्यापासून आपल्याला उत्पन्नही मिळू शकते.
0: अरे वा वा, म्हणजे अतिशय चांगलं वाण आपण सांगितलं. पण शास्त्रीय दृष्ट्या जसं आपण म्हणतो हे सुद्धा तसं आपल्याला गावराणीमध्ये येतं की हे पण ब्रॉयलरमध्ये येतं, तसं शास्त्रीय दृष्ट्या जर विचार केला तर
1: हे संकरित असल्यासारखं.
0: संकरित
1: पण गावराणीचा गावराणी सारखेच आहे तिच्यामध्ये.
0: बरं,
1: जे आपण आता वैशिष्ट्य मध्ये बोलताना बोललो
0: असं लक्षात येतं की जवळपास आपल्या गावराणी कोंबडीचे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात लक्षण आहे. संकरित असून सुद्धा आपल्याला याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात दिसतं.
1: आणि ब्रॉयलरपेक्षा याचं मांस जे खायला ते चविष्ट आहे, त्याच्यामुळे लोक या गोष्टीकडे जास्त आकर्षित झालेले आहेत आणि गिरीराज लोकांना म्हणजे जनरली फेमस होत.
0: तर डॉक्टर साहेब, आता असं सांगा की हे जे गिरीराज कुक्कुटपालन जर करायचं ठरवलं एखाद्या शेतकऱ्याने तर त्याला काही मूलभूत बाबी त्याच्याजवळ असणं आवश्यक आहे, किंवा त्याला असं म्हणतो की ह्या बाबी जर त्याच्याजवळ असतील तरच त्याने तो व्यवसाय सुरू करावा. तर मूलभूत बाबी ज्या आहेत गिरीराज कुक्कुटपालनासाठी काय लागतात त्याचा आम्हाला थोडं सांगा.
1: सुरुवातीला तर आपल्याला गिरीराज चिक्स कुठे मिळतात ते माहीत करणं आवश्यक आहे.
0: बरं.
1: त्यानंतर आपण जे याच्यासाठी लागणारं घर हे फार महत्वाचं आहे.
0: बरं.
1: त्यासाठी लागणारं पाणी, पाण्याची व्यवस्था आहे की नाही आपल्याकडे,
0: हे
1: पाहणं महत्वाचं आहे.
0: बरं,
1: त्याचप्रमाणे आपण याला जे खाद्य देऊ, खाद्याचं कुठे मिळते का ते बघणं आवश्यक आहे.
0: बरोबर आहे.
1: त्याचप्रमाणे याच्या औषधी जे आपण देतो सुरुवातीला, म्हणजे 2 महिने आपल्याला, आपण हे जे करणार आहोत हे मास उत्पादनासाठी करणार आहोत आपण, तर मास उत्पादनासाठी करण्यासाठी सुरुवातीला जे काही औषधी आणि लसीकरण असते ते पण अगोदर त्याची माहिती घेऊन करणे महत्वाचं आहे.
0: बरोबर आहे.
1: आणि याच्या व्यतिरिक्त आपल्याला मार्केट बाजारपेठ पाहणं फार गरजेचं.
0: बरोबर आहे. म्हणजे ह्या सगळ्या बाबी तुम्ही सांगितल्या अतिशय महत्वाच्या आहेत की खाद्य त्याचं व्यवस्थित असलं पाहिजे, त्याच्यासाठी शास्त्रीयदृष्ट्या योग्य कुक्कुटपालनासाठी जागा असली पाहिजे, त्याच्यासाठी मजुराची समस्या जी आहे त्या भागात नसली पाहिजे किंवा मजुराही लागतो, इलेक्ट्रिसिटी तिथे लागेल आणि पाणी सुद्धा काही प्रमाणात तिथे लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जे म्हटलं की गिरिराजचं जर कुक्कुटपालन करायचं असेल तर जे त्याला आपण असं म्हणतो की जे गिरिराज हेच कोंबडी आपल्याला मिळण्याकरता त्याची प्युरिटी आपल्याला मिळायला पाहिजे, त्याच्याकरता ती गिरिराजच आपल्याला पिल्लं योग्य ठिकाणी मिळतील याची आपण काळजी घेतली तरच मग हा व्यवसाय आपल्याला सफल होऊ
1: सफल होऊ शकतो.
0: तर अतिशय चांगली बाब सांगितली. तर असं सांगा डॉक्टर साहेब आता की हे जे गिरिराज आहे तर याच्या कुक्कुटपालनासाठी सर्वसाधारण व्यवस्थापन काय असतं आणि कोंबडीचं जे घर म्हटलं तुम्ही ते कोंबडीचं घर कसं असावं, सर्वसाधारण त्याचं व्यवस्थापन काय आणि ते घर कसं असलं पाहिजे याच्यावर थोडा प्रकाश टाका.
1: व्यवस्थापनामध्ये सांगायचं झाल्यास सुरुवातीला 3 ते 4 आठवडे कृत्रिम उष्णता देणे गरजेचं आहे.
0: बरोबर.
1: त्याचप्रमाणे 4 ते 6 आठवड्यानंतर कोंबड्यांना पडसात मोकळे सोडण्याची हरकत नाही.
0: असं
1: हा हा. प्रत्येक पिल्लास 2 वॅट याप्रमाणे जर उष्णता दिली तर बरं. जनरली आपण 100 पिल्लांचं जर युनिट केलं तर 200 वॅट देणं आवश्यक आहे. बल्बच्या माध्यमातून देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर चीक गार्ड बसवणे आवश्यक आहे.
0: बरं.
1: त्यासाठी बांबूचा तट्टा गोलाकार पद्धतीने वापरावा.
0: बरं बरं.
1: बल्बची उंची आवश्यक त्या उष्णतेप्रमाणे वर खाली करता येईल.
0: बरं बरं.
1: 4 आठवड्यापर्यंत प्रत्येक पिल्लासाठी 1/2 चौरस फूट जागा असायला लागते.
0: 1/2 चौरस फूट जागा लागते प्रत्येक पिल्ला करता.
1: प्रत्येक जवळपास सुरुवातीचा 4 आठवडे म्हणजे 1 महिन्यापर्यंत पिल्लांना जमिनी वर सोडायचं झाल्यास गव्हाचा कोंडा म्हणतो आपण किंवा मग लाकडाचा भुसा याच्यावर तुम्हाला सोडता येईल.
0: बरं.
1: याचं साधारण जे ठेवू आपण जमिनीवर 2 इंच तरी त्याचा थर जमिनीवर टाकायला हवं.
0: बरं बरं बरं.
1: पाण्यासाठी व खाद्यासाठी बाजारात उपलब्ध असलेली भांडी झाल्यास वापरणे म्हणजे व्यवस्थापनाच्या फायदेशीर होईल.
0: बरं बरं. तर हे सगळं आवश्यक आहे. आणि घर कसं असलं पाहिजे नेमकं की बा कोंबडीचं घर आता जसं कुक्कुटपालनासाठी साधारण 100 पिल्लं ठेवायची आहेत आपल्याला असं जर आपण शेतकरी बंधूंना सल्ला दिला तर नेमकं त्याचं घर कसं असलं पाहिजे त्याच्यावर थोडा प्रकाश टाका.
1: पक्ष्यांना 1 दिवसाच्या पिल्ल्यापासून ते 2 महिन्यापर्यंत बाजारपेठ नेण्यापर्यंत 1 चौरस फूट जागा लागते.
0: बरोबर.
1: तर तसे जर आपण 100 पिल्ल्यांचं जर युनिट उभं केलं तर 10 बाय 10 बाय 10 चौरस फुटाची खोली बांधावी लागेल.
0: 100 चौरस फुट 100 पिल्ल्यांचं.
1: कोंबडीचे घर पूर्व पश्चिम बांधावे.
0: बरोबर.
1: जागा उंच वट्यावर असायला पाहिजे.
0: बरं.
1: पाण्याची निचरा होणारी जागा असायला पाहिजे. रस्त्यापासून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर असावा. त्यामुळे कोंबड्यांना ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषणाचा त्रास होणार नाही.
0: बरोबर. तर हे सगळं आपण पाहणं की बाबा त्याची जागा किती लागेल हे आपण त्याच्यानुसार ठरवलं पाहिजे. आणि मार्केट अप्रोच जर ती जागा असेल तर त्याच्यामुळे आपल्याला ते बाजारपेठेत ते त्याकरता

0: येणार नाही आणि निव्वळ नफा आपला वाढू शकतो तर हे अशा अनुषंगाने आपण त्याच्यामध्ये घर आणि जागा निवडली पाहिजे. आता हे जे घर आपण जे कोंबडीचं घर म्हटलं तर याचं निर्जंतुकीकरणाचं काही महत्व आहे का की निर्जंतुकीकरण करावं लागतं?
1: नाही, करावंच लागतं.
0: आणि कशा पद्धतीने करायचं असतं?
1: पिले येण्यापूर्वी 2 दिवस आधी कोंबडीचे घराची निर्जंतुक आवश्यक आहे. यासाठी कार्सोलिन नावाचे औषध मार्केटला मिळते.
0: कार्सोलिन बरं,
1: 10 मिली 1 लिटर पाण्यात मिसळून 25 चौरस फूट जागेवर फवारणी करावी.
0: 10 मिली
1: 10 मिली 1 लिटर पाण्यात मिसळून 25 चौरस फूट जागेवर फवारणी करावी. किंवा उपाय खर्चिक आहे त्याऐवजी 25 ग्रॅम पोटॅशियम परमँगनेट 50 मिली व फार्मिलिनच्या द्रावणात मिसळून कोंबडी घरामध्ये धूर करावा.
0: बरं बरं बरं.
1: यावेळी कोंबडी घराची दारे खिडक्या बंद असणे आवश्यक आहे. 6 ते 7 तासानंतर घराची दारे खिडक्या उघडून त्यावर नंतर 12 तासानंतर पिलांना आसोडावे.
0: असं असं.
1: मातीची जमीन असल्यास चुना मिश्रित शेणाने जमीन चांगली सारवावी.
0: बरं बरं.
1: उवा पिसू इत्यादीपासून कोंबडीचे रक्षण करण्यासाठी मॅलिथियॉन 2 ते 3% औषधाचा किंवा सायपर मेथिन 3 ते 5 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून संपूर्ण कोंबडी घरामध्ये फवारणी करावी.
0: बरं बरं बरं.
1: किंवा डिस्क्लोर 1 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून घ्यावे.
0: बरं बरं बरं. तर हे जे तुम्ही सांगितलं की हे जे निर्जंतुकीकरणाचं फार महत्व आहे की ज्या ठिकाणी या कोंबडीचं आपण पालन करून राहिलो गिरीराजचं की त्या ठिकाणी ती जागा निर्जंतुकीकरण जर घेतली नाही तर अनेक विकार किंवा व्याधी किंवा रोग म्हणतो त्यांना ते संभवू शकतात. तर त्यासाठी आपण तुम्ही सांगितल्याप्रमाणे डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली योग्य औषधं वापरून कमी खर्चाची योग्य औषधं वापरून जागा ती जी आहे ती बंद करून त्याचा जर आपण व्यवस्थित जर वापर केला तर चांगल्या प्रकारचं निर्जंतुकीकरण होऊ शकतं. आता डॉक्टर साहेब असं सांगा की सगळ्यात महत्वाची जी बाब आहे की जसं आपण सांगितलं की प्युअर गिरीराज ब्रीड मिळणं आवश्यक आहे.
1: हो हो.
0: जागा चांगली असणं आवश्यक आहे त्यांच्या पालनाकरता. तसंच त्यांचं खाद्य फार महत्वाचं.
1: फार महत्वाचं.
0: तर हे गिरीराज कुक्कुट पालन जर करायचं झालं तर साधारणतः 100 पिला करता आपण करून राहिलो असं गृहित जर धरलं तर त्याच्यासाठी खाद्याचं व्यवस्थापन कसं असतं, कोणतं खाद्य लागतं आणि कशा टप्प्याटप्प्यात ते खाद्य द्यावं लागतं म्हणजे आपल्याला जी अपेक्षित वाढ येते कोंबडीची ती मिळून आपल्याला मार्केट्समध्ये तिचा फायदा होऊ शकतो.
1: गिरीराज कोंबड्यामध्ये खाद्याच्या बाबतीत सांगायचं झाल्यास तर सुरुवातीला 2 दिवस त्याला भरडलेला मका द्यायला पाहिजे.
0: बरोबर.
1: नंतर 2 ते 6 दिवस म्हणजे 1 आठवडा जवळपास प्रतिपक्षी 10 ग्रॅम याप्रमाणे द्यायला हवे.
0: बरोबर.
1: याला स्टार्टर फीड म्हणतो आपण.
0: स्टार्टर.
1: बरं. नंतर दुसऱ्या आठवड्याला प्रतिपक्षी 20 ग्रॅम याप्रमाणे द्यायचं.
0: बरं.
1: तिसऱ्या आठवड्याला 30 ग्रॅम प्रतिपक्षी याप्रमाणे द्यायचं.
0: बरं बरं.
1: चौथ्या आठवड्याला प्रतिपक्षी 40 ग्रॅम याप्रमाणे द्यावं.
0: बरं.
1: आणि जेव्हा 5व्या आठवड्यावर हे पक्षी होतात तेव्हा फिनिशर खाद्य यांना सुरुवात करतो.
0: बरं. म्हणजे स्टार्टर जे म्हटलं तुम्ही की मका जे आहे ते आपण
1: सुरुवातीला 2 दिवस
0: आणि नंतर मग आपण त्याला स्टार्टर
1: 4 आठवडे
0: सुरुवातीचे 2 दिवस वगळून नंतर मग आपण त्याला स्टार्टर देतो. बरं बरं.
1: आणि 5 आठवड्यानंतर यांना फिनिशर फीड द्या.
0: असं.
1: आता फिनिशरही फीड देताना प्रतिपक्षी 50 ग्रॅम 5व्या आठवड्यापासून 6व्या आठवड्यापासून 60 ग्रॅम 7व्या आठवड्यापासून 70 ग्रॅम आणि 8व्या 80 ग्रॅम याप्रमाणे दिल्या तर जवळपास एका पक्ष्याला जवळपास 2.5 ते 2.6 किलोग्रॅम खाद्य एक पक्षी आरामात खाऊ शकतो आणि यामध्ये वजनही आणि खाद्यही वाया जाणार नाही.
0: म्हणजे 2.5 किलो खाद्य साधारणतः प्रतिपक्षी आपल्याला लागतं.
1: 2.5 किलोग्रॅम
0: 5 किलोग्रॅम म्हणजे 2.5 किलो साधारणतः लागतं. तर साधारणतः 100 पिलांकरता जर काढलं तर जवळपास 250 किलो जे खाद्य आहे ते आपल्याला शेवटपर्यंत याच्यासाठी लागेल. आणि अतिशय चांगलं सांगितलं आपण की सुरुवात जी करायची आहे आपल्याला ती मात्र मक्याच्या पासून करायची आहे 2 दिवस आणि नंतर जे आहे 5 आठवड्यापर्यंत आपण स्टार्टर म्हणजे ज्याच्यापासून सुरुवात म्हणतो आपण जी स्टार्टर आणि नंतर शेवटी फिनिश म्हणजे समाप्त करणं आता फिनिशर करणं. अतिशय चांगली बाब आपण सांगितलेली आहे. डॉक्टर साहेब जसं खाद्याचं महत्व आहे आपण निर्जंतुकीकरण केलेलं आहे उत्तम घर आहे कुक्कुटपालनासाठी परंतु असं असलं तरीही की प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून त्याच्यावर येणारे विविध रोग असतील कुक्कुटपालनामध्ये कोंबडीवर येणारे तर याच्याकरता काही लसीकरणाचं आपल्याला जे शेड्यूल म्हणतो आपण ते आपल्याला याच्यामध्ये वापरावं लागतं का आणि नेमकं कधी लसीकरण करायला पाहिजे आणि कोणते औषध उपचार करायला पाहिजे याच्या संदर्भात थोडंसं मार्गदर्शन करा.
1: सुरुवातीला आपण पिले बोलवतो तर ते एखाद्या नामांकित हॅचरीमधून येत असतात.
0: बरं.
1: आणि हॅचरी म्हटलं तर जवळपास नसतेच.
0: बरं.
1: दुरूनच असते त्याच्यामुळे एक प्रकारे पिल्लांवर ताण येतो.
0: बरं.
1: तर अशा वेळी जेव्हा आपल्याकडे पिले येतात तेव्हा पहिल्या दिवशी यांना 1 ग्रॅम 1 लिटर पाण्यामध्ये इलेक्ट्रॉल पावडर जर दिलं तर त्यांचा जो स्ट्रेस आहे तो कमी होतो पहिल्या दिवशी. आणि नंतर दुसऱ्या ते चौथ्या म्हणजे 2, 3, 4 ह्या दिवसामध्ये याला एखादं प्रतिजैविक रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी या पिल्यांमध्ये आपण कुठलं पण एखादं अँटीबायोटिक आपण देऊ शकतो. आणि त्यानंतर 5व्या ते 6व्या दिवशी याला एखादं बी कॉम्प्लेक्स त्याच्यासोबत व्हायमराल नावाचं एक औषध असं जर आपण दिलं तर जीवनसत्व म्हणजे खाण्यासाठी त्यांना थोडंसं ते चांगलं होते. बी कॉम्प्लेक्स दिल्यानंतर पिलांमध्ये लसीकरण करतो म्हटलं तर सातव्या दिवशी आपण यामध्ये लासोटा ही लस देतो.
0: लासोटा आपण सातव्या दिवशी
1: देतो. लासोटाचा जसा एक प्रकारे दिल्यानंतर त्याचा जो ट्रेस येतो त्याच्याकरता आपण त्याला अजून दुसऱ्या दिवशी एखादं बी कॉम्प्लेक्स द्यायचं.
0: बरोबर.
1: आणि 14व्या दिवशी अजून परत एक गंबोरा नावाची लस द्यायची.
0: गंबोरा
1: तर याप्रमाणे. आणि 25 ते 30व्या दिवसापर्यंत एखादं लिव्हर टॉनिक दिलं.
0: बरं.
1: आणि नंतर मग 30 पासून ते 60 दिवसापर्यंत औषध नाही दिलं किंवा काही त्याच्यामध्ये काही आढळल्यास तर डॉक्टरच्या सल्ल्यानुसार विचारून
0: जर आपल्याला याशिवाय जर काही व्याधी आढळली किंवा त्याच्यावर एखादा रोगाची लक्षण आढळली किंवा त्याच्यामध्ये आपल्याला असं आढळलं की काहीतरी अडचण आहे तर ताबडतोब आपण डॉक्टरांशी संपर्क
1: साधणं गरजेचं आहे.
0: असं आहे. तर मग हे जर आपण जर पाळलं तर अतिशय चांगल्या प्रकारचं म्हणजे जे आहे कुक्कुटपालन होऊ शकतं. तर डॉक्टर साहेब आता असं सांगा की हे सगळ्या बाबी आपण करून राहिलेलो की जसं मी सुरुवातीला म्हटलं की विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात होण्याचं एक असं आहे की बघ जोडधंदे त्याच्यामध्ये त्याचा जो पैसा नेहमी खुळखुळत राहिला तर तो निश्चितच त्याच्यामध्ये सकारात्मक भावना निर्माण होईल. आणि हे सगळं करत असताना अर्थशास्त्र फार महत्वाचं आहे. तर साधारणतः 100 पिलं जर गिरिराजची आपण ठेवली तर त्याच्यामध्ये जे आहेत फार फायदा होऊ शकतो.
1: बरं.
0: तर माझं म्हणणं असं आहे की 100 पिलं फायदा घेण्याकरता निव्वळ नफा वाढण्याकरता त्याचं अर्थशास्त्र आपल्याला काही सांगता येईल का की बा 100 पिलापासून त्याच्या उत्पादनावर होणारा खर्च एवढा येईल साधारणतः त्याच्यापासून आपल्याला उत्पादन एवढं मिळेल आणि निव्वळ नफा एवढा मिळेल हे जर शेतकरी बंधूंनी आपल्या बुद्धीच्या चौकटीवर थोडस कसोशी नजर घेतलं किंवा ते चाचपून
1: नक्कीच फायदा
0: त्यांना खरा या ज्ञानाचा फायदा
1: होईल.
0: ते थोडंसं आम्हाला विशद करून सांगा बरं.
1: यामध्ये जर आपण 100 पिलांचं जर युनिट एखाद्या शेतकऱ्याने लावलं आपल्याकडे तर जो पिल्याचा खर्च आणि खाद्याचा खर्च आहे आता प्रति पिलो जर 15 रुपये याप्रमाणे जर आपण दिले किंवा मिळाले आपल्याला 15 रुपये प्रमाणे 100 पिलांचे म्हणजे हे एकूण खर्च येईल 1500 रुपये. खाद्य जे 2.5 किंवा 2.6 किलो जे सांगितलं 16 रुपये प्रमाणे त्याला 4160 रुपये खर्च येतो. आणि औषधीचा खर्च प्रति पिल्लो 2 रुपये याप्रमाणे येतो. म्हणजे असं मिळून 200 रुपये. आणि इतर खर्च असा काही अकस्मित काही असलं तर 200 रुपये. तर अशा मिळून आपल्याला सगळं खर्च पाहता तर 5200 रुपये जवळपास.
0: किती पिलांवरचा?
1: 100 पिलांवरचा.
0: आणि किती आठवड्याचा खर्च आहे साधारणतः?
1: हा 2 महिन्याचा खर्च.
0: 2 महिन्याचा म्हणजे 6 आठवड्याच्या नंतर आपल्याला त्याला बाजारात नेऊन विकायचं हे गृहीत धरून आपण तो खर्च धरला. बरं बरं. आणि थोडस बाजार भावाच्या नुसार त्याच्यामध्ये तफावत होऊ शकते.
1: कधी आपल्याला थोडं कमी जास्त मिळू शकतात.
0: बरोबर आहे. आता हे जे तुम्ही सांगितलं तर जेव्हा मार्केट्समध्ये आपण किंवा बाजारात याला नेऊ तर बाजारात नेल्याच्या नंतर सर्वसाधारण जर आपण त्याच्यामध्ये याच्यापासून पैसा किती मिळतो हे जर सांगायचं झालं तर कसं सांगता येईल आपल्याला?
1: तर आपल्याला असं करता येईल की एक पक्ष जनरली आपण बाजारामध्ये जर घेत दिला तर 90 ते 100 रुपये हा भाव मिळतो आपल्याला. 90 ते 100. तर समजा धरून चालायचं की बा 100 पिले आहेत 10% जर मॉर्टिलिटी झाली म्हणजे 10 पक्षी जर मरण पावले 2 महिन्यामध्ये कमी जास्त रोगाने कशाने प्रेसनी तरी आपल्याजवळ 90 पक्षी राहतात. तर 100 रुपये याप्रमाणे जर आपण केलं तर 9000 आपल्याला पक्षापासून मिळू शकतो. आणि याच्यामध्ये जे काय आपण पोते बिते खाद्यासाठी वापरतो ते रिकामे जे पोते ते 4 ते 5 पोते लागतात तर त्याचाही आपण प्रति 10 रुपये याप्रमाणे जर दिलं त्याचे 50 रुपये आपल्याला मिळू शकतात. आणि याच्यापासून जे खत मिळते नक्की 100 पिल्यापासून एखादी बैलगाडी आपल्याला मिळेल. आणि हे खत फळबागाच्या दृष्टिकोनातून फार उपयोगी पडते. हे मला वाटते 100 ते 200 रुपयाला सहज शेतकरी आपल्याकडून घेऊ शकतात.
0: तुम्ही जे सांगितलं की साधारणतः 9000 रुपये जर त्याला मिळाले तर त्याच्यातून त्याचा 5000 रुपये साधारणतः खर्च जर झाला
1: 5500
0: 4000 रुपये त्याला 100 पिल्यावर साधारणतः 2 महिन्यात मिळू शकतात.
1: 2 महिन्यामध्ये.
0: आणि या व्यतिरिक्त जे तुम्ही सांगितलं की त्याच्यापासून मिळणारी जी कोंबड्याची विष्ठा आहे त्याच्यापासून होणारं खत आहे ते अतिरिक्त फायदा आपल्याला त्याच्यापासून मिळू शकतो. आणि जर हे आपण 100 पिल्याच्या ऐवजी 500 पिलं जर ठेवली तर मला असं वाटतं की थोडासा नफा याच्यामध्ये वाढत जाईल. तर आणि हे सगळ्या बाबी जर आपण छोट्या स्तरावर सुरू केल्या आणि त्याच्यातून अनुभवातून मग जर मोठ्या प्रमाणात आपण हे वाढवलं
1: की जर शेतकऱ्याला फायदा होईल त्याचा.
0: दुसरं असं सांगा डॉक्टर साहेब की जसं तुम्ही म्हटलं की गिरिराज जे आहे हे आहे संकरित परंतु हे गावराणी आहे तर याचं जेव्हा मार्केटिंगचा जो तुमचा अनुभव आहे किंवा लोकांची आवड जी आहे की बुवा आपल्याला मांसाहारी जी मंडळी आहे तर ती याला प्रिफर करते का मार्केट्समध्ये याच्या रेटच्या फ्लक्च्युएशन म्हणतो आपण तशा प्रकारचं याच्यामध्ये काही दिसतं का आपल्याला? जसं पक्ष्याचा भाव सांगितला तुम्ही 100 रुपये, तर मला असं म्हणायचं की बाबा याच्या वजनानुसार काही भाव ठरतात का कधी, आणि चवीनुसार सुद्धा बदल होतो का? जसं आपण तुम्ही सांगितलं की जे ओरिजिनल संकरित ब्रॉयलर्स आहेत ते ब्रॉयलर्स जे आहेत ते मार्केट्समध्ये नेले आणि हे मार्केट्समध्ये नेले, ते बाजारामध्ये काही आपल्याला तफावत आढळते का?
1: नाही, तसं गिराजामध्ये अजून तरी आढळत नाही.
0: बरं बरं,
1: ब्रॉयलरमध्ये आढळते, कारण की ब्रॉयलरचे जे रेट निघतात ते नांदेड हैदराबाद या मार्केटनुसार निघतात.
0: बरं,
1: तर त्याच्यामध्ये तफा येत असतो कधी 50 रुपये किंवा 40 रुपये या किलो प्रमाणे. पण गिराजा जे गावरानी सारखं दिसणारं जे ब्रीड आहे याला एक फिक्स रेट असतो.
0: बरं,
1: आणि त्याच्यामुळे हमकास पैसे मिळून देतो हा.
0: बरं बरं, आणि ही विक्री जी आहे ती वजनानुसार होत नाही का कसं? म्हणजे
1: वजनानुसारच होते,
0: वजनानुसार
1: 90 किंवा 100 रुपये किलो याप्रमाणेच आपण मार्केटला
0: आपण म्हणतो की साधारणतः 8 आठवड्याचं गिरिराज झाल्याच्या नंतर 1350 ग्रॅम साधारणतः त्याच्यामध्ये वजन व्हायला पाहिजे असं माझ्या कानावर आहे. तर ते तेवढं वजन जर आपल्याला मिळालं तर त्याच्यात निश्चित भाव आपलं, जर एखादं पिलू 1000 ग्रॅमचं असेल तर थोडासा कमी भाव मिळेल. पण ऍव्हरेज जे तुम्ही सांगितलेलं आहे सर्वसाधारण त्याची सरासरी, तरी आपण त्याच्यामध्ये 5000 रुपयापर्यंत निव्वळ नफा मिळू शकतो. अतिशय चांगली माहिती डॉक्टर साहेबांनी आपल्याला सांगितलेली आहे. शेतकरी बंधूंनो, गिरिराज कुक्कुटपालन करायचं झाल्यास कृषी विज्ञान केंद्र करडा येथील डॉक्टर रामटेके साहेब यांच्या पशुविज्ञान शाखेशी केव्हाही संपर्क करा, ते आपल्याला तांत्रिक मार्गदर्शन देण्यास तयार आहेत. ते या ठिकाणी स्टुडिओत आले, त्याबद्दल स्वरांच्या वतीनं आपण सर्वांच्या वतीनं त्यांचे आभार मानतो. नमस्कार.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं कामापुरता मामा या चित्रपटामधलं गीत, आणि या गीताला संगीत आहे गीतकार यशवंत देव यांचं.

0: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
1: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
0: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
1: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत, साधी माणसं या चित्रपटामधलं कान्हो पात्रा यांचं गीत. गीताला संगीत आहे आनंद घन यांचं. आणि हे गीत ऐकूयात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजात.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: श्रोत्यो नमस्कार, आपण ऐकते रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडई दुग्धामृते आपल्या सगळ्यांच्याच आवडत्या कार्यक्रमात मनापासून पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे। नेहमीप्रमाणेच आपल्या शंकांचं आणि प्रश्नांचं मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओत आज उपस्थित आहेत सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ आणि लॅक्टेशन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी मॅडम। डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात। डॉक्टर, जसं आपण बघतो आहोत प्रत्येक भागात आता आपल्याला बऱ्यापैकी नवीन नवीन प्रश्न श्रोत्यांकडनं यायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच अनुषंगानं आजच्या भागातला हा आणखीन एक वेगळा प्रश्न मी आपल्याला आता सांगणार आहे। आणि हा प्रश्न असा आहे, म्हणजे एक आई आपल्या मुलीबद्दल विचारते हा प्रश्न, आणि तो असा आहे की डॉक्टर, माझ्या मुलीची डिलिव्हरी अमेरिकेत झाली आहे, ती MS झालेली आहे, दोघंही नवरा बायको उच्च शिक्षित आहेत, तिला अशी सतत काळजी होती की बाळाला दूध कमी पडतंय का, आणि ह्यामुळेच बाळ तिचं 8 दिवसांचं झाल्यानंतर तिनं पंपिंग करून बाटलीनं दूध द्यायला सुरुवात केली। सुरुवातीला पंपमध्ये 30 ml दूध

0: येत होतं आणि मग ते वाढत वाढत साधारण 90 ml पर्यंत गेलं. मग तिने कधी बाटली नाही ते बाळाला दूध पाजलं, तर मग कधी बाळाला छातीशी घेऊन तिने ते दूध पाजलं. पण आता मात्र असं झालंय की बाळ छाती नको असं म्हणते, आणि म्हणजे बहुतेक त्याला आईचं दूध आवडत नाहीये असं आम्हाला शंका येते असं आम्हाला वाटतंय. आता आमचं बाळ 1.5 महिन्याचं झालेलं आहे. आईने बाळाला जवळ घेतलं की ते रडायला लागतं, दुसरीकडे तोंड फिरवतं, त्यामुळे हल्ली ती 1-2 वेळा पंपिंग करते. कसं बसं 15 ते 20 ml दूध येतं. तर आता ह्याला काय उपाय करता येईल, आणि अमेरिकेत असल्यामुळे तुम्ही तिला ऑनलाईन मार्गदर्शन याच्या बाबतीत करू शकता का, असा हा प्रश्न आलेला आहे डॉक्टर. खरं तर सगळं व्यवस्थित असताना पण बऱ्याचदा काहीतरी प्रयोग केले जातात आणि त्याच्यानंतर मग अशा काही कॉम्प्लिकेशन्स होतात की ज्यावरती सहज पटकन उपाय सापडेल असं तेव्हा तरी लक्षात येत नाही. मग ह्या प्रश्नाचं आपण काय उत्तर द्याल, याला काय मार्गदर्शन कराल, आणि ऑनलाईन आपण मार्गदर्शन देऊ शकणार आहात का तेही आपण जरूर सांगा.
1: हा प्रश्न हल्ली मला खूप साऱ्या सुशिक्षित मुलींकडून विचारला जातो. मुली जेवढ्या जास्त शिकतात, मेडिकल इंजिनिअरिंग प्रोफेशनमधल्या मुली, सुपर स्पेशालिस्ट झालेल्या मुली किंवा इंजिनिअरिंग फील्डमधल्या हायेस्ट एज्युकेशन घेतलेल्या मुली, MBA झालेल्या मुली, यांना हा प्रॉब्लेम खूप सतावतो. त्या जेवढ्या हुशार तेवढं त्यांना त्यांचा असा आग्रह असतो की त्यांना बघायचं आहे त्यांना दूध किती येतं, आणि त्यामुळं डायरेक्ट छातीवर लावण्याच्याऐवजी त्या पंप करून बॉटलमध्ये बघून पाजायला सुरुवात करतात. पण याच्यामध्ये एकदा का बाळाला बॉटलची सवय लागली की बॉटलने दूध पिणं आणि डायरेक्ट छातीवरती दूध पिणं या दोन्हीही मेकॅनिझममध्ये जमीन आसमानचा फरक आहे. बॉटलचं निप्पल लांब असतं, त्याची धार टपटप टपटप येते, त्यामुळं बाळाला ते उलट ओठांनी ते प्रेस करतं आणि दाबून असं ते बॉटलने दूध पितं. याच्या उलट बाळ जेव्हा आईच्या स्तनांवरती दूध पितं तेव्हा बाळ मोठा हा करतं, त्याची जीभ खाली स्तनाच्या खाली घालतं आणि त्या जिभेने सकिंग करून बाळ दूध पितं. त्यामुळे ह्या दोन्हीही टेक्निक्समध्ये जो फरक आहे त्यामुळे बाळाला निप्पल कन्फ्युजन होतं. बाळ जेव्हा आईचं दूध प्यायला सुरुवात करतं तेव्हा बाळाला मोठा आ करून लॅच करायचं असतं, त्यांनी सक केल्याशिवाय तोंडामध्ये दूध येणार नसतं. आणि याच्या उलट बॉटल एकदा का तोंडात घेतली की कंटिन्युअस दुधाचा फ्लो येत राहतो, त्यामुळं बाळाला एकदा का बॉटलची सवय झाली तर बाळ आईचं दूध प्यायला नाही म्हणतं. अर्थातच प्रत्येक जण अशी आहे जन्मतः, त्याच्यामुळे बाळ छाती घ्यायला नाही म्हणतं. आणि मग आईला वाटायला लागतं की त्याला आई आवडत नाही, त्याला आईचं दूध आवडत नाही, ते आईपासून दूर पळत आहे, असं नसतं ना. बाळाला एकदा का बॉटलची सवय झाली की त्याला हे कॉम्प्लेक्स मेकॅनिझम कळतच नाही. पहिली गोष्ट त्याला आ करता येत नाही. काही बाळं तर माझ्याकडे येतात ते सकिंग विसरून गेलेले असतात, म्हणजे त्यांना तोंडात काही घातलं तर असं फक्त तोंड घट्ट बंद करून चावणं अशाच पद्धतीची ॲक्शन त्यांची होते, त्यांना सक करताच येत नाही. त्यामुळं बाळाला मुळात बॉटल सुरू करण्याचा अट्टाहास मुलींनी करू नये. दुसरं म्हणजे बघायची काय गरज आहे, जर का तुमचं बाळ तयार झालेलं आहे तसंच त्याचं दूध पण तयार होणार ना, ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. आपल्या शरीरात जितकं रक्त तयार होतं, हाडं मास तयार होतं, मसल्स तयार होतात, पूर्ण ह्युमन बीइंग तयार होतं, मग दूध का नाही तयार होणार. आणि मग त्याच्यामुळं होतं काय, हा बघायचा जो अट्टाहास आहे त्याच्यामध्ये माता पंपिंग करायला लागतात आणि कालांतराने त्यांना पंपिंगचा कंटाळा येतो, मग हळूहळू त्या पंपिंग पण कमी करतात, कमी वेळ पंपिंग करतात, कमी वेळा पंपिंग करतात, आणि मग हळूहळू बाळ फॉर्म्युलावर स्विच होत जातं. आणि कालांतराने जसं छातीतलं दूध बाळ पित नाही, छाती रिकामीच होत नाही, तर फीडबॅक इनहिबिटर ऑफ लॅक्टेशन हा जो फॅक्टर आहे तो निगेटिव्ह संवेदना देतो की आता दुधाची गरज नाही आहे, दूध तेवढं संपत नाही, आणि मग दूध तयार होण्याची प्रोसेसच बंद होऊन जाते ना. त्यामुळं सगळ्या मातांना माझी अशी रिक्वेस्ट आहे की दूध किती येतं हे बघितलंच पाहिजे असं जे त्यांना वाटतं ते त्यांनी कमी करावं. बाळ छातीला लावल्यानंतर साधारणतः एखादं बाळ 20 मिनटं पितं, एखादं जास्त अर्ध्या तासाच्यापेक्षा जास्तही वेळ एखादं फीड घेतं, तर दॅट इज ओके. पण बाळ किती घेतं हे पाहायसाठी बॉटलनी देणं किंवा पंपिंग करणं हे करू नये. दुसरी गोष्ट म्हणजे जर का असं चालू केलं असेल तर प्रॉपर स्टेप बाय स्टेप पर्सनल गायडन्सनी बॉटल फीडिंग बंद करून परत आईचं दूध चालू करता येतं. याला रिलॅक्टेशनची प्रोसेस असं म्हणतात. आणि याच्यासाठी पूर्ण अंडर सुपरविजन फॉर्म्युला कमी करायला लागेल. आणि अशा पद्धतीनं हा गायडन्स ऑनलाईनसुद्धा देता येतो. बरेच पेशंट्स अमेरिकेतले आमच्याकडे अशा पद्धतीनं गायडन्स घेतात. ऑनलाईन त्यांना सांगता येतं, ट्रीट करता येतं, पण त्याला पेशन्स हवा नक्कीच. आणि सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे बाटली बंद केली पाहिजे. जर का तुम्ही बॉटलवर पण देताय आणि स्तनपान देण्याचं ट्राय करताय तर ते इम्पॉसिबल आहे. त्यामुळं बॉटल आधी बंद केली तर बाळ आईचं दूध घ्यायला लागू शकतं. त्यामुळे या स्टेप्स आहेत, हळूहळू करायला लागतं. तासभराचा ऑनलाईन सेशन असतो त्यामुळं बाहेरच्या मातांसाठी हे पॉसिबल आहे. पण त्याच्याचबरोबर प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर. हे टाळता आलं तर जास्त चांगलं. बाळ झाल्यानंतर त्याला अगदी पहिल्या 5 मिनिटाच्या आत प्रथम स्पर्श देऊन 1 तासाच्या आत जर स्तनपान चालू केलं तर ते सक्सेसफुल आणि लॉंगर ड्युरेशनपर्यंत चालू राहण्याची शक्यता वाढते. दुसरं म्हणजे बाळाला दुसरं काहीही न देता जर का एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग दिलं तर बाळाचं पोट दुसऱ्या कशाने तरी भरून गेलं आहे आणि म्हणून बाळ पित नाही असं होत नाही. आणि मग बाळ स्तनपान आनंदाने घेतं. त्यामुळं बाळाला दुसरं काहीतरी द्यायचं आणि मग हळूहळू स्तनपान कमीच होत जातं ना. आणि मग पंपिंग करून बघायचं आणि दूध येत आहे का हे बघण्यासाठी पिळून पण बघू नका आणि पंपिंग पण करू नका. डायरेक्ट बाळ छातीला प्यायला घ्या. 24 तासात जर कमीत कमी 6 वेळेला युरिन होत असेल, 1 महिन्याभरात जर का 500 ग्रॅम म्हणजे 1/2 किलो वजन वाढत असेल तर बाळाला दूध पुरतं आहे हे लक्षात घ्या. हे सायंटिफिक टेक्निक आहे. त्यामुळं असं तुम्ही मनाने विचार करत बसलात, मग कोणीतरी भेटायला आलेलं म्हणलं की बाळ लुकडंच दिसतं आहे आणि ते तुम्ही मनाला लावून घेतलं तर कसं काय होणार. त्यामुळं तुम्ही खंबीर रहा, तुम्ही ठरवा की बाळाला स्तनपानच द्यायचं आहे आणि ह्या सगळ्या प्रलोभनांना तुम्ही बळी पडू नका.
0: नक्कीच डॉक्टर, तुमच्या मार्गदर्शनाचा फायदा जसा इथे जवळ राहणाऱ्या किंवा आसपासच्या गावाहून तुमच्या दवाखान्यात येणाऱ्या पेशंट्सला होतोय, त्यांच्या बाळांना होतोय, मातांना होतोय, तर मला वाटतं ऑनलाईन माध्यमातून हे जे तुम्ही मार्गदर्शन देत आहात ते नक्कीच दूर असणाऱ्या व्यक्तींसाठी फार उपयोगाचं आहे. कारण की बऱ्याचदा असं असतं की परदेशात आई असतेच जवळ असं नसतं, सासू जवळ असते असं नसतं, त्याच्यामुळे योग्य मार्गदर्शन जर मिळालं नाही तर त्या मुलीच्या मनाची, त्या मातेच्या मनाची घालमेल होऊ शकते आणि आणखीन काहीतरी वेगळे कॉम्प्लिकेशन या डिलिव्हरी नंतरच्या पिरियडमध्ये होऊ शकतात ज्याचा परिणाम बाळावरही होऊ शकतो आणि अर्थातच आईवरही होऊ शकतो आणि या दोन्ही गोष्टींचा परिणाम थेट स्तनपानावरती सुद्धा होऊ शकतो. पण मात्र तुम्ही आश्वस्त केलेलं आहे की अतिशय योग्य पद्धतीनं तुम्ही ऑनलाईन मार्गदर्शन करू शकता आहात, त्यांचे प्रश्न सोडवू शकता आहात, त्यामुळे निश्चितच त्यांच्यासाठी ही फार महत्वाची गोष्ट आहे. श्रोत्यांना मला इथे जरूर सांगायला आवडेल की ज्याही लोकांना डॉक्टरांना प्रत्यक्ष भेटून त्यांचं मार्गदर्शन घेता येत नाहीये ते जरूर ऑनलाईन पद्धतीनं डॉक्टरांचं मार्गदर्शन घेऊन आपले शंका प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकता, जेणेकरून डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी आपल्याला योग्य मार्गदर्शन करू शकतील. डॉक्टर, नेहमीप्रमाणेच आजचा भाग खूप छान झाला. मुख्य म्हणजे या भागात हे कन्फर्मेशन मिळालं की तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं सुद्धा मातांना मार्गदर्शन करू शकणार आहात. तुम्ही आज इथे आलात आणि इतकी छान माहिती दिली, त्याच्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांच्याच वतीनं मी आपले मनापासून आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद.

0: नमस्कार. श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी संचलित दत्त महासंस्था अहिल्यानगर निर्मित दत्तात्रेय सत्संग मंडळ नाशिक यांच्यातर्फे अधिक मासाचं औचित्य साधून नाशिक इथं सामूहिक प्रसार सेवा दिनांक 6 आणि 7 जून रोजी आयोजित केली असून मंडळातील दत्तभक्त घरोघरी जाऊन गुरुवाणी, अमृत कलश, श्री रामकृष्ण उवाच यासारख्या धार्मिक ग्रंथाचा प्रसार करतील. या कार्यात सगळ्या भाविकांनी सहभागी व्हावं असं आवाहन श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ नाशिक करत आहे. धन्यवाद.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात पाठलाग या चित्रपटामधलं गीत. गदी माडगुळकर यांच्या गीताला संगीत आहे दत्ता डावसेकर यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात.

0: सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत संगीतकार सुधीर फडके यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. हे गीत ऐकूयात उमस पडेल तर या चित्रपटामधलं.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी संकल्पना विनायक रानडे चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं. ज्या योगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे एकटी या चित्रपटामधलं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. गदी माडगुळकर यांच्या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नॅशनल.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक टाइम चेक।
2: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. तर श्रोते हो, आज पुन्हा एकदा मी तुमच्या भेटीसाठी आलेली आहे आणि मी एकटीच नाही तर एक उत्कृष्ट अशा गुणी शिक्षिका सुद्धा माझ्यासोबत आलेल्या आहेत आणि त्यांची आज आपण ओळख करून घेणार आहोत, त्यांच्याशी भरभरून गप्पा मारणार आहोत. विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण दर गुरुवारी भेटत असतो. मुळातच विनोबा ऍप हा शिक्षक सहाय्य कार्यक्रम म्हणून सुरू झालेला आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसाठी सगळ्या शिक्षकांनी जिल्हा परिषदेच्या एका छताखाली यावं, आपले विचार एकमेकांना सांगावे, विचार मांडावे, शेअर करावे, त्याचबरोबर शिक्षकांना मदत करावी ह्यासाठी हा ऍप सुरू झालेला आहे. त्याचे फाउंडर मेंबर आहेत श्री संजय दालमिया सर, त्याचबरोबर ओपन लिंक फाउंडेशन, तर यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेला हा विनोबा ऍप गेली 2 वर्ष सातत्याने महाराष्ट्र आणि छत्तीसगड या दोन्ही ठिकाणी अतिशय उत्कृष्टरित्या कार्यरत आहे. आपण दर गुरुवारी वेगवेगळ्या शिक्षकांशी गप्पा मारत असतो, त्यांचे अनुभव ऐकून घेत असतो आणि शिक्षक खरोखर किती मेहनत करतात आणि विद्यार्थी घडवणं हे काही सोपी गोष्ट नाही हे आपल्याला अगदी प्रत्येक वेळेला लक्षात येतं आणि प्रत्येक शिक्षकांकडून आपल्याला प्रेरणा घ्यावीशी वाटते, त्यांना हॅट्स ऑफ करावं असं वाटतं. आज सुद्धा अशाच एक शिक्षिका आपल्या सोबत आहेत. सगळ्यात आधी आपण त्यांची ओळख करून घेऊया. श्रीमती माधुरी धर्मा आहेर ह्या आपल्याकडे आलेल्या आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढांगे मनकराई तालुका बागलाण नाशिक जिल्हा येथून. तर सगळ्यात आधी त्यांचं स्वागत करूया. नमस्कार मॅडम.
1: नमस्ते मॅडम.
0: तर खूप खूप मनापासून स्वागत आज तुमचं रेडिओ विश्वासच्या स्टुडिओ मध्ये.
1: धन्यवाद मॅडम.
0: तर विनोबा म्हणे ह्या कार्यक्रमामध्ये आपण आलेले आहात आणि त्याचं औचित्य आहे ते म्हणजे विनोबा ऍप. आपण विनोबा ऍप मध्ये आतापर्यंत अनेक पोस्ट टाकल्या आहेत आणि आपल्याला बऱ्याच वेळेला सन्मानित सुद्धा करण्यात आलं. त्याचबरोबर स्पोकन इंग्लिश चॅलेंज हे गेल्या काही दिवसापासून हा उपक्रम सुरू आहे, त्या निमित्ताने सुद्धा आपण अनेक शिक्षकांशी गप्पा मारलेल्या आहेतच. तर आज माधुरी मॅडमशी आपण गप्पा मारणार आहोत. गेली 18 वर्ष आपण सातत्याने ह्या क्षेत्रामध्ये आहात, तर मुळातच शिक्षिकाच व्हावं असं का वाटलं?
1: मुळात शिक्षिका व्हावं असं वाटलं कारण माझे पप्पा स्वतः शिक्षक आहेत आणि तो एक वारसा माझ्यापर्यंत चालत आला. एक शिक्षणाची तर गोडी होतीच पण शिकवावं कसं याची गोडी मला, म्हणजे जो आपला पिंड असतो तोच होता, त्यामुळे मला शिक्षक होणं खूप आवडत होतं लहानपणापासूनच. ते आपण जसं नाटिका करतो शाळेमध्ये किंवा इतरांना शिकवण्याचं तसं मी करत होते आणि म्हणून आवडीने हा पेशा मी स्वीकारला. पण पेशा म्हणण्यापेक्षा मी सेवा स्वीकारली असं म्हणायला मला जास्त योग्य वाटतं.
0: आणि तुमचे वडील तुमचे आदर्श?
1: अगदी अगदी बालपणापासून.
0: बरं, आणि त्यांचा तुम्ही इतका समृद्ध वारसा पुढे चालवत आहात. गेली 18 वर्ष सातत्याने आपण ह्या क्षेत्रात आहात, तर आतापर्यंत किती ठिकाणी आपली पोस्टिंग झाली, किती ठिकाणी बदली झाली आपली?
1: माझी पहिली पोस्टिंग जी होती 2006 चांदवड तालुक्यामध्ये वडनेर भैरव हे गाव होतं आणि तिथं दोन्ही म्हणजे केंद्रातच 2 शाळा होत्या तिथं 2 वेळा आणि आता बागलाण तालुक्यात मी 2015 आले आहे.
0: बरं, म्हणजे आपण लग्नाच्या आधीपासून ह्या क्षेत्रात आहात.
1: हो.
0: बर, आणि त्यानंतरची कुठली शाळा होती मग?
1: म्हणजे आता मी बागलांमध्ये जशी आली तशी माझी ही एकच शाळा आहे तिथं, तिसरी शाळा माझी बागलांची ढांगे म्हणकराई.
0: बर बर, आणि कसा आहे आतापर्यंतचा अनुभव?
1: पहिल्यापासून तर आतापर्यंतचा अनुभव म्हणजे हा दर दिवशी माझा अनुभव हा नवा आहे असं म्हणून मी जगते.
0: बर,
1: आज मला काय शिकवायचंय, मला शिकण्यापेक्षा माझे मुलं आज माझ्याकडून काय शिकतील हे मला जास्त आवडतं म्हणून मी त्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करते. आणि सायंकाळी 5 वाजता जेव्हा बेल होणार तेव्हा मुलं माझ्या आवडीने म्हणतात, टीचर एवढ्या 5 वाजले?
0: अरे वा,
1: तो माझ्यासाठी उत्कृष्ट सन्मान आहे.
0: म्हणजे तुमच्या बरोबर वेळ कसा जातो हे मुलांना कळत नाही, इतक्या छान पद्धतीने तुम्ही त्यांना एंगेज करून ठेवता, हसत खेळत शिकवता. कितवीची मुलं आहेत तुमच्याकडे?
1: आता माझ्याकडे आमची वस्ती शाळा आहे आणि त्यामुळे 2 शिक्षिका शाळेत आहोत आम्ही आणि दोघींकडे 2-2 वर्ग, माझ्याकडे 3री आणि 4थीचा वर्ग आहे.
0: बर, किती आहे पटसंख्या?
1: पटसंख्या 21 आहे.
0: बर, आणि मुलांना आवडतं शिकायला?
1: अगदी आनंदाने. म्हणजे खेळ आणि शिक्षण हे एकत्र चालू आहे, कृती केंद्रित आनंददायी शाळा.
0: बर, आणि आज आपण विनोबा ऍपच्या निमित्ताने भेटलेलो आहोत, तर विनोबा ऍपची आणि तुमची ओळख कशी झाली?
1: विनोबा ऍप सुरुवातीला मोबाईलमध्ये बघत होते, गुगलवरती किंवा युट्यूबवर बघत होते, परंतु प्रत्यक्ष कृष्णा घायल सरांनी आमच्या तालुक्याला म्हणजे मीटिंग झाली, प्रशिक्षण आयोजित केलं जुलै 2023 मध्ये. आणि खऱ्या अर्थानं तेव्हा विनोबा बा हा जो शब्द आहे भरभक्कम, जो खरोखर असा वाटतो, तेव्हापासनं विनोबा ऍप काय आहे आणि मग हळूहळू त्याची जाणीव होत गेली, शिकवत गेलो, आणि जे अडचणी असतील ते जिल्हा समन्वयक आपले घायल सर प्रत्येक अडचण सोडवत होते, आणि हळूहळू प्रत्येक महिन्याला जसे जसे आपण पोस्ट टाकत होतो तसे मार्क वाढत होते, आपल्याला महिन्याच्या अंती काहीतरी रिवॉर्ड भेटत होतं, आणि त्यातून करण्याची जास्त ऊर्जा मिळाली.
2: हो,
1: म्हणजे एनर्जी स्रोत तो विनोबा ऍप झाला बा आमच्यासाठी.
2: वा क्या बात आहे. आणि हे नक्कीच तुमची एनर्जी किती वाढली आहे हे नक्कीच लक्षात येतं ज्यावेळेला तुमच्या पोस्टची संख्या मोजली जाते. तर साधारण अजून वर्ष पण पूर्ण झालं नाहीये, तुम्ही उल्लेख केला मागच्या जुलै महिन्यापासून तुम्ही या ऍपमध्ये सक्रिय झालात, आणि वर्षाच्या आत तुमच्या 158 पोस्ट आतापर्यंत टाकल्या गेल्या. त्यावरूनच लक्षात येते की किती कामाचा सपाटा असेल. तर कोणकोणत्या पोस्ट तुम्ही आतापर्यंत टाकल्यात?
1: विनोबा ऍपवरती पोस्ट टाकताना इतकी सुंदर व्यवस्था तिथं केलेली आहे, प्लॅनिंग केलेलं आहे की तुम्ही प्रत्येक विषयाअंतर्गत तुम्ही वेगवेगळ्या क्लब अंतर्गत पोस्ट करू शकता. म्हणजे मराठी असेल, गणित असेल, कला, कार्य, शारीरिक शिक्षण, परसबाग, पर्यावरण, ह्या प्रत्येक क्लबमध्ये तुम्ही वेगवेगळ्या पोस्ट टाकू शकतात. म्हणजे तुम्ही प्रत्येक अंगाला टच करून उपक्रम तुम्ही जेवढे राबवले, म्हणजे मी स्पेशली आता सांगू इच्छिते की प्रत्येक शिक्षक आपल्या वर्गामध्ये खूप उपक्रम राबवतो, खूप, परंतु हा पहिला असा प्लॅटफॉर्म आम्हाला विनोबा ऍपने सादर केला की आम्ही आपले उपक्रम सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकतोय.
2: बरोबर.
1: हा, म्हणून उपक्रम बनवत अगोदर पण होतो, परंतु ते पुढे येण्याचं माध्यम म्हणजे विनोबा ऍप आहे. म्हणून मी प्रथमतः दालमिया सरांना, नंतर सगळ्या टीमला प्रत्यक्ष आभार मानते सगळ्यांचे.
2: खरंय, व्यक्ती कुठल्याही वयोगटातला असो त्याला कौतुकाची थाप मिळाल्यावरती तो अजूनच जास्त उत्साहाने कार्यरत होतो. म्हणजे आपण असं म्हणतो की लहान मुलं आहेत त्यांचं कौतुक केल्यावरती ते अजून चांगलं काम करतील, पण खरं तर कौतुक हे कोणाला नकोय. प्रत्येक वयोगटातली व्यक्ती आपल्या क्षेत्रामध्ये काही ना काहीतरी करतच असते, आणि ते जे काही चांगलं काम आहे ते काही नाविन्यपूर्ण गोष्टी आहेत, तर ह्याला कौतुकाची थाप मिळणं हे गरजेचंच आहे. आणि विनोबा ऍपच्या माध्यमातून हे सगळं शिक्षकांच्या बाबतीत होतंय, कारण विद्यार्थ्यांचं कौतुक शिक्षक नेहमी करतच असतात, पण शिक्षक सुद्धा खूप उत्कृष्ट अशी कामगिरी बजावत असतात आणि त्यांचं काम समाजापर्यंत पोहोचणंही तितकंच गरजेचं असतं. मला वाटतं ही खूप मोठी आणि मोलाची जबाबदारी विनोबा ऍपनी उचलली आहे, आणि ह्या सगळ्याच शिक्षकांनी अतिशय जीव तोडून मेहनत घेतली आहे आपल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत, किंवा एकूणच त्यांना शिक्षणाची गोडी आणि आवड निर्माण व्हावी यासाठी प्रत्येकच शिक्षक कायमच झटत असतो. आणि विनोबा ऍपच्या माध्यमातून तुम्ही सगळे शिक्षक प्रकाश झोतात आलात याचा आम्हाला विशेष आनंद आहे आणि कौतुकही आहे. तर आतापर्यंत तुम्हाला 2 वेळेला पोस्ट ऑफ द मंथ हा रिवॉर्ड मिळाला आहे, त्यावेळेला काय नेमक्या भावना होत्या?
1: म्हणजे पोस्ट ऑफ द मंथ मिळेल असं तर इमॅजिन नव्हतं केलं, पण आपलं कामात सातत्य ठेवत गेले फक्त, आणि अचानक एके दिवशी तिथं नाव आलं की मॅडम पोस्ट ऑफ द मंथ तुम्हाला भेटतो, सरांचा कॉल आला आणि खूप छान वाटलं. आणि त्या दिवसापासून पुन्हा जोमाने काम करायला सुरुवात झाली. नॉट ओनली मी, पण माझ्या विद्यार्थ्यांनाच ते इतकं आवडू लागलं, मॅडम आज कोणता व्हिडिओ बनवायचा आपण. हा, अगदी आम्ही 4:35 सुद्धा व्हिडिओ बनवले मॅडम स्पोकन इंग्लिश साठी. हो, आणि आम्हाला आवडेल सांगायला की आता येताना सुद्धा मी विद्यार्थ्यांना सांगून आले की आपल्यासाठी जात आहोत आम्ही नाशिकला.
2: वा क्या बात आहे. म्हणजे तुम्हाला जे 2 पोस्ट ऑफ द मंथ मिळाले ते स्पोकन इंग्लिश चॅलेंज साठी मिळाले, तर त्याविषयी थोडस सविस्तर ऐकायला आम्हाला नक्की आवडेल.
1: हो, सुरुवातीला मला असं सांगावं असं वाटतं की बली बलम व्यक्ती न व्यक्ती निर्बलम, गुणी गुणम व्यक्ती न व्यक्ती निर्गुणम. म्हणजे बलाचं सामर्थ्य हे बलवान व्यक्तीला कळतं, तसं गुणवंत व्यक्तीचं सामर्थ्य हे खरोखर गुणवंत व्यक्तीच जाणू शकते, आणि आम्हाला हे प्लॅटफॉर्म म्हणजे गुणवंत आहे काहीतरी. आणि स्पोकन इंग्लिश संदर्भात बोलायचं तर 18 ऑक्टोबर 2023 स्पोकन इंग्लिश साठी चॅलेंजेस द्यायला सुरुवात केली. अगदी रेडी मटेरियल त्यांनी आम्हाला प्रोव्हाइड केलं विनोबा ऍपने, आणि महिन्यातनं एकदा किंवा दोनदा आपण फक्त व्हिडिओ बनवून त्यांना पाठवायचे. चॅलेंज 6 होते सुरुवातीचं, त्यांनी आम्हाला फॉर एक्झाम्पल कसं बनवायचं ते त्यांनी डेमो दिला, आणि त्यानंतर आम्ही बनवत गेलो. मग त्यामध्ये इंट्रोडक्शन असेल स्वतःचं, नंतर आपल्या मित्राचं, माय फॅमिली, माय स्कूल, किंवा फ्रूट सेलरचा असेल, आणि शेवटचा चॅलेंज जो होता तो पण स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल तो विद्यार्थी फ्लुएंटली बोलू शकेल.
2: हा,
1: त्या संदर्भात हे सगळे चॅलेंजेस होते. आणि ते मी तर आनंदाने सांगेल की हा इतका सुंदर, म्हणजे स्पोकन इंग्लिशचा इतकी सुंदर ऍक्टिव्हिटी होती की प्रत्येक मुलगा इंग्रजीमध्ये किमान 5 वाक्य बोलू शकतो, किमान ऐकून ऐकून तरी त्याचं ते जे स्किल होतं डेव्हलप झालेलं आहे ना, थँक्स टू विनोबा ऍप. खूप
2: कारण बऱ्याच वेळेला आपल्या मराठी माध्यमाच्या शाळांमधल्या मुलांना अडचण येते ती इंग्रजी बोलण्याची. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की आपण इंग्रजी खूप छान बोलतो, ग्रॅमॅटिकली करेक्ट सुद्धा बोलत असतो, पण काही वेळेला न्यूनगंड आडवा येतो. पण त्या मुलांना ते कॉन्फिडन्स देणंही महत्वाचं आहे की तू जे बोलतोय ते ओके आहे, बरोबर आहे, फक्त आता आत्मविश्वासपूर्ण ते बोल. आणि ते काम मला वाटतं तुम्ही करता आहात आणि ते केलं आणि त्याची उत्कृष्ट अशी कामगिरी तुमच्या हातून घडली, म्हणूनच अर्थात तुम्हाला 2 वेळेला हा पुरस्कार मिळाला. तर ज्या वेळेला तुम्ही सन्मानित झालात, मग त्यावेळेला तुम्हाला गटशिक्षण अधिकारी मॅडम कडून तुम्ही सन्मानित झालात, तर तो प्रसंग कसा होता?
1: गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या सोबत आपला पुरस्कार आणि त्यात घायळ सर आणि आमच्या तालुक्यात अजून 2-3 व्यक्ती त्यांना पण हा पुरस्कार मिळालेला, तर तो प्राऊड फील होतं त्या दिवशी की आपण काहीतरी आहोत, आपलं अस्तित्व आहे. जे शाळेपुरता होतं किंवा माझ्या विद्यार्थी माझ्या पालकांपुरतं होतं, आज ते तालुक्या लेवलला गेलं आणि आज मी इथं जिल्हा लेवलला आले. म्हणजे आपण जे होतो ते फक्त प्रेझेंट झालं आज, आणि त्या दिवसाचा आनंद आणि आजचा आनंद हा द्विगुणित आहे माझ्यासाठी. खूपच
2: वा, खूप छान. आतापर्यंत कोणकोणते शाळेत उपक्रम राबवलेत आपण विद्यार्थ्यांसोबत?
1: विषय न्याय तर असतातच, शालेय आणि सहशालेय उपक्रम आम्ही सर्व शिक्षक शाळांमध्ये राबवत असतो प्रशासनाने नेमून दिलेले, आणि जे आपल्याला स्वतः स्वयं प्रेरणेने आपण तयार केलेले उपक्रम. पण जे स्वयंप्रेरित उपक्रम असतात ना मॅडम, त्यामध्ये आपण जास्ती आपला स्किल लावतो, त्याच पद्धतीचा हा उपक्रम आहे. आणि शिवाय विनोबा ऍप तर्फे स्वीपचा असेल, मतदार जनजागृतीचा आहे. आणि माझ्या वर्गासाठी जर मी सांगेल तर अगदी समयदान उपक्रमापासून तर बोधकथेपर्यंत उपक्रम आम्ही राबवतो. समयदान म्हणजे मुलं शाळेत लवकर येऊन बसतात आपण जाईपर्यंत, मग उगाच खोड्या करण्यापेक्षा मोठा मुलगा जो असेल 4th-ला तो लहान मुलांना गोलात घेऊन बसतो, मग बडबड गीत गायन असेल, कविता गायन, म्हणजे त्याच्या वेळेचा त्याने उपयोग केला, त्याने त्याची वेळ दुसऱ्याला दान केली, दॅट इज समयदान उपक्रम. म्हणजे असे छोटे छोटे उपक्रम असतील. विनोबा ऍप अंतर्गतच अजून उपक्रम आहे, स्वीपचा झाला, स्पेलिंग बी कॉम्पिटिशन साठी उपयोग झाला, आणि पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी जी स्कॉलरशिप कंडक्ट केली जाते एक्झाम, तर 5वीसाठी जवळपास 6,200 विद्यार्थी बसलेले होते आणि 8वीसाठी 1,200 पुढे होते. तर विनोबा ऍपने इतके सुंदर त्यांच्यासाठी लिंक पाठवल्या एक्झामच्या परीक्षेसाठी तयारीच्या, की त्याचा उपयोग देखील या शाळांसाठी झाला, आमच्या विद्यार्थ्यांसाठी झाला. शिवाय वेगवेगळी माहिती असते प्रशासनाची, परिपत्रके असतात, फॉर्म असतात, अगदी गणवेशाची संख्यापासून तर पायबूट मोजेपर्यंत सगळं असतं, ते सगळं आम्हाला विनोबा ऍप पासून मिळालेलं आहे. म्हणजे विनोबा ऍप जो आहे तो शिक्षकांचे कार्यक्रम डू शेअर नेटवर्क, आणि तुमचं जर स्किल असेल तर तुम्ही ते सादर करा, विद्यार्थ्यांकडून काढून घ्या, आणि जी माहिती आहे ती आम्ही सामायिक केली. माझ्यापेक्षा इतर शिक्षकांचे जे उपक्रम असतील छान, अरे हा मी पण असं करू शकते, आम्ही त्या पद्धतीने उपक्रम केले. आणि एकाच प्लॅटफॉर्मवर एवढी सगळी शिक्षक कम्युनिटी एकत्र आली हे पहिल्यांदा झालं, हे खूप छान आहे.
2: आणि तुम्ही जे म्हटलात की 4th-चा विद्यार्थी छोट्या मुलांना घेऊन बसतो, तर त्याच्याने आपण नकळतपणे त्याच्यातली एक लिडरशिप क्वालिटी सुद्धा डेव्हलप करत असतो की नाही? म्हणजे फक्त शिक्षक हे फक्त अभ्यास करून घेत नाही किंवा पाठ्यपुस्तकातलंच ज्ञान देत नाही, तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यामध्ये सुद्धा किती मोठा त्यांचा हात असतो हे लक्षात आलं या वेळेला. तर अर्थातच म्हणजे लहान मुलांना सांभाळण्याची पण त्यांची प्रवृत्ती निर्माण होते की आपण लहान भावासारखं बहिणीसारखं यांना सांभाळावं आणि गडबड गोंधळ न करता. आणि तुमच्या त्या शब्दातच इतकी ताकद आहे की समय दान, आणि दान हे कायमच श्रेष्ठ असतं, त्यामुळे मोठ्यांचं अनुकरण लहान करतात. त्यामुळे जो 4th-चा माझा दादा आहे तो जसं माझ्याशी वागतोय तसं मी पुढच्या वर्षी जेव्हा 4th-त गेल्यानंतर मी सुद्धा माझ्या लहान भावंडांची असंच वागेन. तुम्ही केवढं मोठं काम करता आहात, खरंच खूप स्तुत्य उपक्रम आहे हा. या व्यतिरिक्त आम्हाला तर माझी आता उत्सुकता वाढत चालली आहे की अजून काय काय तुम्ही उपक्रम घेतले ते जाणून घ्यावं असं वाटतंय मला.
1: हा समयदान उपक्रम असेल किंवा परसबाग असेल, हा आपण विद्यार्थ्यांपुरता मर्यादित ठेवला, परंतु जो माझा विद्यार्थी शाळेमध्ये इतका सुंदर तयार होऊन येत आहे तो कोणामुळे तयार होऊन येतो आहे? आता ग्रामीण भागात जनरली माता कशी असते, एक तर अडाणी असेल, अशिक्षित असेल, तर त्या मातेला सुद्धा माझ्या शाळेपर्यंत आणण्यासाठी मी प्रयत्न केला. आणि माता जर येऊ शकत नसेल तर माझे आईस पत्र असा उपक्रम मी सुंदर राबवला. मग त्यामध्ये आईबद्दल प्रश्नावली तयार करून दिली, मुलांना सांगितलं आईचे नाव लिहून, आईचे शिक्षण, आईची आवड, आईला आवडणारा रंग, आईचा आवडता पदार्थ, आईला कोणतं गाणं आवडतं बघू. मग हे जेव्हा प्रश्नावली मुलांनी आईपर्यंत नेली तेव्हा आईला असं वाटलं की अरे माझी पण कोणीतरी जाणून घेणार आहे आहे, म्हणजे जे आजवर आईने झाकून ठेवलं होतं कुटुंबासाठी ते आज माझा मुलगा माझी आवड जाणून घेतोय आणि हे शाळेतून आलं त्याबद्दल त्यांना आणखी जास्त आनंद झाला. आणि मग शाळेत काहीतरी वेगळं चालतं बा आता, मग त्यांचा सपोर्ट शाळेला जास्त झाला, मग लोकसहभाग वाढत गेला.
2: आणि म्हणजे थोडक्यात आईची स्लॅम बुक भरून घेतली असं आपण याला म्हणूया की आपण कॉलेजच्या मुली नाही का पूर्वी स्लॅम बुक भरून घ्यायचो मैत्रिणीचा आवडते सगळे पदार्थ रंग हे सगळं. तर आई ही मैत्रिणीपेक्षा काही वेगळी नसते, आई जशी पहिली गुरु असते तशी आपली पहिली मैत्रिणही असते. आणि तिची आपण ज्यावेळेला दखल घेतो त्यावेळेला तिला काय आत्मिक समाधान होत असेल, कारण ती आयुष्यभर सगळ्यांसाठी जटतच असते, तिच्यासाठी कोणी काहीतरी काहीतरी करतंय म्हटल्यावरती तिचं समाधान आणि तिचा आनंद हा काहीतरी वेगळाच आहे. आणि तुम्ही म्हणजे विद्यार्थीच नाही तर पालकांचा सुद्धा इतका विचार केलात आणि खरंच हा उपक्रम जो आहे हा स्तुतीच्या पात्रच आहे. खरंच खूप छान कार्य करत आहात मॅडम तुम्ही. तर विनोबा ऍप बद्दल अजून काय सांगू शकाल किंवा कोणकोणते शैक्षणिक साहित्य आपल्याला मिळालं याबद्दल काय सांगाल?
1: जेव्हा स्पोकन इंग्लिशचा आम्हाला पहिला पुरस्कार भेटला पोस्ट ऑफ दी मंथ, त्यावेळेला आमच्या या ज्या विद्यार्थ्यांनी ह्या ऍक्टिव्हिटी सादर केल्या त्यासाठी या क्लब मार्फत विद्यार्थ्यांना पाऊच दिले आणि त्या पाऊच मध्ये संपूर्ण स्टेशनरी म्हणजे जे लिखाणाचं साहित्य होतं ते दिलं त्यांना. आणि त्या जवळपास 11 पाऊच होते, ते विद्यार्थी माझे 7 होते पण 11 पाऊच मध्ये इतर इयत्तांमध्ये पण वाटप केले. आणि तेव्हापासून मग टोटल शाळा आमची विनोबा ऍप साठी ऍक्टिव्ह झाली.
2: आणि
1: मग मुलांना साधी पाठीवरची पेन्सिल जरी दिली तर त्यांचा आनंद द्विगुणित होतो आणि ते आणखी जोमाने काम करू लागतात.
2: मग
1: टीचर आपल्यालाच पुढचं बक्षीस पण भेटायला हवं या जोमाने आम्ही सगळे झपाटून कामाला लागलो. म्हणजे फक्त आता इथं असं मला म्हणावं असं वाटतं की असाध्य ते करीता साध्य कारण अभ्यास तुका म्हणे.
2: वा वा. म्हणजे आपण फक्त शिकवतच नाही आहात तर त्यांना अगदी हातात हात घेऊन पुढे घेऊन जात आहात. वा. आणि किती तुम्ही आता बोलता बोलता सुद्धा किती छान पंक्ती म्हणून दाखवल्यात आम्हाला, तर तुम्हाला संस्कृतची सुद्धा आवड आहे असं दिसतंय.
1: संस्कृतची आवड माझ्या पप्पांचा आवडता विषय संस्कृत होता.
2: हा.
1: आणि असं मला सुभाषित वाचायला आवडतात. जर मी केलं तर माझ्या विद्यार्थ्यांमध्ये तो गुण नक्कीच येईल. मी जिथं मागे पडले ते माझे विद्यार्थी तिथं अजिबात मागे पडायला नको असं मला स्पेशली वाटतं. म्हणून या छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटी मी करून घेते. फॉर एक्झाम्पल शरीराच्या अवयवांच्या म्हणी सांगा, सगळ्या शरीराच्या अवयवांच्या म्हणी सांगते अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रत्येक विषयाने रोल प्ले असेल, संगीतमय पाढे असतील, नंतर बोलका परिपाठ असेल, पाढा संगीतमय पाढा असेल, सगळ्या पद्धतीचे उपक्रम आम्ही राबवतो.
2: बरं. आणि काही सांस्कृतिक कार्यक्रम देखील आपण?
1: हो, अगदी होतात आमचे सांस्कृतिक कार्यक्रम.
2: त्याच्यात डान्स?
1: हो, डान्स तर आम्हाला खूप
2: आवडतो. बरं. वा, छान वाटलं हे सगळं ऐकत असताना. आणि तुम्ही शैक्षणिक साहित्याबद्दलही उल्लेख केला, तर आतापर्यंत आलेल्या समस्यांचं निराकरण विनोबा ऍपच्या माध्यमातून कसं झालं याविषयी काय सांगाल?
1: शैक्षणिक साहित्याबद्दल किंवा आलेल्या समस्या एवढ्या जनरली आम्हाला उद्भवच दिलेल्या नाहीत विनोबा ऍपमुळे. आणि ज्या आल्या त्या आम्ही प्रत्यक्ष आपले जिल्हा समन्वयक घायाळ सर यांच्याशी आम्ही कॉलवर म्हणजे चर्चा करतो आणि तिथं आमच्या समस्यांचं निराकरण होतं लागलेच.
2: वा, छान. आणि आपल्याला समाज गौरव पुरस्कार देखील मिळाला होता आणि आपल्याला सन्मानित करण्यात आलं, तर त्याविषयी थोडस आम्हाला सविस्तर ऐकायला आवडेल की नक्की हा पुरस्कार आपल्याला कधी आणि कशा पद्धतीने प्रदान करण्यात आला?
1: 2020-21 मध्ये हा सकाळ समूहातर्फे समाज गौरव पुरस्कार मला दिला.
2: बरं.
1: आपण समाजाचे देणे लागतो, समाजाची सेवा आपण करत असतो आणि आपण जेव्हा काम करत असतो फील्डवरती तेव्हा आपल्या मनात असं नसतं की मी ह्या उद्देशाने हे काम करत आहे. ते काम आपल्याकडून होत जातं आपोआप आणि त्या कामात जर सातत्य असेल, मी ध्येय निश्चित केलेलं आहे आणि त्या ध्येयाकडे जर मी जिद्दीने आणि सातत्याने वाटचाल करत असेल तर ते काम नक्की पूर्ण होतं. पण त्या कार्याची कोणीतरी दखल घेत आहे आपल्याला त्यावेळेला कळत नसतं. जेव्हा आपण खूप पुढे निघून गेलेलो असतो आणि तेव्हा अचानक मागे वळून पाहतो की आपण अरे हे काम आपल्या हातून घडलं. आणि अशाच पद्धतीने मग ते समाज गौरव पुरस्कार मला भेटला. पण तो पुरस्कार माझ्या शिक्षण क्षेत्रातल्या सेवेमुळे मला मिळाला.
2: अभिनंदन तुमचं.
1: धन्यवाद मॅडम.
2: आणि जाता जाता पुन्हा एकदा आपल्या श्रोत्यांना काय सांगाल विनोबा ऍप विषयी किंवा तो कसा शिक्षकांच्या उपयोगी आहे?
1: विनोबा ऍप हा जो ऍप आहे ते माझ्या मते सर्व शिक्षकांनी वापरावा, इतकं सुंदर आहे, इझी आहे. आणि महाराष्ट्र आणि जसं छत्तीसगड आपण बोलले
2: हो
1: त्या पद्धतीने आपल्या नाशिक जिल्ह्यातील 15 तालुक्यातील सगळ्या शिक्षकांनी जरी तो ऍप आपल्या प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये आहे तो डाउनलोड केलेला, पण त्याचा जास्तीत जास्त उपयोग जर आपण केला तर आपल्या स्वतःच्या स्किल्समध्ये वाढ होते, इम्प्रूव्हमेंट होते, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आयडिया सुचतात. अरे हा इथं असं झालं ना, आपण असं करूया, म्हणजे चालना आपल्याला याच्यामुळे मिळते, नवोपक्रम आपल्याला बघायला मिळतात. आणि छान आहे की सामायिकीकरण होणं कोणत्याही गोष्टीचं असेल तर युनिटी इज स्ट्रेंथ आहे ते आपण म्हणतो ते इथं सिद्ध होतं. म्हणून विनोबा ऍप वापरा, विविध प्रकारची माहिती तुम्हाला मिळेल, ऍक्टिव्हिटी दिसतील, कळतील, रिवॉर्ड मिळतील, आणि आपल्या बरोबर मुलांचं देखील उत्तेजना त्यामध्ये त्यांना मिळते आणि शाळेची प्रगती होईल. जे आता मराठी शाळांनी का ते टाकली म्हटली, नॉट ओनली भौतिक सुविधा परंतु या शैक्षणिक दर्जा, त्याच्यामध्ये इंग्रजी असेल मराठी असेल, ही का ते या पद्धतीने आम्ही टाकत आहोत, आणि मला माझ्या मराठी शाळेचा नित्य अभिमान आहे.
2: क्या बात आहे, खूप खूप कौतुक तुमचं ह्या वाक्यासाठी. आणि मी सुद्धा एक मराठी माध्यमातली शिकलेली विद्यार्थिनी आहे, त्यामुळे मला खरंच खूप छान वाटलं हे सगळं ऐकत असताना. आणि शिक्षक हे किती बोल्ड असावा, किंवा त्यांनी सगळं काही करण्याची तयारी असायला हवी, विद्यार्थी घडवण्याची असेल, त्याचबरोबर अवांतर त्यांची प्रगती होण्याबाबत असेल. मुळात शिक्षकांनी पुढाकार घेतला तर पुढच्या सगळ्या गोष्टी सोप्या होतात, आणि आपण पॉझिटिव्हली सगळ्या गोष्टींकडे पाहिलं पाहिजे, हे तुमच्या सगळ्या आतापर्यंतच्या बोलण्यातून लक्षात आलं. तुमचा व्यासंगही खूप छान आहे, असंच तुमचं वाचन तुम्ही करत राहा, म्हणजे तुम्ही ते सगळं ज्ञान विद्यार्थ्यांना देऊ शकाल. कारण आपण नेहमीच असं ऐकतो की एक भाषण ऐकणं हे 10 पुस्तकं वाचण्याच्या बरोबरीचं असतं, त्यामुळे तुमच्याकडूनही अशीच उत्तरोत्तर छान कामं होत राहो अशा सदिच्छा देते. जाता जाता पुन्हा एकदा आपल्या श्रोत्यांना काय सांगाल?
1: विनोबा ऍप संदर्भात एक वाक्य सुभाषित सांगते मी. एको हम बहुश्याम, आम्ही आता मी एक आहे पण विनोबा ऍप मुळे आपण एक झालो आहोत, हे वाक्य मी सांगू इच्छिते. आणि आमच्या संपूर्ण शिक्षक बांधव बंधू भगिनींसाठी सांगेल की इतुकेची बळ अंगी यावे फक्त, खडूतुने पाजरावे रक्त, खडूतुने पाजरावे रक्त.
2: वा वा क्या बात आहे, खूप छान. मॅडम खरंच खूप छान वाटलं आज तुम्ही इथे आलात आणि एक वेगळ्या प्रकारची माहिती मिळाली. ज्यांच्या ज्यांच्या इथे मुलाखती घेण्याची मला संधी मिळाली त्या प्रत्येकालाच हॅट्स ऑफ आहे. आणि विनोबा ऍपनी ही छान संधी आम्हाला उपलब्ध करून दिली की आपल्या सगळ्यांचं इतकं छान कार्य आम्हाला समाजापुढे मांडता येतं आहे, त्यामुळे सगळ्यात आधी तर विनोबा ऍपचे आभार मानेन. आणि तुम्ही सुद्धा इतक्या वेळात वेळ काढून इथे आलात, इतक्या छान गप्पा आमच्याशी मारल्या, आपलं ज्ञान आणि त्याचा सगळ्याचा उपयोग आपण विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने करून देत आहात याविषयी आम्हाला सविस्तर माहिती दिली, त्याबद्दल तुमचे सुद्धा मनपूर्वक आभार.
1: धन्यवाद.
2: आत्तापुरती तुम्हाला रजा देते, धन्यवाद. तर श्रोते हो, आत्तापुरता आपण इथेच थांबूया, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. आणि ऐकायला विसरू नका आपला सगळ्यांचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे विनोबा म्हणे. धन्यवाद.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत बनफूल या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी सुहास जोशी अमेरिकेहून बोलतोय आपल्या स्वरसंजीवनी या कार्यक्रमात. आजच्या आपल्या कार्यक्रमात सादर करणार आहे राग बिलासखानी तोडी. बिलासखानी तोडी राग ऐकल्यामुळे मनाची प्रसन्नता वाढेल, शरीरात एक प्रकारचा शिथिलपणा आला असेल तर तो कमी होईल, आणि मेंदूचं कार्य जास्ती तेजीत चालू होईल, जास्ती उत्तेजन मिळेल मेंदूला, आणि नैराश्यसुद्धा कमी होईल. सुरुवातीला ऐकूया बासरीवर पंडित शक्तिधरजी यांनी वाजवलेला आलाप, राग बिलासखानी तोडी.

श्रोते हो, हा होता आपला आजचा स्वरसंजीवनी कार्यक्रम. पुन्हा भेटूयात याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: अग एबल अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा।
1: हो लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार। चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात।
0: चला आपण वडनेरे सराफन कडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणी, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही।
1: अगोबाई म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी।
0: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक।
2: मोहम्मद अजीज आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात समीर यांची गीतरचना आता ऐकूयात। आई मिलन की रात या चित्रपटामधली, संगीत दिलं आहे आनंद मिलिंद यांनी।

0: पासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं
1: भारत सरकार का लक्ष्य सोलर पॉवर से बिजली बिल झीरो करने का भी है।
0: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल शून्य आलं। तुम्हीही बसवून घ्या।
2: पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर।
3: आपल्या सोबत मी आहे स्वाती आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। लता मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग यांनी गायलेलं अमित खन्ना यांचं गीत आता ऐकूया। संगीत दिलं आहे बप्पी लहिरी यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत चलते चलते या चित्रपटामधलं।

0: नमस्कार. श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी संचलित दत्त महासंस्था अहिल्यानगर निर्मित दत्तात्रय सत्संग मंडळ नाशिक यांच्यातर्फे अधिक मासाचं औचित्य साधून नाशिक इथं सामूहिक प्रसार सेवा दिनांक 6 आणि 7 जून रोजी आयोजित केली असून मंडळातील दत्तभक्त घरोघरी जाऊन गुरुवाणी, अमृत कलश, श्री रामकृष्ण उवाच यासारख्या धार्मिक ग्रंथाचा प्रसार करतील. या कार्यात सगळ्या भाविकांनी सहभागी व्हावं असं आवाहन श्री दत्तात्रय सत्संग मंडळ नाशिक करत आहे. धन्यवाद.
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट.
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनरा पार्क.
3: या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. हे गीत गायलं आहे SP बालसुब्रमण्यम आणि आशा भोसले यांनी. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटरब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: मंडळी नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। कदाचित तू सुद्धा या कथाकथन शृंखलेत ज्योती चौधरीचा आपण सगळ्यांना नमस्कार। आजची कथा आहे गुलमोहर। हा रसरसलेला हा गुलमोहर वैशाखात मोहरून येईल, लाल पिवळी लेणी लिहून सलजतेने मुरके घेऊन कडे कपारी पांचस्थांना छाया देईल। गुलमोहराचं बहरलेलं झाड बघितलं की जाणवतं जणू लाल फुलांचा पिसारा डौलानं कुणीतरी मिरवते। त्याची ती हिरवी छत्री शीतल सावली देते भर उन्हात आणि ओठी गाणं येतच। अंगणी गुलमोहर फुलला, लाल फुलांच्या लिपितला अर्थ मला कळला। खरं तर रस्त्याच्या कडेने वर्षभर मौन पाळून उभं असणार हे झाड ना कुणाशी ईर्ष्या ना वर पळायची चढाव। गुलमोहर थंडावा तर देतोच पण मधमाशांना फुलपाखरांना पक्ष्यांना आश्रय देतो। त्याच्या फुलण्याची खासियत म्हणजे जेव्हा इतर फुलझाडं नको रे बाबा ऊन फार झालं म्हणून आपले कोश मिटतात तेव्हाच हा आपल्या पुष्पसंभाराची पखरण करतो। याच्या या बहरण्याचा कृष्णाचा मुकुट सजवण्यासाठी उपयोगही केला जातो म्हणून याला कृष्णचूड असंही म्हणतात। लहानपणी आम्ही याच्या फुलानं तोडून त्याचं देठ चोकायचो, गोडसर चव लागायची, अजूनही ती चव रेंगाळते जिभेवर। त्याची फुलं फक्त सुंदर दिसतात असं नाही तर त्याची पानं खोड यांचे आयुर्वेदिक गुणधर्म आहेत। जेव्हा वातावरण इतकं तप्त होतं तेव्हा हा आज गुलमोहर आपल्याला शिकवतो की प्रसंग कसाही असला तरी त्याला धीरोदात्तपणे तोंड द्यावं, त्यावेळी डौलदारपणे स्वतः मार्ग काढावा, फुलावं, मग त्या क्षणी यश तुमचंच असतं। गुलमोहर म्हटला तर तसा इतरांच्या मानानं दुर्लक्षितच। आता बघा ना, चाफ्याच्या झाडाचं किती कौतुक झाले। पारिजातकानंही दैवी वृक्ष म्हणून मान पटकावलाय, नाही म्हणाला बहावाला पण घरच्या बगीचात कुठेतरी एक मानाचं पान अर्थात स्थान दिलं जातच। पण गुलमोहराचं तसं नाही, हा आपला जणू संन्यासीच, म्हणूनच सहसा घरच्या बागेत उभा राहत नाही तर याच्या सावलीसाठी हा उभा राहतो माळोराने रस्त्याच्या कडेला। याचा ना कुणावर असतो कधीरा ना कसले आजव, त्याची ऐटच वेगळी। रुबाब तर राणीलाही मागे सारे लसा, लाल केशरी शेला पांघरलेला गुलमोहर एप्रिल मे पासून फुलायला लागतो, कधी जर्द लाल तर कधी पिवळी झाक असणारा। याच्या लालेला रंगावर सुवर्णी बुंदके आणि ताट मानेचे केसर डौलानं झुलतात वाऱ्याच्या झुळकीनं। हा आपला लाल केशरी फुलांच्या पायघड्या अंथरतो आपल्या सानिध्यात आलेल्या पांथरसाठी। उन्हाळ्यात जेव्हा रानो माळी नजरेला मनाला उन्हाची धग अंगाची लाही लाही करते तेव्हा दूरवर अंगोपांगी बहरलेला हा गुलमोहरच तो थंडावा येतो, क्षीण दूर करतो। बरं, याच्या फुलण्याची खासियत म्हणजे जेव्हा इतर झाड नको रे बाबा ऊन फार झालंय म्हणून आपले कोश मिटतात तेव्हाच हा आपल्या पुष्पसंभाराची पखरण करतो, म्हणूनच संस्कृतमध्ये यास राज आभारण म्हणतात। याच्या शेंगा घेऊन आम्ही भिंगरी भिंगरी खेळायचो। जेव्हा हल्लीचं तापमान 50 सेल्सिअस सहजी पार होते आणि अंगाची काहिली होते तेव्हा जाणवतं अरे मानवा आता तरी जागा हो, किती वाढवणार हे काँक्रीटचं जंगल। जग तू एक तरी झाड जे देईल कुठल्याही अपेक्षेविना तुला तुझ्या लेकरांना भरभरून ऑक्सिजन सावली अन्न फळ आहे. पण माणूस हा एकमेव असा प्राणी आहे की जो त्याला अन्न निवारा देतो त्यालाच हा चंद तुकड्यांसाठी कापून काढतो. खरं तर स्वतःच अतिहुशार समजणारे मानवजात फार मोठी चूक करते. ती निसर्गाकडून भरभरून घेते पण त्या मोबदल्यात आपणही या निसर्गाचं देणं लागतो हे फार विसरून गेले. नाही म्हणायला एक मेला साताऱ्याला गुलमोहर डे साजरा केला जातो. तिथे सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. गुलमोहर आपल्याला शिकवतो थांबा हाही काळ जाईल आणि येईल मग वर्षा ऋतू. आपण प्रत्येकानं किमान 10 तरी वृक्ष आयुष्यात लावायला हवेत. तेव्हा कुठे आपल्या पुढच्या पिढीला मुबलक ऑक्सिजन घेता येईल हे आपण विसरता कामा नये. इतर ऋतू जेव्हा सारेच मिरवतात तेव्हा पण हा शांतच असतो. पण वैशाख लागताच बदलतो आपलं रूप आणि लाल केसरी फुलांच्या पायघड्या घालतो. गालिचा पसरतो दुसऱ्यांसाठीच आणि मंद अत्तराचा जणू शिडकावा करतो. त्याची तिची कहाणी गुलमोहराच्या सानिध्यात फुललेली. कित्येकदा भातुकलीच्या खेळात हा अनेकदा रमलेला. अनेकांच्या उंजळत्यानं सुगंधाचं दान दिलं. अंगणी गुलमोहर फुलला आणि त्याचा लाल केशरी पिवळा सुगंधी सडा सर्वत्र बरसात करत आला. जणू पखरण करण्या प्रियधरतीस नवरंगाचा शेला बहरून आला.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत अनुराधा पौडवाल आणि मोहम्मद अजीज यांनी गायलेलं अंजान यांचं गीत मेरी जुबान या चित्रपटामधलं. संगीतकार अन्नू मलिक.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स,
2: ऐकूयात मैं तेरा दुश्मन या चित्रपटामधलं। इंदिवर यांच्या या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी। ऐकूया शब्बीर कुमार आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजात।

0: शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं हसीनों की देवता या चित्रपटामधलं गीत. आनंद बक्षी यांची शब्दरचना. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पैरेलाल यांनी.

0: मी दिलीप प्रभावळकर, रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
1: स्मार्ट प्लॅन.
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
3: उदित नारायण यांच्या आवाजामध्ये दुल्हे राजा ह्या चित्रपटामधलं गीत. समीर यांच्या गीताला संगीत दिलं आहे आनंद मिलिंद यांनी.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा, अशी आरजे श्रद्धा. रसिक हो रेडिओ विश्वासच्या माध्यमातून आपण विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना भेटत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो आणि त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेत असतो. याच अनुषंगाने आज आपल्याकडे खास पाहुणे आलेले आहेत. त्या बाय प्रोफेशन चित्रकार आहेत आणि एकूणच ते ह्या क्षेत्रामध्ये कशा आल्या या सगळ्याच विषयावरती आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तर मी गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी त्यांचं स्वागत करते. आज आपल्या स्टुडिओत आलेले आहेत सौ अपर्णा लक्ष्मीकांत दशपुते मॅडम, ज्यांनी फाउंडेशन केलेलं आहे, ATD केलेलं आहे आणि त्यांचा बेस हा सायन्स फॅकल्टीमधला आहे. त्यांनी BSc केल्यानंतर चित्रकलेच्या ह्या प्रवासामध्ये त्या आल्या. एकूणच सगळ्याच बद्दल आज आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. मॅडम, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं.
1: धन्यवाद.
0: BSc आणि चित्रकला हे थोडंसं वेगळं वाटणारं असं आहे, तर मग कशी सुरुवात झाली? म्हणजे ग्रॅज्युएशन BSc केलं होतं आणि मग चित्रकलेचा प्रवास कधी आणि कसा सुरू झाला?
1: BSc तर माझं म्हणजे वयाच्या अगदी 21व्या वर्षीच झालं. त्यानंतर आपलं अगदी टिपिकल लग्न, लग्नानंतर संसार झालं, मग मुलांना मोठं करत तोपर्यंत नोकरी वगैरे केली मी सुरुवातीला 6 महिने. पण जेव्हा म्हणजे गरोदर राहिले त्यानंतर मग नोकरी पण सोडली की मिस्टरांचं म्हणणं होतं की लोक आपण बाहेर पडलो तर आपल्याला एकच विचारतात की तुमची मुलं काय करतात, किती कमवलं हे विचारत नाहीत. त्यामुळे मुलांचे संस्कार हे महत्वाचे, ते मोठे झालेत की तुला जे करायचं ते कर. त्यामुळे मग आधी लहानपणापासून तर आवड होती, पण 40 वर्षापूर्वीचा काळ जर म्हटला तर तेव्हा चित्रकलेला अजिबात म्हणजे आवड म्हणून पण नाही, आधी अभ्यास. चित्रकला वगैरे हे अगदी तेव्हा डॉमिनेट केलं जायचं. आता जशी मुलांना क्लासेस लावले जातात ते केलं जातं, तसं त्यावेळी नव्हतं. त्यामुळे अभ्यास एक अभ्यास, तीनच फील्ड म्हणजे माहीत होते आई वडिलांना, एकतर डॉक्टर, इंजिनियर किंवा ग्रॅज्युएशन. पण मग सायन्स चांगलं असल्यामुळे मग मी BSc सायन्स केलं. MSc करायची इच्छा होती, त्यातच लग्न झालं, त्यामुळे मग सगळं नंतर शिक्षण थांबलं.
0: आणि आपलं बालपण आणि शिक्षण कुठे झालं?
1: धुळे येते.
0: अच्छा, धुळ्याला. मग तिथून तुम्ही नाशिकला
1: लग्न होऊन मी डायरेक्ट म्हणजे मला पिंपळनेरला दिलं, खेडेगावातच. पण मग तिथून मिस्टर सुरतला होते, SR Steel, तिथे सुरतला होते 5 वर्ष. तिकडून इंडोनेशियात गेलो आम्ही. तिथून नाशिकला आलो, तिथून परत मिस्टर सांगलीत गेले, तिथून परत नाशिकला आलो. नाशिकहून मग पुण्यात गेलो. तेव्हा लहान मुलगा, मला 2 मुलं आहेत, लहान मुलगा 10वीत होता. मग 10वी असल्यामुळे आम्हाला नाशिक सोडून जाता येत नव्हतं, तो आणि मी आणि सासूबाई, आम्ही तिघच असल्याने घरात करायचं काय. मुलगा 10वीत होता आणि खूप खंत होती की आपल्याला चित्रकला येतं. म्हणजे मी महारांगोळीत भाग घेतला होता, तिथे पोर्ट्रेट काढले अगदी न पाहता न हे करता. तेव्हा मला कोणीतरी सांगितलं, ताई तू प्रॉपर शिक्षण घे. तेव्हापासून ते डोक्यात होतं. मग ती संधी मिळाली 2019 मध्ये. मग मिस्टर नसले, मग थोडा बराच स्त्रीचा बराचसा भाग आपला रिकामा जातो जेव्हा मिस्टर घरात नसतात किंवा ते दुसऱ्या गावाला असतात, तेव्हा खूप वेळ रिकामा असतो. मग करायचं काय, मग मी लगेच चित्रकला महाविद्यालयात गेले. तिथे मला तर खूप म्हणजे त्यांनी विरोध केला की तुम्ही ह्या वयात, तुमचं वय आता 46 आहे, तुम्ही का ऍडमिशन घेतायत. म्हटलं नाही मला घ्यायचंय. तर म्हणे 10वीला किती टक्के होते, 2-2% आतापर्यंतचे तुमचे जे 25-27 वर्ष झालेत तर तुमचे 2-2% कमी होतील. म्हटलं सर 27 जुने 54 होतात, मला जरी 100% असते तरी पण 2-2% हिशोबाने ते कमी केलेत तरी -2 किंवा 4 होत आहेत, तुम्ही या धर्तीवर ऍडमिशन नाही घेऊ शकत. आणि मोदीजींचं उदाहरण दिलं की मोदीजी आपल्याला स्त्रियांना तर शिकायला सांगतात, शिकायला वय नाही, मग तुम्ही का विरोध करतायत. मी खूप त्यांच्याशी जवळजवळ पाऊण तास डोकं लावलं. मग त्यांना मग मी बरंच त्यांनी जे जे प्रश्न विचारलेत, मग तुमचं लग्न झालंय, तुमचं LC वर नाव वेगळं, हे वेगळं, माझं नाव पण पूर्ण वेगळं आहे, म्हणजे आडनाव पण आणि इनिशियल पण. सगळं म्हणे तुम्हाला कोर्टात जाऊन सगळं म्हणजे ऍफिडेविट करून आणावं लागेल, मी सगळं करेल पण मला ऍडमिशन द्या. म्हणजे मी अगदी हट्टाला पिटली होती, 2 गेली, त्यांनी शेवटी ऍडमिशन दिली. ही बाई काही ऐकत नाही. मग म्हणे तुम्हाला ऍडमिशन दिली की इतर बायका येतील. आणि बायकांचं एक असतं, म्हटलं न द्यायचं कारण काय, म्हणे बायका ऍडमिशन एक तर आमचं सीट वाया जातं आणि बायकांचे प्रॉब्लेम, मुलाला बरं नाही, सासूच आजारी सासरेच आजारी हा ऍडमिट तो ऍडमिट याला डबा द्यायचा मग आमचे सुट्ट्या पडतात आणि आमचा रिझल्ट चांगला येत नाही.
0: बरोबर, म्हणजे त्यांची पण बाजू जेन्युइन होती.
1: त्यांची बाजू बरोबर होती त्यामुळे ते आणि ह्या एजला 30-35 पण ठीक आहे पण तुमच्या एजला देणं म्हणजे जरा रिस्क आहे. म्हणजे त्यांनी मला स्पष्ट सांगितलं होतं की नाही म्हणून. मला एक मनात होती शंका की आपण 45व्या वर्षी बेंचवर बसणं म्हणजे हे खूप मनात होतं. पहिले 2 दिवस तर मी अगदी कोपऱ्यात मागे जाऊन बसलेली पण मग नंतर मग सर म्हटलं की नाही पुढे या तुम्ही पुढे या. मग पुढे बसायला लागले मुलांसोबत. लिटरली मुलं माझे अगदी म्हणजे जे क्लासमेट होते ते माझ्या मुलांपेक्षा लहान होते. ते जस्ट 10वी पास करून गेलेले. त्यामुळे माझा मोठा मुलगा थोडा मोठा होता त्यामुळे मग असं मुलांसोबत मी बसते. पण मला पहिले 2-3 दिवस असं संकोच वाटला. नंतर मी बिनधास्त त्यांच्यासोबत मिक्स झाले. सगळे मला आंटी म्हणायचे. कोणी काकू कोणी मावशी कोणी ताई. मी म्हटलं काहीही म्हणा पण माझ्याशी बोला.
0: बरं, सगळं करत असताना सासूबाईंचा आणि मुलांचा कसा होता सपोर्ट तुम्हाला त्यावेळेला?
1: मुलांचा वगैरे सपोर्ट तर उत्तम होता. त्यांनाही उत्साह की आई इतके दिवस घरी बसून होती ती अचानक तिने तिच्या आवडीला म्हणजे प्राधान्य दिलं आणि करते. मोठा मुलगा तर माझा IIT गांधीनगरला होता तो येतच नव्हता त्याच्यामुळे. आणि लहाना तो 10वीत होता. त्याची 3 पर्यंत शाळा त्यानंतर क्लास म्हणजे मी पूर्ण दिवस रिकामी. आणि सासूबाईंचं काय सकाळी स्वयंपाक झाला की म्हणजे त्या फ्री तसं मग घरात म्हणजे त्या बघून घेत होत्या की कोणी आलं गेलं दारू घडणं तेवढं त्यांचा तो सपोर्ट होता. त्यामुळे त्यांनी कधी टोकलं नाही की जाऊ नको आता कशाला ते कशाला तू जा पण सगळं करून जा आमचं काहीच म्हणणं.
0: त्यामुळे मग फाउंडेशन करत असतानाच्या काही आठवणी आहेत का? काही वेगळे काही किस्से झाले होते किंवा असं काही घडलं का?
1: आठवणी म्हणजे मुलं तेच मला अगदी असे काही काही मुलं खूप 1-2 मुलं होते ते खूप फ्री म्हणायचे म्हणजे गप्पा मारताना आता जसं मैत्रीसारखं ते मला अगदी ताई म्हणायचे कोणी काकू म्हणायचं कोणी आंटी म्हणायचं. त्यामुळे ना 1-2 मुलं होते ते अगदी की आंटी तुमच्यासारखी माझी मम्मी पाहिजे होती. हा माझी मम्मी बघा घरात बसून काहीच करत नाही आता तुमचं पण वय मम्मी सारखं आहे. किंवा काही दुसरे त्यांचे म्हणजे पर्सनल इश्यू असतील की तो असेल तर मग ते त्यांना म्हणजे ते कन्सल्टिंग सारखं असतं ना की आपल्या याच्यात मोठं आहे कोणीतरी तर मग ते तो एक सपोर्ट त्यांना असायचा की हे करू नये. आणि बऱ्याचदा असं व्हायचं की आमचे सर जे होते फाउंडेशनचे त्यांना मीटिंग असेल किंवा गावाला गेले तर काय ते पूर्ण माझ्यावर सोडून द्यायचे. अपर्णा मॅडम तुम्ही क्लास सांभाळायचा तुम्ही कंट्रोल ठेवा. त्यामुळे मग ते होतं. आणि मला इतिहासाची ऐतिहासिक वाचनाची जास्त आवड म्हणजे बांधकाम अजिंठा वेरूळ सारखे जे होते तिथे खूप त्याची आवड. मग काही असलं की मग सर म्हणायचे की मॅडम आज तुम्ही लेक्चर द्या. मग त्यामुळे मग ते पण एक म्हणजे माझा प्लस पॉइंट होता की ते मला सांगत होते की मॅडम आज तुम्ही शिकवा म्हणजे त्यातून मला थोडं थोडं ते पुढे आणत होते. आणि परत आणखी शाडू मातीचं माझं म्हणजे मला माहिती असल्यामुळे त्यांनी सांगितलं की शाडू मातीचं क्लास तुम्हीच घ्या मुलांना शिकवा कशी भिजवायची काय भिजवायची वगैरे हे सगळं. मग मला सरांनी म्हणजे ते नसले की त्यांच्या याच्यात मी म्हणजे त्यांच्या जागेवर मी असायची असं त्यांनी मला केलं होतं.
0: मग रिझल्ट काय लागला? आणि
1: रिझल्ट मला मिळाला तेव्हा 67% मिळाले. थर्ड आले होते मी क्लासमध्ये. मुलं तर होतेच मुलांचं काम जे आहे ते फास्ट. आणि आता म्हणजे मी आता बोलणार नाही प्रत्येक ठिकाणी वयाचं पण नाही म्हटलं तरी फरक पडतो. आज ती आणि मी म्हणजे सोबत कामाला बसलो तर ऑब्व्हियसली तुमचं काम फास्ट होईल माझं स्लो होईल. परत एक ठराविक वयानंतर चष्मा लागतो बारीक कामाचा फरक पडतो स्पीड कमी होतो. पण मी चिकाटीने ते अगदी केलं पूर्ण. त्यामुळे सर अगदी सर मला कायम म्हणायचे की तुम्ही 10 वर्षापूर्वी यायला हव्या होत्या मॅडम आज तुम्ही कुठल्या कुठे पोहोचल्या. ठीक आहे त्यांना म्हटलं नियतीच्या याच्यात जसं असेल आपलं तसं घडत जात.
0: आणि शेवटी तुम्ही थांबल्या नाही ना तिथे?
1: थांबले नाही.
0: विरोध झाला तरीही थांबल्या नाही किंवा आजूबाजूच्या वातावरणाला घाबरूनही थांबल्या नाही. तुम्ही तुमचा प्रवास चालू ठेवला हळूहळू का होईना.
1: बरोबर,
0: हे महत्वाचं होतं खरं तर. आणि तिथला तुम्ही अजून जो मुद्दा सांगितला तोही मला खूप आवडला की तिथल्या मुलांना तुम्ही तितक्या जवळशा वाटल्या
1: हो।
0: कारण अगदीच लगेच कोणी आपले पर्सनल प्रॉब्लेम सांगत नाही तेवढा विश्वास बसणं समोरच्याच्या आपण मनात उतरणं ही खूप मोठी गोष्ट आहे। कदाचित तुमचा प्रेमळ स्वभाव आणि मिक्स होण्याची जी काही तुमची तयारी होती त्याच्यामुळे कदाचित हे झालं असेल।
1: बऱ्याचदा मुलं सांगायची आंटी आज पाव उद्या पावभाजी घेऊन या उद्या हे घेऊन या उद्या केक आणाल का ते म्हणजे मुलं हक्काने मागायची पण माझ्याकडे पण मी पूर्वी केकचे क्लासेस घ्यायची परत केकचे ऑर्डर्स घ्यायची जेव्हा घरातून बाहेर पडता येत नव्हतं मुलं लहान होती म्हणजे घरातून मी लग्नानंतर शांत अशी बसली नाही क्लासेस घेत होते त्याच्यानंतर केकचं शिकले 2010 साली नंतर 10-11 वर्ष मी व्यवस्थित केकचं म्हणजे वर्कशॉप्स घेतले शिकवलं ऑर्डर्स घेतल्या ते खूप छान चालू होतं पण एका पॉइंटला मग मला शुगर डिटेक्ट झाली आणि ती पण वाढली मग ते कसं असतं आपण जेव्हा कुकिंगच्या याच्यात शिरतो तेव्हा टेस्टिंग हा एक भाग येतो त्यावेळी मग प्रत्येक वेळी टेस्ट म्हणजे समोरच्याला देताना टेस्ट तर हे आधी काय वापरतोय आपण तर मग ते थोडस ते त्याच्यात मग मला की नाही आपण आता काढता पाय घेतला पाहिजे।
0: तिथून पुढे मग 80D पर्यंतचा प्रवास कसा होता आणि पुण्याला कसं काय जाऊ
1: फाउंडेशन झालं वर्ष मुलाचं 10वी झालं त्यानंतर मग लगेच पुण्यात गेलो तर लगेच 2-3 दिवसात कोरोनाचं हे लागलं
0: लॉकडाऊन
1: हा लॉकडाऊन सुरू झालं पण मग त्याही प्रसंगात त्याआधीच मी फेब्रुवारीतच पुण्याला जाऊन मुलाच्या एक्झाम सुरू व्हायच्या आधीच एकटी पुण्याला गेले आणि अभिनव कला महाविद्यालयात जाऊन तिथल्या प्रोफेसर्सला भेटली म्हटलं मी आता फाउंडेशनला आहे परीक्षा देणार मे मध्ये एप्रिल मे मध्ये जी काय असेल त्यानंतर मला इथे ऍडमिशन हवी तर कशी आहे काय आहे प्रोसिजर नाव नोंदवून आली आणि तुमची जी लिस्ट लागेल त्याप्रमाणे मला कळवा मी पुण्यात शिफ्ट होते म्हणून त्याप्रमाणे मग मी सगळं करून आले होते आधीच सगळं इथे सरांना सांगितलं सर म्हटले माझ्या परिचयाचे आहेत त्या सरांना भेटा तुम्ही भेटले मी पण मग ते म्हटले तुम्ही ऑफिशियल जा ते जास्त सोयीचं होईल कारण तुमचे मार्क्स म्हणजे काम पण चांगलं दिसतंय मी थोडं नेलं होतं काम दाखवायला की मला ATD ला ऍडमिशन घ्यायची त्यानंतर मग एप्रिल मध्ये एक्झाम झाली रिझल्ट लागला आणि लिस्ट लागतात त्यांच्या तर मला पाषाणला मिळाली आणि मी राहत होते वानवडीला तर पाषाण म्हणजे 18 किलोमीटर रोज 2-व्हीलर सकाळी 7:30 कॉलेज मुलगा 11वी सायन्सला घरात सासूबाई मिस्टर म्हणजे शक्य नव्हतं ते 5:00 उठून पण 18 किलोमीटर पुण्यात 2-व्हीलरवर जाणं अजिबात शक्य नव्हतं मग त्यांना म्हटलं मला शक्य नाही सर मला अभिनव टिळक रोडला मिळालं तर खूप चांगलं होईल म्हणे नाही जागा तुमचा नंबर तिकडेच लागलाय तुमच्यापेक्षा जास्त मार्कवाले आहेत म्हटलं ठीक आहे हरकत नाही जे आपल्या नशिबात असेल तेच होणार मी पाषाणला ऍडमिशन नाही घेणार म्हटलं बघा एखादी व्हॅकन्सी मिळाली तर मला द्या म्हटलं फोन करा मग सगळे ऍडमिशन झाले अचानक एकदा फोन आला दुपारी मॅडम तुम्हाला अभिनवला ऍडमिशन मिळते तुम्हाला एक व्हॅकन्सी झालीये पण उद्याच्या उद्या ऍडमिशन घ्यावी लागेल दुपारी 2:30 असा काहीतरी फोन आला उद्याच्या उद्या म्हणजे घरात काहीच बोलणं नाही काहीच नाही पण आधीपासून म्हणजे फिक्स होत की आपल्याला घ्यायचीच आहे मग मी म्हटलं मी उद्या सकाळी 9:00 बरोबर कॉलेजला येते ऍडमिशन घेते
0: वा इच्छा तिथे मार्ग आणि शेवटी इच्छाशक्ती आपली खूप काम करत असते कदाचित ते आपल्या लक्षातही येत नाही पण तुमच्या बाबतीत मात्र ते प्रकर्षाने जाणवलं की इच्छाशक्ती स्ट्रॉंग असेल
1: म्हणजे मी एकदम कुकिंगच्या क्लासेस मधून इकडे डायव्हर्ट झाली हे कशी झाली केव्हा झाले मलाच कळत नाही
0: मग ATD करत असताना असं काही डोक्यात होतं की आपण चित्रकलेचं प्राध्यापक किंवा असं काही व्हावं हे काही डोक्यात होतं की फक्त
1: डोक्यात आधीपासून घरात वातावरण असंच होतं की जे काय करायचं ते घरातूनच करायचं बाहेर जायचं नाही त्यामुळे तसा विचारही नव्हता सर मला कायम म्हणायचे तू उत्तम शिक्षक होशील म्हणजे त्यांना शिक्षकांना आपला स्वभाव वागणं बोलणं त्यातून अंदाज येत असतो मी म्हटलं नाही सर मी घरात क्लासेस घेणार आहे मी बाहेर शिकवायला जाणारच नाही चॅलेंज आहे म्हटलं नाही शक्यच नाही म्हटलं माझ्या घरातून म्हणजे विरोधच आहे की नको बुवा मुलं आणि घरात सासूबाई आहेत हँडिकॅप आहेत त्याच्यामुळे मग त्यांनी सांगितलं की घरातूनच मी म्हटलं मला हे शिकायला मिळतं हे खूप आहे आणि मी बरोबर 7:00 निघायचे घरातून सगळं आवरून मुलगा कॉलेजला वगैरे सगळं आवरून 3 पर्यंत कॉलेज असायचं 7:30 ते 3 एकही दिवस सुट्टी नाही मला पूर्ण 2 वर्षात मला सरांनी अवॉर्ड दिला की स्टुडंट ऑफ द इयर
0: आहे
1: म्हणजे खूप चिकाटीने केलं मी तिथे, तिथे त्यांनी सत्कार वगैरे केला आणि मी टॉपर होते, मला डिस्टिंक्शन मिळालं, फर्स्ट आले मी, दोनही वर्ष फर्स्ट आले.
0: वा.
1: त्यामुळे सर सर नेहमी माझं उदाहरण द्यायचे, अरे बघा त्या मॅडमकडे सगळं घरातलं करू नये, तिला गरजच नाही, ती आता 85 आली, तुम्ही बघा म्हणे 25 तुम्ही शिकायचं, तुम्ही करायचं, ते सोडून तुम्ही मस्त बाहेर चहा प्यायला हे करा, आणि त्या इथे बसतात. म्हणजे मी मधल्या सुट्टीत पण मुलं जायचे, मी जायची नाही अपूर्ण काम, कारण घरी वेळ मिळायचा नाही.
0: बरं, मग तिथून चित्रकार म्हणून प्रवास कसा सुरू झाला आणि पहिलं एक्झिबिशन कुठे भरवलं?
1: तिथून कॉलेजमधूनच रिझल्ट लागायच्या आधीच मला एका शाळेने ऑफर दिली, मी हडपसरला JSPM म्हणून, जे मोठं कॉलेज आहे,

0: स्केलवर पण फरक पडतो आणि माझा अनुभव जास्त आहे. ते त्यांनी कसं मिटवलं मला माहित नाही आणि त्या डायरेक्ट मला येऊन म्हणजे आमच्या सेक्शनला येऊन त्यांनी वाद घातला, तुम्ही काय केलं, पैसे भरले. म्हटलं मी पैसे भरले नाहीत, आमचा तर अजून रिझल्टही लागायचा आणि माझ्या ध्यानी मनी पण नाही. आणि सर म्हटले जा येते, तुला जावंच लागेल. मी आले म्हटलं की पहिला एक्सपिरियन्स तू घेऊन बघ वर्षभर. म्हणून मग मी आले म्हटलं. माझं काही मला नोकरी करायची अजिबात हे नाही आहे म्हटलं, पण मग एक इच्छा की करून पाहावं काहीतरी, म्हणून मग मी करून पाहिलं. मी तिथे अनेक नवीन नवीन उपक्रम राबवले. खूप छान प्रिन्सिपल तर माझ्यावर खूप फिदा होत्या म्हणजे अगदी. मला लगेच 3 महिन्यात त्यांनी एचओडी केलं, म्हणजे पूर्ण 8 टीचर्स 4 होत्या, त्यातलं एचओडी केलं, मोठी केबिन दिली, 2 हाताशी मावश्या दिल्या. म्हणजे इतकं मिळालं ना मला, अपेक्षेपेक्षा खूप जास्त मिळालं. अपेक्षाच नव्हती.
1: वयाच्या अशा टप्प्यावर जिथे लोक रिटायरमेंट घ्यायचा विचार करतात,
0: माझी प्रगती म्हणजे एक एक टप्पा पार करत होते मी आणि तो आनंद तर वेगळाच होता. त्यामुळे मग हुरूप वाढत होता, उत्साह वाढत होता आणि हे सगळं मिळत होत. मग तिथून मग परत मिस्टरांची ट्रान्सफर झाली, नाशिकला आलो. नाशिकला आलो, तिथे 1 महिनाच मी स्कूलमध्ये जॉब केला. मग जाणवलं की अरे इथे आपल्या कलेला म्हणजे जो मला पुण्याला रिस्पॉन्स मिळत होता, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करायला मिळत होत्या. इवन आम्ही प्रोग्राम करायचो तर बॅकड्रॉप बनवणे, पूर्ण थीमची संकल्पना मी डिझाईन करणार, मी त्याच्यात म्हणजे सगळ्यांकडून करून घेणार, हे सगळं मी करत होते. आणि इथे येऊन तुम्ही टीचरला ग्रीटिंग द्या, बोर्ड लिहा, हे मला, मी म्हटलं मी हे काम केलंच नाही, मला हे जमत नाहीये. तर मग आणि ज्युनियर केजीला शिकवायला दिलं. मी म्हटलं मी 9वी 10वीला शिकवलंय आणि मला एकदम ज्युनियर केजी दिलं, मला जमलंच नाही ते. त्यामुळे मग मी म्हटलं मी माझं माझं करते, मला नको जॉबच नको. मग तिथून मग मी 2023 जवळपास, तोपर्यंत तर काहीच नाही, डिसेंबरमध्ये अष्टप्रहरमध्ये जॉईन झाली, रानडे सरांची ओळख झाली. मग तिथे जाऊन वाटलं की आपण काहीतरी स्वतःचं करायला हवं. मग थोडस 24 पासून स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आणि तेव्हापासून मग मी प्रवास सुरू केला. स्वतःचे स्वतः करायचं असं.
1: बरं, आतापर्यंत एक्झिबिशन कुठे कुठे भरवले?
0: कॉलेजला मी जेव्हा पुण्यात होते तेव्हा माझं राज्यस्तरीय म्हणजे कॉलेजमधून सिलेक्ट होतं एक चित्र, प्रत्येक क्लास मधून एक सिलेक्ट होत. तसं माझं सिलेक्ट झालं होतं रत्नागिरीला. म्हणजे पूर्ण कॉलेजेस महाराष्ट्रातले जे असतात त्यांच्यातले चित्र लागतात, तिथे माझं चित्र लावलं होतं. 61वं ते चित्र प्रदर्शन होतं, महाराष्ट्र राज्य पूर्ण राज्यस्तरीय, तिथे लावलं. आणि मग इथे पण फाउंडेशनला आपलं कॉलेजचं असतं तसं, पण ते सगळे मिळून असतं,
1: इंडिव्हिज्युअल नाही.
0: इंडिव्हिज्युअल माझं हे फर्स्ट होतं आणि प्रथमच अनुभव, पण इथला पण अनुभव खूप वेगळा आहे. म्हणजे पण मी नाहीच म्हणत होते, म्हणजे जेव्हा मला विचारण्यात आलं मार्चमध्ये तेव्हा मी US मध्ये मुलाकडे होते. मी म्हटलं मी इथे नाहीच आहे, त्याच्यामुळे मला शक्य नाहीये. मग एक चित्रकार त्या प्रतिभा आयरे म्हणून, ते माझी मैत्रीण म्हणजे आता इथेच झाली अष्टप्रहर मध्ये, तो म्हंटल ती म्हणे अगं शक्य आहे ना अपर्ण, तू मे मध्ये येणार आहेस, मग मे मध्ये तुझे तू कॉलेजचे सगळे असाइनमेंट्स दाखव ना, त्याला फ्रेम कर आणि त्या असाइनमेंट्स घे. झालं, त्यात काय म्हणे एवढं. म्हटलं नाही ग नको, बघू म्हटलं आल्यावर. मी आले मग म्हणे बघ कर थोडेसे 2-3 तर कर म्हणे ऍडिशनल, होतील 1 महिना अजून. मग बघते म्हटलं मी सांगते मला 2 दिवस दे कसलं काय. नंतर धातरंगे सरांचा फोन आला की तुमचं नाव आलंय. म्हटलं सर मी कालच गावाहून आले आणि माझी अजिबात तयारी नाही. मॅडम तुम्ही मेच्या शेवटी शेवटी एक्झिबिशन लावा, मला शेवटची 1च तारीख सांगा आणि 1 महिना 1.5 ते 1.5 महिना तुमच्याकडे आहे, तेवढ्या पिरियडमध्ये तुम्ही चित्र करा. आणि लगेच फोन ठेवला, म्हणजे मला काही बोलायलाच चान्स नाही दिला, लगेच फोन ठेवला. मग म्हटलं बापरे काय करायचं. मिस्टर म्हणे कर, तू करू शकशील. आधी अगदी छोट्या पेंटिंग पासून 8x8 म्हटलं 5-6 आपण लावू आणि आपल्या ज्या असाइनमेंट त्या मोठ्या होत्या A3 साईजच्या त्या लावू. 2-3 झाले, मग स्पीड वाढत गेला. मग त्या असाइनमेंट सगळ्या बाजूला ठेवल्या, लिटरली मी 40 दिवसात 25
1: केल्या.
0: आणि माझं काम मिक्स मीडिया आहे, त्यामुळे माझं जास्तीत जास्त काम क्लेशी जास्त येतं. म्हणजे त्याच्यात तुम्ही जिप्सम घ्या, सिमेंट घ्या, वाळू, पीओपी, ऍक्रिलिक पुट्टी, मार्बल पावडर, ह्या सगळ्या पावडर वापरून माझे पेंटिंग आहेत. प्लेन ऍक्रिलिक 2-3 आहेत, पण बाकी हे सगळं असल्यामुळे मला तयारी खूप लागायची.
1: बरोबर,
0: ती तयारी करून ते सगळं प्लॅन करून मग ते दिवसात ते काम करायचं, ते वाळत ठेवायचं, दुसरं डिझाईन करायचं.
1: बरोबर,
0: म्हणजे अशा प्रकारे मी जवळजवळ 25-1 पेंटिंग केलेत.
1: क्या बात आहे. तुम्ही ज्यांचा उल्लेख केला प्रतिभा आहिरे, खरोखरच त्यांनी आपल्या सगळ्यांनाच एक

0: पुष्करण
1: ते खूप गरजेचं होतं. ते एक एक मी म्हणते ना, एक आपलं डेस्टिनी अशी ठरलेली असते. प्रत्येक याच्यावर मला कोणी कोणीतरी असं मिळत गेलं. म्हणजे मी एक सांसारिक बाई, काहीतरी रांगोळी छान येते म्हणून मी रांगोळी काढायला, काय ते महारांगोळी 2017 साली तिथे इकडे आले होते. आरकेवर आधी पहिलं झालं तेव्हा तिथे प्रॅक्टिसला जायचे. दुसऱ्या वर्षी मोदकेश्वर मंदिरात झालं इंदिरानगरच्या. मग तिथे रश्मी भेटली, रश्मी विस्पुते. ती म्हणले, ताई तू चित्रकलेचं प्रॉपर गायडन्स घे. मी म्हटलं कुठे घ्यायचं, ये माझ्याकडे. तिच्याकडे गेली, मला ते खूप लांब पडायचं. मग नाही म्हणजे ती जे दुतासारखं मिळतं ना आपल्याला, वाटाड्या असतो त्याप्रमाणे, आधी रश्मी मग नंतर असं एक एक जण भेटत गेलं. आणि प्रत्येक वेळी आता प्रदर्शनाच्या वेळेस पण त्या याच्यात प्रतिभा आली. म्हणजे मग प्रत्येक वेळी मला मार्ग दाखवायला असं कोणीतरी अदृश्यपणे का असेना, पण ते गाईडलाईन मिळत गेली, त्यानेच मी पुढे आली म्हणजे. आणि आज इतका आनंद होतोय माझ्या प्रदर्शनाला, खूप भरभरून प्रतिसाद मिळाला. सगळ्यांनी अभिप्राय पण खूप सुंदर सुंदर लिहिले. नंतर 2 दिवस मला फोन आले, मॅडम प्रदर्शन खूप छान होतं, फोनवर सांगितलं. परत खूप जणांनी कॉन्टॅक्ट नंबर घेतलेत. म्हणजे माझा हा पहिलाच अनुभव. नाहीतर प्रत्येक वेळी प्रदर्शन म्हटलं की आपण कधी जायचं बघायला, म्हणजे पहिला प्रश्न हाच की आपण प्रदर्शन बघायला कधी जायचं. पण हे पहिलं प्रदर्शन, मला पहिल्या दिवशी तो झोप लागली नाही, पूर्ण रात्रभर जागी. म्हटलं उद्या प्रदर्शन आहे, उभं राहायचं आहे, आराम करायचा तुम्हाला काहीच नाही, झोपच नाही. आणि प्रदर्शनाला एकदम लाल डोळे ते म्हणजे गेले. आणि आल्यावर ते सगळे रिस्पॉन्स ऐकून ते ऐकून त्या दिवशी पण झोप नाही, रात्रभर 2 रात्री मी जागेच्या जागी.
0: वा. मला इथे सगळ्या नाशिककरांना सांगावं असं वाटतं की ह्यावर्षी नाशिकच्या वसंत व्याख्यानमालेने एक वेगळा इनिशिएटिव्ह घेतला होता, ज्यामध्ये नाशिक मधले जे काही हौशी गायक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला होता. आणि दुसरं म्हणजे नाशिकमध्ये जेवढे चित्रकार आहेत, भले ते स्टुडंट असतील किंवा एस्टॅब्लिश आर्टिस्ट असतील, त्यांच्यासाठी एक वॉल उपलब्ध करून दिली होती, ज्यामध्ये आम्ही सगळ्या चित्रकारांनी काय म्हणूया योगदान छोटस का होईना आम्हाला देता आलं. नाशिकची ही इतकी पवित्र भूमी, आणि एकतर वसंत व्याख्यानमालेला 103 वर्ष या वर्षी पूर्ण झाले, एक मानाची समजली जाणारी ती जागा आहे, अनेकांच्या वेगवेगळ्या भावना त्या ठिकाणी जोडल्या गेलेल्या आहेत. आणि अशा ठिकाणी आम्हाला चित्र प्रदर्शन भरवण्याची संधी मिळाली, नक्कीच मी सुद्धा त्याच्यामध्ये एक सहभागी म्हणून होते चित्रकार. तर तुमच्या सगळ्या भावना मी अगदीच समजू शकते, आणि तुम्हाला ज्यांनी मदत केली त्यांनीच मला सुद्धा केली, त्यामुळे प्रतिभा ताईंचं इथे पुन्हा एकदा आवर्जून आपण उल्लेख करूया. आणि जाता जाता शेवटचा एक प्रश्न, काही सल्ला द्यावा असं वाटतो का?
1: मला वाटतं आता जसं मी अनुभवलंय, म्हणजे पहिले लग्नानंतरचे जे 22 ते 23 वर्ष आहेत, मी पण घराबाहेर अजिबात पडली नाही. मी हे तुम्हाला सांगितलंच की जे काय करायचं ते घरातूनच. त्यामुळे मला वाटतं महिलांनी सगळ्यांनी आपली जी कला आहे, मग ती कुठलीही असो, तर ती आपण आपल्या स्वतःला वेळ दिला पाहिजे आणि तिला एक संधी दिली पाहिजे. आपल्या कलेला अवश्य संधी द्या, आणि त्यातून आपण नक्की म्हणजे जो स्वतःचा स्वाभिमान असतो ना तो जपायला मदत नक्कीच होते, आणि स्वतःची ओळख निर्माण होते. आज आपण आपली स्वतःची ओळख जितकी निर्माण करू ना तितकं इतकं छान वाटतं ना, खूप आयुष्य खूप खूप हलकं आणि खूप छान वाटायला लागतं. टेन्शन आणि सगळ्यांचा आपल्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे की ही फक्त घरातच कामं करते, घरीच राहते, तो पूर्ण विचार समोरच्या पाहणाऱ्याचा पूर्ण बदलतो. हा तर मला 8 दिवस पण नाही झाले, पण मला खूप अनुभव येतोय की घरातल्यांचा पण आपल्याबद्दल पाहण्याचा दृष्टिकोन हा पूर्ण बदलला आहे. म्हणजे सगळ्यांना वाटतं की आपण बाहेर पडायला पाहिजे. सर्व स्त्रियांनी आपल्या कलेला नक्की दाद द्या आणि पुढे म्हणजे गुणांना वाव द्या.
0: क्या बात है. वा, या पुढील सुद्धा सगळ्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. याच्यातून अनेकांना इन्स्पिरेशन मिळालं असेल याची मला खात्री आहे. आणि आज आपण इथे आलात आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांशी इतक्या छान गप्पा मारल्या त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार, आणि पुन्हा एकदा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
1: मला रेडिओ विश्वासची खूप खूप धन्यवाद. म्हणजे माझी ही पहिलीच मुलाखत आहे, सगळंच आता नव्याने सगळंच पहिलंच होत आहे, त्यामुळे खूप छान वाटतंय. खूप खूप धन्यवाद.
0: तर असे कहो कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. आज आपण गप्पा मारल्या चित्रकार सौ अपर्णा दशपुते यांच्याशी. कार्यक्रमात आतापुरतं आपण इथेच थांबूया, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
3: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
2: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
3: वडनेरे सराफ,
2: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
3: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचा जगणं तुमचा आवाज. मी मोहना कारखानीस सिंगापूर इथून बोलते. चला जाऊया या कार्यक्रमात. आता आपण 5व्या भागात भेट देत आहोत तैवान देशातील तैपई या शहराला. मंडळी, तैपईला गेल्यावर महत्त्वाच्या ठिकाणांना भेट द्यायच्या यादीत तैपई एक्शेक टॉवर हा प्रथम क्रमांकावर येतो. मुळात तैपई हे तसे लहान आकारमानाने शहर आहे, त्यामुळे तेथील सर्व ठिकाणांना भेट द्यायला 3 ते 4 दिवस पुरेसे होतात. या तैपई 101 टॉवरचे नाव आधी तैपई वर्ल्ड फायनान्शियल सेंटर असे होते. याची उंची 508 मीटर म्हणजे 1667 फूट आहे. आता याला 101 टॉवर म्हणण्याचे खरे कारण काय असावे याचा मी विचार करू लागले आणि याचे उत्तर मी स्वतः शोधले. खरे कारण कदाचित 101 मजले आहेत या टॉवरला, म्हणून त्याला 101 म्हणतात की काय असे मी स्वतः शोध लावला. या टॉवरचे उद्घाटन 31 डिसेंबर 2004 या दिवशी झाले. तैपईतील या उंच टॉवरने 2004 पर्यंत जगातील सर्वात उंच इमारतीचा मान मिळवला होता. पण 2009 मध्ये बुर्ज खलिफा या दुबईतील उंच टॉवरने हा मान पटकावला. इथेही कशी कॉम्पिटिशन असते बघा. असो, आता या उंच इमारतीचा जगातील क्रमांक 11 आहे, म्हणजे 2004 पासून 2026 पर्यंत ही उंच इमारत जगातील 11व्या क्रमांकावर आलेली आहे. ही सर्व माहिती मी वाचली होती आणि आता मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. पण ऐकीव किंवा वाचलेली माहिती ही एकीकडे आणि दुसरीकडे स्वतः त्या इमारतीच्या 88व्या मजल्यावर जाऊन अनुभव घेणे ही वेगळे. हा अनुभव तुम्हाला सांगते अतिशय स्मरणीय ठरला. इथे पोहोचल्यावर सर्वात प्रथम लक्षात आले की इथली व्यवस्था अतिशय चोख आहे. शेकडो पर्यटक येत जात होते पण कसलीही कुठेही गडबड गोंधळ नव्हते, सगळे काही शिस्तीत. येणारे पर्यटकही मजेत हसत खेळत येत होते, शिस्तीने येत आणि जात होते. तिकीट काउंटरच्या मागे मला एक चष्मा लावलेली तैवानीज बाई दिसली. तिच्याकडून तिकीट काढायचे आणि आत जायचे. एका तिकिटाची किंमत 300 तैवानीज डॉलर आहे, म्हणजे भारतीय 900 रुपये किंवा 12 सिंगापूर डॉलर. 1 तैवानीज डॉलर म्हणजे 3 रुपये, भारतातले 3 रुपये. असो, सध्याच्या चलनवलनाची किंमत आपल्याला साधारण कळावी म्हणून मी इथे ह्याचा उल्लेख केला. आता पुन्हा एकदा या टॉवरकडे येऊया. इथे गस्त घालणारे 2 गार्ड्स होते, अर्थातच ते तैवानीज होते आणि तेही चष्मेशच होते. मग माझ्या लक्षात आलंय तैवानमध्ये चष्मेवाले लोक खूप दिसतात. आता याचं कारण काय हे मी अजून शोधलेलं नाही, पण सगळ्यांचे चेहरे उभट आणि किंचित चौकोनी आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हसतमुख दिसत होते. पिवळसर रंगाची त्वचा असणारे उंच सडपातळ गार्ड्स आणि काउंटरवरची ती बाई सगळेजण युनिफॉर्ममध्ये होते आणि त्यांचे काम हसतमुखपणे ते व्यवस्थित करत होते. त्यांनी आम्हाला लिफ्टमध्ये जाण्यासाठी इशारा केला. आम्हीही इतर पर्यटकांबरोबर लिफ्टमध्ये शिरलो. आता इतक्यावरती जायला कसं वाटेल याची मनात थोडी धाकधूक होती, पण वरती पोचताना लिफ्टने अजिबात आवाज केला नाही आणि काही कळायच्या आतच काही सेकंदात ती वरती पोचली. कसले हिसके नाहीत, खडखड नाहीत, एकदम जलद अशी लिफ्टची हालचाल होती. वरचा मजला 89वा मजला काचा लावून बंद केला आहे आणि आम्ही जेव्हा लिफ्टमधून गेलो तेव्हा 25 ते 30 आमच्याबरोबर सहप्रवासी होते आणि 89व्या मजल्यावर पोचल्यावर आम्हाला दिसले ते कमीत कमी 50 ते 60 प्रवासी इथे तिथे हिंडताना दिसले. या मजल्यावरची सुंदर लँडस्केप बघून मन प्रसन्न झाले आणि त्यांनी ते मुद्दामच केलेलं आहे, कारण संपूर्ण मजल्यावर पर्यटकांना आकर्षित वाटलं नाही तर मग त्याचा उपयोग काय असा विचार त्यांनी केला असावा. आणि इतके सुंदर लँडस्केप पाहायला मिळेल याची मी खरंच कधी कल्पना केली नव्हती. सभोवताली अनेक देशातले पर्यटक बघणे ही सुद्धा एक पर्वणी होती. आणि मी उगाचच हा ह्या देशातला असेल, ती त्या देशातली असेल अशी कल्पना लढवत बसले होते. काही क्षण माझा हा छंद मी पुरा केला. आता हे सगळे पर्यटक वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो काढत होते तेव्हा आपल्या लक्षात येतं की हल्ली पर्यटकांना प्रत्येक ठिकाणी एक फोटो काढायचा असतो आणि आपल्या गाईडला ते बरोबर माहिती असतं की कुठे नेऊन आपल्याला फोटो काढायचा ते. असो, आता इथे अनेक खिडक्या दिसत होत्या, त्यातील एका काही खिडक्यांजवळ मी धीर करून गेले, कारण इतक्या उंचीवरून खाली बघायचा माझा पहिलाच प्रसंग होता. आणि पाहिलं तर काय, तर आजूबाजूला वसलेल्या पूर्ण शहराचं दर्शन ह्या खिडक्यातून होत होतं. इतक्या उंचीवरून खाली बघणं मला थोडंसं कठीण जातं, पण यावेळी 1-2 मिनिटात नजर सरावली. बाहेर दिसणाऱ्या शहराच्या निखळ सौंदर्याकडे नजर टाकताना ते खूप सुंदर, व्यवस्थित, हिरवेगार आहे हे माझ्या लक्षात आलं. सर्वत्र दाटीवाटीने वसलेल्या इमारती, काही उंचच उंच तर काही बुटक्या. जे एरवी दिसले नव्हते ते सगळे दिसत होते. मधूनच हिरवी हिरवी गर्द वनराई, ते पाहून प्रचंड इमारत बांधणाऱ्या या कारागिरांच्या आणि त्या मागच्या बुद्धिमान डोक्याच्या इंजिनियर आणि वास्तुशास्त्रज्ञांना मी मनोमन सलाम केला. मला तैपाई शहर खूप आवडले. इथले हसतमुख माणसं, उत्साहाने रस्त्यावरून चालणारे साधेच पण आकर्षक दिसणारे प्रवासी खूप आवडले. इतक्या लहान शहरातून सुद्धा इथली शिस्त, प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची इथल्या सरकारने पोलिसांनी घेतलेली काळजी खरोखरच वाखाणण्यासारखी होती. आज मी इथे फक्त 101 टॉवर पाहत नसून इथली 100 नंबरी माणसं पाहते असे मला उगीचच वाटून गेले. तर मंडळी, आज इथेच थांबायची वेळ आली आहे. आता भेटूया पुढील भागात याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार.
1: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
1: स्मार्ट प्लॅन.
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नॅशनल.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: हे बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा।
1: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार। चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात।
0: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणे, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही।
1: अगोबाई म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी।
0: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक।
1: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू, जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके, यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता। त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा। या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे, ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार। तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे। अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर।

0: नमस्कार. श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी संचलित दत्त महासंस्था अहिल्यानगर निर्मित दत्तात्रय सत्संग मंडळ नाशिक यांच्यातर्फे अधिक मासाचं औचित्य साधून नाशिक इथं सामूहिक प्रसार सेवा दिनांक 6 आणि 7 जून रोजी आयोजित केली असून मंडळातील दत्तभक्त घरोघरी जाऊन गुरुवाणी, अमृत कलश, श्री रामकृष्ण उवाच यासारख्या धार्मिक ग्रंथाचा प्रसार करतील. या कार्यात सगळ्या भाविकांनी सहभागी व्हावं असं आवाहन श्री दत्तात्रय सत्संग मंडळ नाशिक करत आहे. धन्यवाद.
1: श्रोते हो नमस्कार. आपण ऐकते रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी सावित्री अभ्यकसच्या या आपल्या सगळ्यांच्याच आवडत्या कार्यक्रमात पुन्हा एकदा मनपूर्वक सगळ्यांचं स्वागत आहे. मी देविका सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि नेहमीप्रमाणेच आज सुद्धा एक अभ्यकसच्या साखळीतली एक शिक्षिका, एक सावित्री आपल्या बरोबर या टेलिफोनच्या संवादातून जोडली गेलेली आहे. आज आपण ज्यांच्याशी बोलणार आहोत त्या आपल्याशी नाशिक मधूनच संवाद साधतायत. शिवाय टेलिफोनिक हा आपला इंटरव्ह्यू असणार आहे. आणि आज आपण ज्यांच्याशी बोलत आहोत त्या आहेत अंबिका देशमुख मॅडम. आणि त्यांचा हा प्रवास कसा सुरू झाला, ह्यापूर्वी त्या काही आधी करत होत्या का, किंवा अबॅकस त्यांच्या संपर्कात कसं आलं, हे सगळंच आता आपण त्यांच्याशी बोलून जाणून घेऊया. अंबिका ताई खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात.
2: हा नमस्कार मॅडम.
1: नमस्कार अंबिका जी, कशा आहात तुम्ही?
2: मजेत आहे.
1: बर बर. आणि आज नाशिक मधनच तुम्ही आमच्याशी संवाद साधताय, पण नाशिक मधल्या कुठल्या भागात आपण आमच्याशी बोलतायत?
2: नाशिक मधील सातपूर येथून बोलत आहे मी.
1: बर बर बर. अच्छा. आणि मूळच्या आपण कुठल्या आहात, म्हणजे माहेर आपलं कुठलं आहे?
2: हा माझं माहेर आणि सासर विदर्भातील गजानन महाराज शेगाव आहे त्या भागातील आहे मी.
1: अरे वा, अरे
2: शेगाव. हा शेगाव जवळील खामगाव मधील सासर आहे माझं आणि शेगाव जवळ जवळपासच माहेर आहे माझं.
1: या बात आहे, खूप छान. गजानन महाराजांच्या पुण्यनगरीतनं खास आज काय म्हणूया हा संवादाचा एक सेतू आपला जमून आलेला आहे. आणि खूप छान वाटलं. गजानन महाराजांचे अनेक भक्त आपल्या आजूबाजूला असतात, मीही त्यातलीच एक आहे. आणि मला फार छान वाटलं की आज तुम्ही तिकडच्या आहात. मग लग्नानंतरचा प्रवास तुमचा आम्ही जाणून घेणार आहोतच, पण लग्नाच्या आधी म्हणजे तुमचं शिक्षण कसं झालं, माहेरची पार्श्वभूमी कशी होती, मुळात तुम्ही काय शिकले आहात, हे सगळं आम्हाला सांगा.
2: हो, माझं लग्नाच्या अगोदर BA झालेलं होतं. परिस्थिती गरीब असल्यामुळे मी काही जास्त शिकू नाही शकले.
1: बर.
2: हा पण शिक्षणाची आवड मला अगोदरपासूनच जास्त होती. आणि नंतर लग्नानंतरच मी MA आणि BED लग्नानंतरच केलं.
1: अच्छा.
2: हा माझ्या मिस्टरांना मग त्यांना काही इंटरेस्ट होता शिक्षणाबद्दल, त्याच्यामुळे मग मी पण माझं पुढचं शिक्षण केलं, MA BED केले.
1: मग हे शिक्षण तुमचं नाशिकला आल्यावर झालं का तिकडेच झालं?
2: नाही, लग्नाच्या नंतर केलं मी ही.
1: बर. म्हणजे मिस्टर तेव्हा नाशिक मध्ये होते.
2: हो हो.
1: बर बर बर. आणि MA आपण कुठल्या विषयात केलंय?
2: MA मराठी मध्ये केलं मी.
1: अरे वा, खूपच छान. पण मग मला आता सांगा की MA केलंय, BED केलंय, तेही मराठी सारख्या सुंदर विषयात तुमचं शिक्षण झालंय, मग कुठे नोकरी वगैरे आपण आधी केली होती का?
2: नोकरी नाही केली मी, कारण की माझी मुलं छोटेच होते, त्यांच्याकडे बघायला कोणी नव्हतं, त्यामुळे मग मी नोकरी करू नाही शकली.
1: बर. अच्छा. आणि मग आता मला सांगा की अभ्याकशी आपला संबंध कसा जुळून आला, याची आपल्याला कशी माहिती मिळाली?
2: मी आता लग्नानंतर क्लासेस तर घरगुती घेतच होती.
1: बर.
2: मुलांचं मुलांकडे लक्ष पण दिल्या जात होतं, त्यामुळे मग घरीच क्लास घेत होती. आणि हे अभ्याकसची माझी मुलगी स्कूलमध्ये शिकत होती अभ्याकसचं, पण मलाही जाणून घ्यायचं होतं अभ्याकस काय आहे, असं बोटांवर एवढी मोठ्या संख्यांचं ऍडिशन सबट्रॅक्शन कसे करतात मुलं. तर मग नंतर मी असं संपर्कात असंच मला नाव सांगितलं आलं सरांचं, तर मग मी सरांसोबत कॉन्टॅक्ट केला आणि सरांनी मला खूप छान प्रकारे समजून सांगितलं. मला अगोदर भीती वाटत होती की हे कसं मला शिकता येईल की नाही.
1: बरोबर आहे.
2: मला एवढं समजेल की नाही, कॉन्फिडन्स माझा थोडासा लो होता, पण सरांनी मला खूप सपोर्ट केलं आणि सरांमुळे मग मला थोडासा कॉन्फिडन्स पण वाढला आणि मग मी जॉईन झाली सरांच्या बॅचेस मध्ये.
1: बर. पण मग मला आता हेच सांगा की मराठीचा विषय आपण घेतलेला होता, आणि जनरली असं असतं की ज्यांच्या लँग्वेजेस चांगले असतात त्यांचे टेक्निकल सब्जेक्ट थोडेसे कुठेतरी वीक असतात, किंवा गणिताची त्यांना थोडीशी एक गडबड होत असते असं आपण म्हणू शकतो. तर मग हे कसं काय जमून आणलं आपण?
2: हा गणिताची तर मला आवड होतीच, गणितामध्ये आवड होती मला. मराठी जरी सब्जेक्ट असला तरी गणितात पण मला आवड आहेच.
1: बर.
2: त्यामुळे मग मला अभ्यास शिकण्यामध्ये पण इंटरेस्ट वाटला मग.
1: अच्छा. मग जेव्हा आता हे तुमचं शिक्षण पूर्ण झालंय ब्रेन ड्रेनच्या माध्यमात, मग त्याच्यानंतर मग ऍक्च्युअल क्लासेस अभ्यास आपण कधी सुरू केले?
2: मी सरांच्या बॅचला 24 मध्ये जॉईन झाली असेल, तर तेव्हापासून लगेच मी क्लास चालू, माझे अगोदरचेच मुलं होते ना क्लासचे, तर मग त्याच मुलांना मग मी शिकवण्याचा फ्री मध्ये काही दिवस प्रयत्न केला, त्या मुलांना खूप आवड वाटली त्यांची शिकण्याची, त्यामुळे मग त्यातलेच काही मुलं, काही व्यतिरिक्त मुलं असे मग माझ्या बॅचला सुरू झाली.
1: अच्छा, मग आता मुलांची किती संख्या आहे तुमच्याकडे?
2: आता माझे तसे क्लासचे 40 मुलं आहेत आणि 20-25 मुलं तरी अभ्यासाला जॉईन आहेत माझी.
1: या बात खूप छान. काय फरक वाटतोय तुमच्या रेग्युलर शिक्षणात आणि अभ्यासाच्या शिक्षणात, मुलांच्या प्रगतीत म्हणा किंवा त्यांचं कॉन्सन्ट्रेशन असेल, गणित असेल, याच्याबद्दल काय फरक जाणवतोय?
2: मुलांमध्ये तर अगोदर गणिताची तर भीतीच होती, मॅथ कसं शिकायचं, एवढे ऍडिशन सबट्रॅक्शन फास्ट आन्सर कसे द्यायचे, तर मग हे अभ्यासमुळे त्यांना खूप इझी जायला लागलं आणि डायरेक्ट मार्क लिस्ट मध्ये त्यांच्या मम्मी पप्पालाच खूप आनंद वाटायला लागला की मॅथ मध्ये टॉप झाली ते मुलं त्यांची अभ्यासमुळे. त्यामुळेच त्या पालकांना पण आनंद वाटायला लागला ना, अभ्यासमुळे खूप मुलं मॅथ मध्ये छान मार्क्स मिळवत आहेत.
1: बरोबर. तुम्हाला स्वतःमध्ये काही फरक जाणवला जेव्हा तुम्ही हे शिकत होता? तुमचं काय म्हणूया, आपण इतरही गोष्टी करत असतोच रोजच्या आयुष्यामध्ये, पण जेव्हा पुन्हा शिक्षण सुरू करतो नव्याने काही वर्षांचा गॅप गेल्यानंतर, तेव्हा थोडस आपल्यामध्ये काही बदल आपल्याला जाणवतात, तसं तुम्हालाही काही स्वतःमध्ये जाणवलं?
2: तर थोडाफार झाली ते माझ्या, म्हणजे मुलं लहान असल्यामुळे थोडेफार दगदग होतेच, पण मग घरच्यांनी मला भरपूर सपोर्ट केलं.
1: बर,
2: त्यामुळे मग मी करू शकले.
1: बर बर बर. अच्छा, आता कसं काय वाटतंय म्हणजे एकंदर अभ्यास मुलांनी का शिकायला हवं आणि तुम्ही स्वतःच्या दृष्टीने अभ्यासचे काय फायदे सांगू शकता?
2: अभ्यासचे तर भरपूरच फायदे आहेत, कारण की दोन्ही अभ्यास मध्ये दोन्ही मेंदूचा वापर केला जातो आणि कॉन्सन्ट्रेशन मुलांचं भरपूर वाढते अभ्यासमुळे, त्यामुळे मुलांनी अभ्यास करावंच असं मला तरी वाटते.
1: बर, मला एक सांगा अंबिकाताई, तुम्ही ऑफलाईन क्लासेस घेतायत पण ज्या भागातनं तुम्ही मूळच्या आलेले आहात आपल्या शेगाव नगरीतनं किंवा त्या आजूबाजूच्या परिसरातनं, तर तिथे किंवा काही ओळखींच्या मध्ये तुम्ही असं म्हणू शकता का की ऑनलाईन क्लासेस तुम्ही घेतले आहेत का, घेऊ इच्छित आहात, असा काही तुमचा विचार आहे?
2: हा, मला त्या भागात घ्यायची इच्छा आहे, आता मी चालू करेलच काही दिवसात.
1: बर बर बर. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला त्याच्यासाठी आणि खरंच आपण जे शिकत आहोत ते सगळ्यांना देणं ही खूप मोठी गोष्ट असते आणि ज्ञानासारखं दुसरं देण्यायोग्य काहीही नसतं, कारण ते कधीही संपणारं नसतं, एकीकडनं दुसरीकडे ते कायम हस्तांतरित होत राहतं आणि पुढे पुढे ते वाढतच जात असतं. त्याच्यामुळे ज्ञान हा सर्वोत्तम पर्याय आहे जेव्हा आपल्याला दुसऱ्याला काही भरभरून द्यायची इच्छा असते.
2: हा, ज्ञानामुळे आपलं पण ज्ञान केल्यामुळे आपलं पण ज्ञान भरपूर वाढते.
1: बरोबर. कुटुंबाचा सपोर्ट कसा आहे सगळ्या बाबतीत?
2: कुटुंबाचं माझ्या मिस्टरांनी मला प्रत्येक वेळेस सपोर्टच केलेला आहे आणि क्लास सरांची बॅच तर रात्रीला 9:30 वेळेस असेल, त्यामुळे मग क्लास पण व्यवस्थित करू शकली मी.
1: बर. अच्छा, ब्रेन ट्रेनशी जेव्हा तुम्ही जोडल्या गेल्या तेव्हा तुम्हाला काय याचं वेगळेपण जाणवलं किंवा इतरही आपण क्लासेस बघत असतो मुलांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या शिक्षकांची शैली आपण अनुभवत असतो, तुम्ही जेव्हा स्वतः क्लास सुरू केला तेव्हा ब्रेन ट्रेनचं काय वेगळेपण तुम्ही सांगू शकता?
2: ब्रेन ट्रेनमुळे मला कॉन्फिडन्स पण वाढला आणि प्रत्येक कुठली पण स्त्री आपण काही करू शकते, घरी बसून सुद्धा काही करू शकते, हे ब्रेन ट्रेन मधूनच मला वाटलं असं.
1: बर बर. आणखीन आता या क्षेत्रात काय नवीन करण्याची इच्छा आहे, काय नवीन शिकण्याची इच्छा आहे किंवा मुलांसाठी काय करण्याची इच्छा आहे?
2: मला जास्तीत जास्त मुलांपर्यंत अभ्याकसचं महत्व सांगायचं आणि मुलांकडनं करून घ्यायचं आहे, वेदिक मॅथ, रुबिक क्यूब आणि हे अभ्याकस, हे तिन्ही पण गोष्टी मुलांना द्यायच्या आहेत अशी इच्छा आहे माझी.
1: बर, एक शेवटचा प्रश्न मला असा विचारायचा की जेव्हा ही गोष्ट तुम्ही शिकवायला सुरुवात केली मुलांना तेव्हा तुम्हाला काही अडचणी जाणवल्या का मुलांच्या शिक्षणामध्ये म्हणा किंवा काही असे चॅलेंजेस आले विशेष की जे तुम्हाला सुरुवातीला थोडेसे कठीण वाटले पण नंतर हळूहळू त्याच्यावर तुम्ही मात केली आणि छान आता सगळं सुरळीत सुरू आहे?
2: हा, तसं थोडंसं वाटलं, म्हणजे कारण की काही पॅरेंट्सला वाटलं की याच्यामध्ये प्रगती होते नाही होत, त्यांचा पण कॉन्फिडन्स थोडासा कमी वाटत होता आणि मग पण मला याची भीती वाटत होती की येते की नाही मुलांना, येईल की नाही, मला जर अगोदर खूप वेळ लागला थोडासा त्यांना पण लागेल. मी त्यांना समजून सांगितलं व्यवस्थित की सुरुवातीला थोडस वाटते, मुलं कन्फ्युज होतात पण नंतर एकदम फास्टली चालतात, तर मग त्यामुळे मग मुलांची प्रगती बघून मग पॅरेंट्स पण खुश झाले एकदम.
1: अच्छा, नक्कीच नक्कीच, कुठली नवीन गोष्ट जेव्हा आपण सुरू करतो तेव्हा अडचणी त्याच्यात येतच असतात आणि जेव्हा आपण स्वतः काही वेगळं करायला जातो इतरांपेक्षा तेव्हा हे चॅलेंजेस जास्त अवघड असतात. आणि मुलांना शिकवण्याचा विषय जेव्हा येत असतो तेव्हा मला वाटतं नक्कीच मुलांना समजेल अशा पद्धतीने समजेल अशा भाषेत शिकवणं हे खरं तर त्या शिक्षकाचं कौशल्य असतं. आणि गणितासारखा अवघड विषय किंवा अवघड म्हणण्यापेक्षा जो एक ट्रिकी विषय आहे त्याच्या काही गोष्टी जर समजून घेतल्या तर नक्कीच तो सोपा जातो आणि अॅबॅकस हा त्याचसाठी काम करत असतो. खूप छान वाटलं अंबिकाताई तुमच्याशी बोलून. तुम्ही आज जो संवाद साधला ज्या पद्धतीने तुम्ही आता मुलांना शिकवत आहात ते ऐकून आम्हाला खूप छान वाटलं. तुम्हाला अजून काही याच्यामध्ये सांगायचं आहे वेगळं?
2: मला पण तुमचे आभार भरपूर आणि सरांचे पण की सरांमुळे मला रेडिओमध्ये इथे बोलायला संधी मिळाली त्याबद्दल खूप खूप आभार. आणि सरांनी खूप सपोर्ट केला आम्हाला त्यामुळे सरांचे आणि मॅमचे खूप विशेष महत्व आभार मानत आहे मी.
1: नक्की नक्की खूप खूप शुभेच्छा तुम्हाला त्यासाठी. सगळ्या संपूर्ण तुमच्या ब्रेन ड्रेनच्या टीमला आम्ही शुभेच्छा देतो. अशीच तुमची ही साखळी कायम जोडलेली राहू देत आणि तुमच्या सगळ्यांचीच अशी छान प्रगती होऊ दे अशीच मी तुम्हाला शुभेच्छा देते. आज तुम्ही वेळात वेळ काढून इतका छान संवाद आपला झाला, ही मुलाखत छान झाली. तुमच्या भविष्यातील सगळ्या कल्पनांना मी मनापासून शुभेच्छा देते. लवकरात लवकर त्या सत्यात उतरो आणि छान तुमची प्रगती हो असंच मी तुम्हाला म्हणते. आज तुम्ही वेळ काढला त्याच्याबद्दल पुन्हा एकदा आपले मनापासून आभार मानते. मनपूर्वक धन्यवाद.
2: धन्यवाद.

0: खेळ, खेळाडू आणि क्रीडांगण या सगळ्यातूनच त्याचं महत्व आणि मूल्य समजावून सांगणार आमचा कार्यक्रम विश्वास स्पोर्ट्स क्लब सादर करते नाना खैरनार. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रसारण दर सोमवारी दुपारी 2 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट.
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
4: अरे हे सर्व रेडिओ विश्वासच्या ऍड मुळे शक्य झालं.
3: हो पण फार खर्च आला असेल ना?
4: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
3: काय सांगतो?
4: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800016512 किंवा 2-47-26-26 या आमच्या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: रसिक श्रोते हो नमस्कार, रसिक हो मी राधिका जोशी आपलं स्वागत करते आहे। आजच्या आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे स्वर संध्या, ओळख रागांची मैफिल गीतांची। अभिजात संगीताची ओळख करून घेता घेता रागांवर आधारित गीतांच्या या मैफिलीत आपलं मनापासून स्वागत।

श्रोते हो, दस्तक या सिनेमातील या गाण्याचा राग कोणता असेल हाच प्रश्न आपल्याला पडला असेल, हो ना? तर हे गाणं मदन मोहन यांनी राग चारुकेशी या रागात रचलं आहे, बरं का? आणि आता तुम्हाला आजच्या आपल्या स्वरसंध्या कार्यक्रमातील रागही समजला असेल. श्रोते हो, राग चारुकेशी या रागाची माहिती आज आपण घेणार आहोत. या रागामधील शास्त्रीय संगीत आज आपण ऐकणार आहोत. याशिवाय पंडित शिवकुमार शर्मा यांच्या बद्दलची माहितीही मी तुम्हाला आजच्या कार्यक्रमात देणार आहे. सर्वप्रथम ऐकूया राग चारुकेशीचा स्वर विस्तार.

सो देखो चारुकेशी या रागात सा रे ग म प ध नी असे सर्व स्वर येतात, पण त्यापैकी ध आणि नी कोमल रूपात येतात, त्यामुळे संपूर्ण संपूर्ण अशी जाती असलेल्या या रागाचा गान समय आहे दिवसाचा दुसरा प्रहर। वादी पंचम आणि संवादी षट जे आहे, हा राग दक्षिण भारतीय संगीतातून आलेला आहे, परंतु उत्तर भारतीय संगीतातही तो खूप लोकप्रिय झाला आहे। चंचल प्रकृती असलेला हा राग विरह, भक्ती, करुण असे विविध रस उत्पन्न करतो। फिल्मी संगीतात बरीच दर्दभरी, प्रेमवेडी आणि लटक्या रागाचं वर्णन करणारी गीते या रागात आपल्याला मिळतात। आपल्या पुढील भागात आपण ती ऐकणार आहोतच, परंतु आता ऐकूया राग चारुकेशी पंडित जसराजजींच्या आवाजात।

श्रोते हो, ज्येष्ठ संतूर वादक शिवकुमार शर्मा आजचा आपला स्वरसंध्याचा भाग मी त्यांना समर्पित करीत आहे आणि त्यांची थोडी माहिती आपल्याला देणार आहे. 1938 मध्ये जम्मू काश्मीर मध्ये जन्मलेले पंडित शिवकुमार शर्मा यांनी त्यांचेच वडील उमा दत्त शर्मा यांच्याकडून संगीताचे धडे घेतले. सुरुवातीला गायन आणि तबला वादन शिकल्यानंतर वयाच्या 13 वर्षापासून संतूर वादन शिकण्यास प्रारंभ केला. संतूर सारखं सूफी संगीतात वाजवणार लोकवाद्य जागतिक कीर्तीच्या स्तरावर नेण्याचं मोठं काम पंडित शिवकुमार शर्मा यांनी केलं आहे. त्यासाठी त्यांना सुरुवातीला बऱ्याच टीकेलाही तोंड द्यावं लागलं आहे. संतूर वाद्यात त्यांनी फेरबदल केले, नवनवीन प्रयोग केले आणि त्यानंतर मात्र संतूर खूपच लोकप्रिय झालं. श्रोते हो, पुढील माहिती ऐकण्यापूर्वी ऐकूया राग चारुकेशी सावनी शेंडे यांच्या आवाजात.

रसिक हो, ज्येष्ठ संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मांबद्दल आपण बोलत होतो. संतूर हे तंतुवाद्य आहे. शततंत्री वीणा असं नाव असलेलं हे वाद्य पूर्वी सुफी संगीतात वाजवलं जायचं. शततंत्री वीणेत तारांचे 25 ब्रीज असतात आणि प्रत्येक ब्रीज मध्ये 4 तारा, अशा प्रकारे 100 तारा असतात. पंडित शिवकुमारजींनी यात फेरबदल केला. त्यांनी 25 ऐवजी 29 ब्रीज निर्माण केले आणि प्रत्येक ब्रीज मध्ये 3 तारा वापरल्या. त्यातही खालच्या सुरांसाठी गिटारच्या तारांचा त्यांनी वापर केला आणि नंतर मग त्यांना अपेक्षित अशी अखंड सूर निर्मिती झाली. मूळ संतूरच्या तारांसाठी वापरला जाणाऱ्या धातूमध्येही त्यांनी बदल केला. अशा प्रकारचे विविध प्रयोग करून त्यांनी संतूर हे वाद्य मैफिलीमध्ये आणण्याचं मोठं काम केलं. काळाच्या ओघात मात्र मग संतूर आणि शिवकुमार हे एकात्म झाले. शिवकुमारजींना अनेक पुरस्कार आणि पदव्याही मिळाल्या. जागतिक कीर्ती मिळाली. कुरळे केस, पाणीदार डोळे, काश्मीरी जरीकाम केलेले उंची कुडते, धारदार नाक, साधनेचं तेज आणि विद्वत्ता, तरीही विनम्रता आणि वादनापेक्षाही बोलण्यात गोडवा, अशा प्रकारचं पंडित शिवकुमारजींचं व्यक्तिमत्व होतं. श्रुती हो, आता ऐकूया राग चारुकेशी कौशिकी चतुर्वेदी यांच्या आवाजात एक दादरा.

रसिका हो, शास्त्रीय संगीताबरोबरच पंडितजींनी फिल्मी संगीतातही काम केलं आहे. शिवहरी या नावाने पंडित हरिप्रसादजींच्या बरोबर पार्श्वसंगीत देण्याचं काम त्यांनी केलं. सिलसिला, फासले, लम्हे यासारखे चित्रपट हे केवळ गाण्यांसाठी आणि त्यातील पार्श्वसंगीतासाठी गाजले. गाईड या सिनेमातील मुसे छल किया जाय या गाण्यासाठी त्यांनी तबला वादनही केलं आहे. शंभर तारांचा प्रवास या नावाचं त्यांचं आत्मचरित्रही प्रसिद्ध झालं आहे. या समूहाच अशा या संतूर सम्राटाला माझा सादर प्रणाम. श्रोते हो, ऐकूया राग चारुकेशी पंडित शिवकुमार शर्मा.

रसिका भाऊ, शिवकुमारजीं बद्दल अजूनही खूप काही बोलायचं आहे, परंतु वेळेअभावी मी राधिका जोशी आता आपला निरोप घेते आहे. पुन्हा भेटूया राग चारुकेशी मधील फिल्मी संगीत ऐकण्यासाठी. तोपर्यंत

0: नमस्कार. श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी संचलित दत्त महासंस्था अहिल्यानगर निर्मित दत्तात्रेय सत्संग मंडळ नाशिक यांच्यातर्फे अधिक मासाचं औचित्य साधून नाशिक इथं सामूहिक प्रसार सेवा दिनांक 6 आणि 7 जून रोजी आयोजित केली असून मंडळातील दत्तभक्त घरोघरी जाऊन गुरुवाणी, अमृत कलश, श्री रामकृष्ण उवाच यासारख्या धार्मिक ग्रंथाचा प्रसार करतील. या कार्यात सगळ्या भाविकांनी सहभागी व्हावं असं आवाहन श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ नाशिक करत आहे. धन्यवाद.
1: अशांती या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीतकार राहुल देव बर्मन. हे गीत आपण ऐकणार आहोत किशोर कुमार, शैलेंद्र सिंग आणि आशा भोसले यांच्या आवाजात.
2: ना तुझसे ना मुझसे

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनरा।
2: संगीताच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे समीर यांचं, किशोर कुमार यांनी गायलेलं, दो कैदी या चित्रपटामधलं। आणि या गीताला संगीत दिलंय लक्ष्मीकांत पेरेलाल यांनी।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247-26-26 या आमच्या क्रमांक.
2: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट आहे.
3: अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
2: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
4: वडनेरे सराफ,
2: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
4: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.
5: कार्यक्रमात आता ऐकूयात महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांनी गायलेलं दास्तान या चित्रपटामधलं गीत. ही शब्दरचना आहे साहिर लुधियानवी यांची, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: नमस्कार, मी सयाजी शिंदे. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीचं आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
1: स्मार्ट प्लॅन.
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
3: कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं गीत. समीर यांची गीतरचना, संगीतकार नदीम श्रवण. चित्रपट आ अब लौट चले.
4: ओ यारो माफ करना, कुछ कहने आया हूं, कुछ अपने

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: अभिजित यांच्या आवाजामध्ये अंजान यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. आनंद और आनंद या चित्रपटामधलं संगीतकार राहुल देव बर्मन.

तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अग एव अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवति सर्वदा.
1: हो लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार. चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात.
0: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणे, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही.
1: अगोबाई म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी.
0: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

बाळासाठी सर्वोत्तम असा आहार म्हणजे स्तनपान. अगदी अमृताशी ज्याची तुलना होते असं बाळासाठीचं पूर्णान्न म्हणजे स्तनपान. या स्तनपानाचे फायदे, समज, गैरसमज, त्याचं महत्व या सगळ्यांबद्दलच जाणून घेऊया आमच्या दुग्धामृत या नवीन कार्यक्रमातनं. जरूर ऐका येत्या 7 एप्रिल पासून दर सोमवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण गुरुवारी दुपारी 11:30, ज्यात मार्गदर्शन करतील सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ आणि इंटरनॅशनल बोर्ड सर्टिफाईड लॅक्टेशन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी. जरूर ऐका दुग्धामृत फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वरून.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253 247 2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

नमस्कार. श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी संचलित दत्त महासंस्था अहिल्यानगर निर्मित दत्तात्रेय सत्संग मंडळ नाशिक यांच्यातर्फे अधिक मासाचं औचित्य साधून नाशिक इथं सामूहिक प्रसार सेवा दिनांक 6 आणि 7 जून रोजी आयोजित केली असून मंडळातील दत्तभक्त घरोघरी जाऊन गुरुवाणी, अमृत कलश, श्री रामकृष्ण उवाच यासारख्या धार्मिक ग्रंथाचा प्रसार करतील. या कार्यात सगळ्या भाविकांनी सहभागी व्हावं असं आवाहन श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ नाशिक करत आहे. धन्यवाद.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-11 या

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदा.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अडावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
2: नमस्कार, मी अजित बुरे। आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। तुमचं जगणं, तुमचा आवाज, रेडिओ विश्वास।

नमस्कार. श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी संचलित दत्त महासंस्था अहिल्यानगर निर्मित दत्तात्रेय सत्संग मंडळ नाशिक यांच्यातर्फे अधिक मासाचं औचित्य साधून नाशिक इथं सामूहिक प्रसार सेवा दिनांक 6 आणि 7 जून रोजी आयोजित केली असून मंडळातील दत्तभक्त घरोघरी जाऊन गुरुवाणी, अमृत कलश, श्री रामकृष्ण उवाच यासारख्या धार्मिक ग्रंथाचा प्रसार करतील. या कार्यात सगळ्या भाविकांनी सहभागी व्हावं असं आवाहन श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ नाशिक करत आहे. धन्यवाद.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
1: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
0: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणार
0: ते कसं
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन म्हणजे कमी दरात बुकिंग
0: बर
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही GST भरणा एकदाच
0: स्मार्ट प्लॅन
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नॅशनल
2: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत अधिक माहितीसाठी संपर्क 0253527726 किंवा 8300

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. श्रोत्यांनो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, आता जाणून घेऊया आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या सकाळच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. संध्याकाळचे 7 वाजले, रूपरेषेनंतर आपण ऐकणार आहात शुभम करोतीने स्तोत्र आणि त्यानंतर संध्याकाळी 7:10 आपण ऐकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा. रात्री 8 ओठावरली गाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. संवादक विकास भावे. 9 गुंजन मनातले या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. तर रात्री 11 चिरंतन गाणी या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. रात्री 12 ते 4 हिंदी चित्रपट संगीत, 4 भक्तिगीतांनी आपण सुरुवात करणार आहोत. 6:05 सकाळी गोंदवलेकर महाराजांचे विचार. सादर करते दत्ता सरदेशमुख. 6:10 भक्तिसंगीत. 6:30 दासबोधाचं निरूपण. निरूपणकार आहेत पद्माकर देशपांडे. 6:35 प्रभात विश्व. सादर करते ऋषिकेश आयाजित. सकाळी 7 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आस्वाद आपण घ्याल. श्रोतेहो, रूपरेषा आपण ऐकली आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा। श्रोते हो, या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत। मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो। सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बरं का। श्रोते हो, या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे। श्रोते हो, मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला श्लोक क्रमांक 65। जय जय रघुवीर समर्थ, नको दैन्य वाणे जिणे भक्ति उणे।

0: राम। श्रोते हो, भक्तिहीन जीवन म्हणजे हीन जीवन आहे। अति अज्ञानी माणसाला नेहमी दुःखच भोगावे लागते। म्हणून समर्थ मनाला भगवंतावर मोठ्या आदराने प्रेम करायला सांगत आहेत। समर्थ म्हणतात, मनाला समजवा, हे मना, भगवंताच्या प्रेमाशिवाय असलेल्या ऐश्वर्याची वासना तू कधीच धरू नकोस। ज्या माणसाच्या मनामध्ये ज्ञानाचा दिवा प्रज्वलित झाला नाही, त्या माणसाच्या मनात अज्ञानाचा अंधकार कायम राहिला आहे। खरे ज्ञान परमात्म्याच्या भक्तीमधूनच जन्म पावते हे तू लक्षात ठेव। ज्याच्या अंतकरणात ही भक्ती नाही, ती व्यक्ती अज्ञानीच राहणार आहे। श्रोते हो, ऐहिक ज्ञान प्रापंचिक गोष्टींबाबतच उपयोगी ठरेल, परंतु त्या ज्ञानाने मनाला शांती आणि समाधान प्राप्त होणार नाही। म्हणूनच ऐहिक ज्ञान हे पूर्ण ज्ञान नव्हे। भक्तीशिवाय जो मनुष्य राहील, त्या माणसाचे जीवन कायम दैन्यवाणेच राहणार आहे। कदाचित ऐहिक सुखे त्या व्यक्तीला प्राप्त होतीलही, परंतु ही प्राप्त झालेली ऐहिक सुखेच त्याच्या दुःखाला काही कालांतराने कारणीभूत होतील, हे त्याने लक्षात ठेवावे। काही वेळेला त्या क्षणी ही गोष्ट मनाला पटत नाही, परंतु कालांतराने पटल्याशिवाय राहतही नाही, ही वस्तुस्थिती आहे। म्हणून समर्थ मनाला बजावतात की हे मना, कदापिही भगवंताशिवाय मिळणाऱ्या ऐश्वर्याचा लाभ किंवा इच्छा धरू नकोस। परमेश्वराशिवाय जरी एखादा सोन्याचा राजवाडा मिळत असेल, तरी तो लोभ तू सोडून दे। या ठिकाणी दुर्योधनाने कृष्ण आणि त्याचे सैन्य यापैकी सैन्याची अभिलाषा धरली आणि कृष्णाला त्याने सोडून दिले। पुढे त्याचे काय झाले? तर त्याला दुःखच मिळाले। परंतु अर्जुनाने मात्र कृष्णाला स्वीकारले, देवाला स्वीकारले। त्याप्रमाणेच समर्थ म्हणतात, हे मना, अत्यंत निष्ठेने भगवंतावर प्रेम कर, अत्यंत आदराने राम नाम कंठी धारण कर। एक भगवत प्राप्तीशिवाय काहीही सत्य आणि चिरंतन नाही, ही गोष्ट दृढपणे मनात ठेव। समर्थ म्हणतात, श्रीरामांवर श्रद्धापूर्वक प्रेम करावे। श्रद्धा म्हणजे काय? या श्रद्धेचा विकास कसा करावा, यासंबंधी आपण आधीच्या श्लोकांमध्ये सविस्तर विचार केला आहे। समर्थ म्हणतात, आपले प्रेम, आपली गुंतवणूक नेहमी शाश्वत आत्मस्वरूपाच्या म्हणजेच श्रीरामाच्या ठिकाणी करावी। नको वासना हेम धामी विरामी। हेम म्हणजे संपत्ती, धाम म्हणजे घर आणि विराम म्हणजे आळस, कृतीशून्यता। या तीनही ठिकाणी वासना ठेवू नये। वासना ही जन्मजात असते आणि नंतर ही वासना आपण हळूहळू नाहीशी करण्याचा अभ्यास केला पाहिजे। सर्वप्रथम आपण हेम म्हणजे सुवर्ण याचा अर्थ पाहूया। प्रपंची म्हणजे सुवर्ण। प्रपंचासाठी सुवर्णाची आवश्यकता आहे। संपत्ती असावी की नसावी हा प्रश्न नाही, मात्र संपत्तीचा आश्रय वाटणे, त्या संपत्तीच्या चिंतनात राहणे, या संपत्तीवर आपले अस्तित्व अवलंबून आहे असे वाटणे हा दोष आहे, असे समर्थांचे म्हणणे आहे। श्रोते हो, संतांना संपत्तीचा किंवा सोन्याचा विरोध नाही। याज्ञवल्क्यांसारख्या महान ऋषींनी सुद्धा शिंगांना सोन्याचे पत्रे असलेल्या गायी जनक राजाकडून स्वीकारले आहे। परंतु संतांचा नेमका विरोध कशासाठी आहे? तर या संपत्तीच्या चिंतनात राहणे याबद्दल विरोध आहे। आता आपण धाम या शब्दाचा अर्थ पाहूया। प्रारब्धानुसार मिळालेल्या घरात किंवा घरातल्या व्यक्तींबरोबर आपण राहत असतो ते म्हणजे धाम। धाम म्हणजे प्रारब्ध भोगण्यासाठी आलेली परिस्थिती। प्रारब्ध प्रतिकूल असेल, त्यावेळी आपण दुःखी दैन्यवाणी झालो, तर त्याला समर्थांचा विरोध आहे बरं का। त्यावेळी रामावर श्रद्धा हवी, घरावर नको। विराम या शब्दाचा अर्थ आहे आळस, क्रियाशून्यता। समर्थांना इथे अभिप्रेत आहे की साधक हा क्रियाशील आणि कर्तव्य दक्ष असावा. समर्थांचे म्हणणे आहे, आपल्या आयुष्यातील प्रत्येक आश्रमाच्या टप्प्यावर येणारी कर्तव्य व्यवस्थित पार पाडावी आणि क्रियाशील राहावे, क्रियाहीन कधीही राहू नये. करुणाष्टकात समर्थ म्हणतात, नुठे घोष जा मंदिरी रामनामे, जळो संपदा जाळीते हेमधामे, जळो बोलते फोळ, जळो बोलते फोल वाचाळ ज्ञानी, नसे मानसी राम कैवल्य दानी. श्रोते हो, श्रीरामाची संपत्ती ओळखावी. जय जय रघुवीर समर्थ. श्रोते हो, आजच्या श्लोकाच्या निरूपणाचे लेखन समर्थ भक्त स्नेहलताई धोपावकर यांनी केले होते.
1: श्रोते हो, याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास. धन्यवाद.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: अगं हे बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा.
1: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकात. चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात.
0: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणे, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही.
1: अगोबाई, म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी?
0: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

सिने संगीत समृद्ध करणारे गीतकार, संगीतकार, अभिनेते आणि अभिनेत्री या नक्षत्रमाळेतून सुमधुर गीतांची गुंफण घेऊन येणारा कार्यक्रम गीत प्रतिमा ऐका दर रविवारी रात्री 8 वाजता, तर पुनःप्रसारण दर सोमवारी रात्री 8 वाजता. सादर करते रामचंद्र कुलकर्णी फक्त रेडिओ विश्वासवर.

0: रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज. This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी विकास भावे ठाणे इथून बोलतो आहे. ओठावरलं गाणं या कार्यक्रमात रेडिओ विश्वासच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. मंगल प्रभात या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात लागणारी काही गाणी आजही माझ्या चांगली स्मरणात आहेत, कारण माझी शाळा सकाळची असे आणि 7 वाजताची शाळा असल्याकारणाने मला कधीही झोपेतून उठवावं लागलं नाही. रेडिओवर गाणी लागली की अस्मादिक आपोआपच अंथरूण सोडत असत. असो, तर सांगायचा मुद्दा हा आहे की गाणं कोणी लिहिलं आहे, संगीतकार कोण आहेत, हे असले विचार त्या वयात कधीच डोक्यात आले नाहीत. पण लहानपणी ऐकलेली ही गाणी मात्र अजूनही मनात वाजत राहतात. मित्रहो, आज आपण पाहणार आहोत कवयित्री शांताबाई जोशी यांनी लिहिलेलं एक अजरामर भक्तिगीत, ज्याचे शब्द आहेत, देऊळातल्या देवाया हो उतरा ही पायरी, देऊळातल्या देवाया हो उतरा ही पायरी, थांबली बहिणाई दारी, थांबली बहिणाई दारी. इतिहासात ज्या काही संत स्त्रिया होऊन गेल्या त्यापैकी एक ही संत बहिणाई, जी पांडुरंगाची निस्सीम भक्त होती. संत मीराबाई, मुक्ताबाई, जनाबाई या सर्व संत स्त्रियांनी संसारात राहूनही आपल्या आवडत्या दैवतांची मनापासून भक्ती केली. यांची भक्ती इतकी श्रेष्ठ होती की वेळप्रसंगी आपल्या देवाशी भांडायला देखील त्या तयार असत. तर कधीकधी देवही स्वतः आपणहून भक्तांच्या मदतीला धावून येत असे. संत बहिणाई ही देखील विठुरायाला हेच सांगते आहे की तुझी भेट व्हावी म्हणून मी तुझ्या दाराशी कधीची तिष्ठत उभी आहे. तू जर आपल्या जागेवरून 4 पावलं पुढे येऊन मला सगुण रूपात दर्शन दिलंस तर मी कृतकृत्य होईन. माझ्या इतकं भाग्यवंत त्या क्षणी कुणीही नसेल. अंगणी देवा प्रकाश उजळे येथे कीर्तन गायन चाले, अंगणी देवा प्रकाश उजळे येथे कीर्तन गायन चाले, रूप विठ्ठला तरी सावळे आत उभे का गाभारी, थांबली बहिणा ही दारी, थांबली बहिणा ही दारी. विठ्ठला, मी जेव्हा तुला भेटण्यासाठी इथे आले तेव्हा मला दिसलं की माझ्याप्रमाणेच बरेच भक्तगण तुझ्या देवळाच्या परिसरात जमले आहेत, ते फक्त तुझ्यावरील भक्तिप्रेमामुळेच. माझ्या मनाला जशी तुझ्या दर्शनाची ओढ लागली आहे तितकीच आतुरता, तोच भक्तिभाव मला यांच्याही चेहऱ्यावर दिसतो आहे. कोणी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल असा गजर करतो आहे, कोणी पांडुरंग पांडुरंग असा तुझ्या नावाचा धावा करतो आहे. सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले असे माझ्या मनातले भाव कुणी गाण्यातून व्यक्त करत आहे, तर कुणी तुझ्या नामाने तल्लीन होऊन रिंगण केलं आहे. देवळाच्या परिसरात एका ठिकाणी कीर्तन सुरू आहे आणि जमलेले भक्तगण भक्तिभावाने त्याचं श्रवण करत आहेत. गाभाऱ्यात तुम्हा विठ्ठल रखुमाईसमोर शांतपणे तेवणाऱ्या समयीमुळे तुझा गाभारा जसा उजळून निघाला आहे तसाच बाहेरचा परिसरही तुझ्या नामसंकीर्तनामुळे उजळून निघाला आहे. तुझ्या भक्तीने उजळलेला हा पवित्र परिसर पाहायचा सोडून तू अजूनही गाभाऱ्यात कसा काय उभा आहेस? तू जर बाहेर आलास तर आमच्या भक्तीने भरलेलं हे मंगलमय वातावरण आणखी पवित्र होईल. बगयेती या संत विभूती समचरणावरी ठेवूनी भक्ती, बगयेती या संत विभूती समचरणावरी ठेवूनी भक्ती, हरिनामाची होत आरती पाही सोहळा बाहेरी, थांबली बहिणा ही दारी, थांबली बहिणा ही दारी. पांडुरंगा, तुकाराम महाराजांच्या जिजाईनं काय तोंड्या असं म्हणत सदैव तुझा उपरोधिक उल्लेख केला. खरं तर तुला शिव्याच्या अब्देत त्या माऊलीने देखील तुझं नामस्मरण करत पुण्य मिळवलं असंच म्हणावं लागेल. तुकाराम महाराज असोत की नामदेव महाराज, तुझ्यावर असलेला प्रबळ विश्वास, गाढ श्रद्धा
आणि निस्सीम भक्ती यामुळेच तर आम्हाला गुरुस्थानी असलेली ही थोर मंडळी आज संतपदाला पोचली आहेत. खांद्यावर तुझ्या भक्तीची पताका मिरवत आणि मुखाने तुझ्या नामाचा गजर करत नामजपाचं संसारातलं महत्त्व आम्हा पामरांना पटवून देत ही सर्व संत मंडळी देखील आमच्याबरोबर आज तुझ्या दाराशी येऊन तुझ्या चरणाशी नतमस्तक झाली आहेत. भजन, कीर्तन, प्रवचन, गायन, आरती आणि साथीला असलेल्या टाळ मृदुंगाच्या गजराने दुमदुमून गेलेल्या या परिसरातील मंगलमय वातावरणात मनाला किती प्रसन्नता मिळते आहे. हा मंगल सोहळा पाहण्यासाठी तू जर बाहेर आलास तर याची देही याची डोळा तुझं दर्शन झाल्यामुळे आम्ही देखील धन्य धन्य हो. मी तर आले स्वये न्यावया भक्तांची ही वेडी माया. मी तर आले स्वये न्यावया भक्तांची ही वेडी माया. स्वये निघावे दर्शन द्याया टाळ चिपळ्या झंकारती. थांबली बहिणा ही दारी थांबली बहिणा ही दारी. विठुराया, जरी मी तुझ्याशी बोलत असले तरी माझ्या मनात कुठल्याही प्रकारचा अहंभाव किंवा अहंकार नाही. तर देवळाच्या परिसरात जमलेल्या तुझ्या सर्व भक्तांची आणि संतांची प्रतिनिधी या भूमिकेतून मी तुझ्याशी संवाद साधते आहे. तुझ्या भक्तीतून, नामसंकीर्तनातून संसारासाठी मिळत राहणारी ऊर्जा, मनाला मिळणारं आत्मिक समाधान आणि यातूनच निर्माण झालेली तुझ्या दर्शनाची ओढ आज आम्हाला इथपर्यंत घेऊन आली आहे. इथे आल्यावर नामसंकीर्तनात रममाण झालेल्या आणि भक्तिरसात नाहून निघालेल्या या मनाला तुझ्या सगुण रूपातील दर्शनातून परमानंदाचा परीस मिळणार आहे. एरवी निर्जीव भासणाऱ्या मृदंग, टाळ आणि चिपळ्या या वाद्यांमध्ये देखील आज चैतन्य निर्माण झालं आहे आणि ती देखील तुझाच पुकारा करतायत. देवा, आता तुमच्या भक्तगणांना जास्त वेळ तिष्ठत ठेवू नका. गाभाऱ्यापासून चार पावलं पुढे येऊन दाराशी उभ्या असलेल्या तुमच्या सर्व संतमंडळींना आणि भक्तांना दर्शन देऊन पावन करावं एवढीच आमची अपेक्षा आहे. संगीत दिग्दर्शक गोविंद पोवळे यांनी आपल्या संगीताने मनाला भुरळ घालणारी चाल दिली असून गायिका सुमन कल्याणपूर यांनीही तन्मयतेनं गायलेलं हे गाणं ऐकताना मनही प्रसन्न होतं. बराय तर श्रोते हो, पुन्हा भेटूया. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कमी

0: नमस्कार. श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी संचलित दत्त महासंस्था अहिल्यानगर निर्मित दत्तात्रय सत्संग मंडळ नाशिक यांच्यातर्फे अधिक मासाचं औचित्य साधून नाशिक इथं सामूहिक प्रसार सेवा दिनांक 6 आणि 7 जून रोजी आयोजित केली असून मंडळातील दत्तभक्त घरोघरी जाऊन गुरुवाणी, अमृत कलश, श्री रामकृष्ण उवाच यासारख्या धार्मिक ग्रंथाचा प्रसार करतील. या कार्यात सगळ्या भाविकांनी सहभागी व्हावं असं आवाहन श्री दत्तात्रय सत्संग मंडळ नाशिक करत आहे. धन्यवाद.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया संगीतकार उषा खन्ना यांच्या आवाजात. शब्दरचना आहे जान निसार अख्तर यांची आणि हे गीत ऐकणार आहोत हम सब चोर है या चित्रपटामधलं.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनरा कॉर्नर नाशिक।
2: आता आपण ऐकणार आहोत युद्ध या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत। हे गीत गायलं आहे लता मंगेशकर यांनी आणि या गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं।

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: हाऊस नंबर 44 या चित्रपटामधलं साहिर लुधियानवी यांचं गीत आता ऐकूयात हेमंत कुमार यांच्या स्वरात. गीताला संगीत आहे सचिन देव बर्मन यांचं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात संजोग या चित्रपटामधलं गीत आनंद बक्षी यांची गीतरचना. गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार यांच्या आवाजात.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो, पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247-26-26 या आमच्या क्रमांक.
2: घर एक मंदिर या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. गीत रचना आनंद बक्षी यांची, संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल.
3: Hey! Bum, bum, bum! Brrr!

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया कैफे आजमी यांचं गीत धूप छाव या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी
2: लागूदा कसम या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पैरेलाल यांचं.

आपल्या चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या आवाजात कोरा कागज या चित्रपटामधलं हे गीत आहे एम जी हसमत यांचं. संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: नमस्कार नाशिककर, मी नेहा पेंडसे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदे तज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव. न्याय संवाद
2: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
1: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
3: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे महेंद्र कपूर यांच्या आवाजात आसू और मुस्कान या चित्रपटामधलं. शब्दरचना इंदिवर यांची, संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: एक्सचेंज हिताच्या सकारात्मक प्रतिसाद अडवेलर्स
1: आता योग्य वेळ नवं करण्याची.
0: एक्सचेंज करते वेळी जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजबूत 50% सूट.
0: तुमचं जुनं सोनं हरता नवी ताकद.
1: विश्वास नाशा
0: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

केट कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कदाचित तू सुद्धा या कथाकथन शृंखलेत ज्योती चौधरीचा आपण सगळ्यांना नमस्कार. आजची कथा आहे गुलमोहर. हा रसरसलेला हा गुलमोहर वैशाखात मोहरुने लाल पिवळी लेणी लिहून सलजतेने मुरके घेऊन कडे कपारी पांचस्तांना छाया दे. गुलमोहराचं बहरलेलं झाड बघितलं

की जाणवतं. जणू लाल फुलांचा पिसारा डौलानं कुणीतरी मिरवते. त्याची ती हिरवी छत्री शीतल सावली देते. भर उन्हात अन ओठी गाणं येतच अंगणे गुलमोहर फुलला. लाल फुलांच्या लिपितला अर्थमला कळला. खरं तर रस्त्याच्या कडेने वर्षभर मौन पाळून उभं असणार हे झाड ना कुणाशी ईर्ष्या ना वर पळायची चढावत. गुलमोहर थंडावा तर देतोच पण मधमाशांना फुलपाखरांना पक्ष्यांना आश्रय देतो. त्याच्या फुलण्याची खासियत म्हणजे जेव्हा इतर फुलझाडं नको रे बाबा ऊन फार झालं म्हणून आपले कोश मिटतात तेव्हाच हा आपल्या पुष्पसंभाराची पखरण करतो. याच्या या बहरण्याचा कृष्णाचा मुकुट सजवण्यासाठी उपयोगही केला जातो म्हणून याला कृष्णचूड असंही म्हणतात. लहानपणी आम्ही याच्या फुलांना तोडून त्याचा देठ चोकायचो. गोडसर चव लागायची. अजूनही ती चव रेंगाळते जिभेवर. याची फुलं फक्त सुंदर दिसतात असं नाही तर याची पानं खोड यांचे आयुर्वेदिक गुणधर्म आहेत. जेव्हा वातावरण इतकं तप्त होतं तेव्हा हाच गुलमोहर आपल्याला शिकवतो की प्रसंग कसाही असला तरी त्याला धीरोदात्तपणे तोंड द्यावं. त्यावेळी डौलदारपणे स्वतः मार्ग काढावा फुलावं मग त्या क्षणी यश तुमचंच असतं. गुलमोहर म्हटला तर तसा इतरांच्या मानानं दुर्लक्षितच. आता बघा ना चाफ्याच्या झाडाचं किती कौतुक झाले. पारिजातकानंही दैवी वृक्ष म्हणून मान पटकावलाय. नाही म्हणाला बहावाला पण घरच्या बगीच्यात कुठेतरी एक मानाचं पान अर्थात स्थान दिलं जातच. पण गुलमोहराचं तसं नाही. हा आपला जणू संन्यासीच म्हणूनच सहसा घरच्या बागेत उभा राहत नाही तर याच्या सावलीसाठी हा उभा राहतो माळोराने रस्त्याच्या कडेला. याचा ना कुणावर असतो कधी राग ना कसले आजव. त्याची ऐटच वेगळी. रुबाब तर राणीलाही मागे सारेल असा लाल केशरी शेला पांघरलेला. गुलमोहर एप्रिल मे पासून फुलायला लागतो. कधी जर्द लाल तर कधी पिवळी झाक असणारा. याच्या लालेला रंगावर सुवर्णी बुंदके आणि ताट मानेचे केसर डौलानं झुलतात वाऱ्याच्या झुळकीनं. हा आपला लाल केशरी फुलांच्या पायघड्या अंथरतो आपल्या सानिध्यात आलेल्या पांथनतासाठी. उन्हाळ्यात जेव्हा रानो माळी नजरेला मनाला उन्हाची धग अंगाची लाही लाही करते तेव्हा दूरवर अंगोपांगी बहरलेला हा गुलमोहरस तो थंडावा येतो क्षीण दूर करतो. बरं याच्या फुलण्याची खासियत म्हणजे जेव्हा इतर झाडं नको रे बाबा ऊन फार झालंय म्हणून आपले कोश मिटतात तेव्हाच हा आपल्या पुष्पसंभाराची पखरण करतो. म्हणूनच संस्कृतमध्ये यास राज आभारण म्हणतात. याच्या शेंगा घेऊन आम्ही भिंगरी भिंगरी खेळायचो. जेव्हा हल्लीचं तापमान 50° सेल्सिअस सहजी पार होते आणि अंगाची काहिली होते तेव्हा जाणवतं अरे मानवा आता तरी जागा हो किती वाढवणार हे काँक्रीटचं जंगल. जग तू एक तरी झाड जे देईल कुठल्याही अपेक्षेविना तुला तुझ्या लेकरांना भरभरून ऑक्सिजन सावली अन्न फळं हे. पण माणूस हा एकमेव असा प्राणी आहे की जो त्याला अन्न निवारा देतो त्यालाच हा चंद तुकड्यांसाठी कापून काढतो. खरं तर स्वतःच अतिहुशार समजणारे मानवजात फार मोठी चूक करते. ती निसर्गाकडून भरभरून घेते पण त्या मोबदल्यात आपणही या निसर्गाचं देणं लागतो हे पार विसरून गेले. नाही म्हणायला एक मेला साताऱ्याला गुलमोहर डे साजरा केला जातो. तिथे सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. गुलमोहर आपल्याला शिकवतो थांबा हाही काळ जाईल आणि येईल मग वर्षा ऋतू. आपण प्रत्येकानं किमान 10 तरी वृक्ष आयुष्यात लावायला हवेत तेव्हा कुठे आपल्या पुढच्या पिढीला मुबलक ऑक्सिजन घेता येईल हे आपण विसरता कामा नये. इतर ऋतू जेव्हा सारेच मिरवतात तेव्हा पण हा शांतच असतो पण वैशाख लागताच बदलतो आपलं रूप आणि लाल केसरी फुलांच्या पायघड्या घालतो गादीच्या पसरतो दुसऱ्यांसाठीच आणि मंद अत्तराचा जणू शिरकावा करतो. त्याची तिची कहाणी गुलमोहराच्या सानिध्यात फुललेली. कित्येकदा भातुकलीच्या खेळात हा अनेकदा रमलेला अनेकांच्या उंजळत्यानं सुगंधाचं दान दिलं. अंगणी गुलमोहर फुलला आणि त्याचा लाल केशरी पिवळा सुगंधी सडा सर्वत्र बरसात करत आला. जणू पखरण करण्या प्रियदर्तीस नवरंगाचा शेला बहरून आला.

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया, मोहम्मद रफी यांनी गायलेलं बनफुल चित्रपटामधलं हे गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल।

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदा.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा.
2: कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं जीवा या चित्रपटामधलं गुलजार यांचं गीत. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: मर्यादा क्षेत्रातील मान्यवरांशी मुलाखती आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जीवन रंग। सादर करत्या सुषमा दाते। प्रसारण दर शनिवारी दुपारी 2 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शनिवारी रात्री 9 वाजता। तेव्हा ऐकायला विसरू नका जीवन रंग।
1: कार्यक्रमात आता ऐकूयात गीतकार रवींद्र जैन यांच्या संगीताने सजलेलं गीत गाता चल या चित्रपटामधलं गीत। हे गीत ऐकूया जसपाल सिंग, हेमलता आणि चेतन यांच्या आवाजात।

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं अंजान यांचं गीत. हे गीत आहे आशा ज्योती या चित्रपटामधलं. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: आणि त्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत, प्रेमनगर या चित्रपटामधलं सचिन देव बर्मन यांच्या संगीताने सजलेलं आनंद बक्षी यांचं गीत किशोर कुमार यांच्या आवाजात.

कार्यक्रमातलं हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं मेरे अपने या चित्रपटामधलं. गुलजार यांची शब्दरचना, संगीतकार सलील चौधरी.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा
2: नाशिक। या चित्रपटामधलं अंजान यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात। संगीतकार हेमंत भोसले।

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: आणि कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. राजेंद्र कृष्ण यांची गीतरचना, संगीत दिला आहे घनश्याम यांनी. आणि हे गीत ऐकूयात कुवारा बदन या चित्रपटामधलं.

हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं इंदीवर यांचं गीत. गहरी चोट या चित्रपटामधल्या या गीताला संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी.

0: विश्वास टाइम चेक
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
5: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी हेमांगी देशपांडे नाशिक येथून बोलत आहे. आपल्या हिंदोळा या कार्यक्रमात मनाच्या भावभावनांच्या विश्वात आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत अधिक मास ऋण मास. सुनबाई, झाले का पीठ तयार? वेळेवर केळ लावता येईल बरं चुरताना, नीट बारीक दळले ना. अगं आई, किती वाजले आहेत बघितले का? रात्रीचे 12:45 वाजले आहेत. आणि इतक्या रात्री काय तुम्ही सासूसुना करताय ग? आणि काय ग सीमा, ऑफिसमधून येताना दमली खूप, डोके दुखते आहे म्हणून म्हणत होती, तर लवकर आवरावे म्हणून तुला मी मदत केली. तर तुमच्या दोघींचे काय चालू आहे हे खुडबुड इतक्या रात्रीचं? आणि आई, रोज सारखे आज तुझे पाय नाही आहे का दुखत? की झोपायला लवकर मिळत नाही म्हणून आज कुरकुर पण करत नाही आहे ती? काय आहे काय विशेष? तू नको रे पडू आमच्या बायांच्या भानगडीत. सुनबाई, झाकपाक नीट कर ग, मग जा झोपायला. आणि हं, ओटावर हा तेवढा. अरे ताई आणि जावई येणार आहेत अधिकाचे, त्यांच्याकरता अनारशाचे पीठ तयार केले. आणि हं सुनबाई, सुट्टी घे बरं त्या दिवशी. जावा यांना गरम अनारसे आवडतात, तर तसे तळून देता येतील. आलं का लक्षात? आई, जिजाजी तुझे जावई आहेत का हिचे ग? अरे माझेच आहेत ना. मग तूच तळ, तूच खाऊ घाल, तिला कशाला उगीचच त्रास देते. मला होत नाही दे आता म्हणूनच तिला सांगितले. आई, हा ताईचा दुसरा किंवा तिसरा अधिक असेल ना. आधी तर तू विकतच सगळं सामान आणून लावायची द्यायची, मग याच वर्षी हा बदल का ग? सुनबाई कशा करता घरात येते? आणि जावई नारायणाचे रूप मानतो आपण म्हणून त्याचा हा आदर सत्कार करावा. आई, मला एक सांग, जावई आणि लेक लक्ष्मीनारायणाचे रूप, मग स्वतःचे सगळे घरदार आई वडील सोडून इतकेच काय तर आपली स्वतःची ओळख पण बदलवून जी मुलगी नवऱ्याच्या घरात सून म्हणून राहायला येते तिला फक्त लग्नाच्या दिवशी गृहलक्ष्मी म्हणून सन्मान करायचा आणि नंतर घरात राबवायची, ही कुठली रीत ग? आता हे तुझं नवीन काय रे? हं, घरोघरी असंच असतं. आम्ही पण आमच्या सासूबाईंच्या हातात सगळं द्यायचो आणि त्या फक्त हात लावायच्या. सगळा मान सन्मान त्यांचा, पुण्य त्यांचं, आणि मागे राबणारी सून फक्त कामाला झुंपलेली. तिला सहानुभूती दिली जायची की तुझी सून आली की ती करेल हो तुझी सेवा, तू माझी सेवा केली तरच ती तुझी सेवा करेल. आई, तुझा हा सगळा त्रास मी बघितला आहे. तुझी नापसंती तू व्यक्त केली नसली तरी आम्हाला जाणवली आहे, म्हणूनच पिढ्यान पिढ्या तेच तेच चालू ठेवण्यापेक्षा काही बदल केला तर? आता काय बदल करायचा अधिकार? अगं आई, आईची पण ओटी भरतात का असंही सांगत होती, आणि तिने तीन साड्या पण बुक केल्या आहेत. तीन साड्या? हो, एक तुझ्या करता, एक ताई करता आणि एक तिच्या आई करता. माझ्या करता साडी? हो आई, तुझ्या करता, कारण तिच्या मते तू तिची पण आईच आहेस. सून सासूला आई मानते, तर मग सासूने सुनेला मुलगीच मानावं ना, काय वाटते तुला? अगं आई, बरोबर आहे रे बेटा. ताई जावाई दोन दिवसाचे पाहुणे. हो, पाहुणेच, ज्यांच्यावर आपला जोरा नसतो, पण मुलगा सून हक्काचे असतात. दुखणी खुपणी आवडी निवडी आला गेला सगळं काही एका वयानंतर मुलगा आणि सूनच बघत असतात, किंबहुना जास्त सूनच बघते. मग त्यांना नुसते गृहित धरून त्यांचे कर्तव्यच असते मुलाचे आणि सुनेचे असे नको रे व्हायला, खरंच आहे. पण मग काय करावं? अगं काही नाही, एक दिवस सासूसुना मस्त सगळ्या काळजा जबाबदाऱ्यातून मुक्त होऊन मज्जा करून यायची, आणि सतत राबणाऱ्या या घराच्या ऋणातून आमच्याकरता घेत असलेल्या श्रमांना विश्रांती द्यायची. महिनाभर तर नाही म्हणू शकत, कारण आम्हा पुरुषांना नाही जमणार, म्हणून दोन तीन दिवस मजा करा. मी आणि बाबा तुमचा अधिक मास साजरा करू, ऋणमास म्हणून, कशी वाटते संकल्पना? वेगळी आहे पण छानच आहे, मी पण तुमच्यात सामील. अंमलात आणली तर खरी हं, नाहीतर वुमन डे मदर्स डे सारखा माझ्या वाढदिवसासारखा दिवस अख्खा आमचा आणि सेलिब्रेशन करायला पण राबतो आम्हीच. तसं असेल तर काय उपयोग रे? नाही आहे, तसं बिलकुल होणार नाही, कारण तू सोबत असताना असं कसं होईल? अधिक मासाचे ऋणमासाचे पुण्य कसे मिळेल आम्हाला या पामरांना? करा करा, तुमच्या संकल्पनेची अंमलबजावणी करा, मी आहेच मदतीला. उद्यापासूनच? हो आई, नक्की नक्की. हो नक्की. बर, सुनबाई उद्या परवा तुझा ऋणमास आहे ग, जा आता झोपायला जा, उठ निवांत चांगली 9-10 वाजता, आलं का लक्षात? श्रोते हो, हा होता आजचा आपला हिंदोळा हा कार्यक्रम. पुन्हा भेटूया याच वारी याच वेळी, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

कार्यक्रमात आता ऐकूया जयदेव यांच्या संगीताने सजलेलं नक्षलालपुरी यांचं गीत. ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात आणि चित्रपट आहे मान जाइए.

0: मनाचे अनोखे गहिरे रंग वृत्त छंद आणि गेयतेच्या माध्यमातून उलगडत जाणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका माझी कविता. नवकवींना हक्काचं व्यासपीठ माझी कविता जरूर ऐका दर सोमवारी दुपारी 3:03 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 10 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: बदलते रिश्ते या चित्रपटामधलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं अंजान यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

भारतीय चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आहे जवानी या चित्रपटामधलं, शब्दरचना गुलशन बावरा यांची. ऐकूया आशा भोसले आणि अमित कुमार यांच्या आवाजात.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांक.
2: आता कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं प्रयागराज यांचं गीत. संगीत दिलं आहे अंदू मलिक यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत अल्लाह रखा या चित्रपटामधलं.

नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी सुहास जोशी अमेरिकेहून बोलतोय आपल्या स्वरसंजीवनी या कार्यक्रमात. आजच्या आपल्या कार्यक्रमात सादर करणार आहे राग बिलासखानी तोडी. बिलासखानी तोडी राग ऐकल्यामुळे मनाची प्रसन्नता वाढेल, शरीरात एक प्रकारचा शिथिलपणा आला असेल तर तो कमी होईल, आणि मेंदूचं कार्य जास्ती तेजीत चालू होईल, जास्ती उत्तेजन मिळेल मेंदूला, आणि नैराश्यसुद्धा कमी होईल. सुरुवातीला ऐकूया बासरीवर पंडित शक्तीधरजी यांनी वाजवलेला आलाप, राग बिलासखानी तोडी.

श्रोते हो, हा होता आपला आजचा स्वर संजीवनी कार्यक्रम. पुन्हा भेटूयात याच वारी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: हेमंत कुमार यांनी गायलेलं साहिल लुधियानवी यांचं गीत आता ऐकूयात. हाऊस नंबर 44 या चित्रपटातील या गीताला संगीत दिलं आहे सचिन देव बर्मन यांनी.

कार्यक्रमातलं हे गीत आहे मंदाळे यांच्या आवाजात नक्षलालपुरी यांचं गीत. संगीत आहे मदन मोहन यांचं आणि हे गीत ऐकूयात दिल की राहे या चित्रपटामधलं.

अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात, एक बार फिर या चित्रपटामधलं. गीतकार विनोद पांडे आणि संगीत दिलं आहे रघुनाथ सेठ यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 2626 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: दो कलिया या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. आशा भोसले यांच्या स्वरात हे गीत आहे. साहिल लुधियानवी यांचं, संगीतकार रवी.

0: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
0: संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
5: नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज भाग क्रमांक 36. श्रोते हो, मराठी संगीतसृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात. मंडळी, आज ऐकूया संगीतकार बाळ माटे, मधुकर गोळवलकर आणि प्रभाकर पंडित यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक भक्तिगीतं, अभंग. रसिक हो, आजच्या कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया संगीतकार बाळ माटे यांनी संगीतबद्ध केलेला एक अत्यंत सुंदर सुप्रसिद्ध अभंग. संत नामदेव यांचा हा अभंग गायला आहे माणिक वर्मा यांनी. या गाण्याची राग भीम पलासमधील अत्यंत साधी आणि सोपी चाल ऐकून त्या काळात हे गाणं कितपत लोकप्रिय होईल याबाबत सर्वांनाच शंका वाटत होती. पण या गाण्यातील साधेपणा हेच या गाण्याचं वैशिष्ट्य. या गाण्याने त्या काळी लोकप्रियतेचा उच्चांक गाठला होता. इतका की त्यावेळेची मद्रासमधील विख्यात गायिका वसंतकुमारी हिने माणिकताईंकडून या गाण्याची चाल शिकून घेतली. त्या चालीवर तमिळमध्ये शब्द लिहून घेतले, ते गाणं रेकॉर्ड केलं आणि तेथेही ते गाणं तितकंच लोकप्रिय झालं. संत नामदेव महाराज उत्तम कीर्तन करत असं म्हणतात. त्यांचं कीर्तन ऐकायला स्वतः भगवंत यायचे. ही रचना खरं तर श्री विठ्ठलाकडे स्वतःचीच केलेली एक तक्रार आहे. अमृता हुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा का बा नेघे. नेघे म्हणजे न घे किंवा घेत नाहीये. केशवा, तुझं नाम अमृताहून गोड आहे, तर माझं मन हे तुझं नाम का बरं घेत नाहीये? तुझं रूप ध्यानात मनात का येत नाहीये? पंढरी राया, आता तूच सांग बाबा, काय करू या मनाला? संत नामदेव तक्रार करत आहेत देवाला. कीर्तनाला बसल्यावर मला ग्लानी आळस गुंगी येते. माझं मन विषयाच्या ऐहिकाच्या सुखातच गुंतलं जातं. तुझं नामस्मरण हरिदास म्हणजेच पांडुरंगाचे जे दास आहेत ते करत आहेत. पण देवा, तुझं नामस्मरण मलाच सुचत नाहीये, माझ्या मनातच येत नाहीये. या शब्दात संत नामदेव स्वतःचीच तक्रार करत आहेत श्री विठ्ठलाला. संत नामदेव म्हणतात की देवाचं नामस्मरण करणं हे कलियुगात गरजेचंच आहे हे मला पटतंय. पण मला तशी बुद्धीच होत नाहीये. सारं चित्त या भौतिक जगात संसारात अडकून पडलंय. त्यामुळे ना मुखी तुझं कधी नाव येतं, ना डोळ्यासमोर तुझं रूप. अगदी कधी प्रयत्न करून भजन कीर्तनात बसलोच तर मला झोप येते. सदैव माझं मन भरकटतच राहतं। हे देवा, या विषय सुखातून बाहेर पडण्याची मला तू बुद्धी दे। तुझ्या नामाचं अमृत प्राशन करून जीवनात हा अमृतानुभव मला प्राप्त करून दे। त्यासाठी भक्तीत रममाण होण्याची बुद्धी तू मला दे। या अभंगात अत्यंत शालीनतेने आणि नम्रभावाने संत नामदेव स्वतःकडे दोष घेत असल्याचे दिसते। हा झाला या अभंगाचा सरळ अर्थ। या अभंगाच्या आड लपलेला आणि संत नामदेवांना अभिप्रेत असलेला भाव पाहण्याचा प्रयत्न करूया। नामदेव महाराज यांच्या कीर्तनाला बसणाऱ्या ज्या लोकांना झोप येत असायची, विषय वासनेमुळे कीर्तनात लक्ष लागत नसायचे, अशा लोकांसाठी स्वतःवर दोष घेऊन संत नामदेवांनी अशा माणसांना उद्देशून हा अभंग रचला आहे, त्यांना ते उपदेश करत आहेत, असा अर्थ आपल्याला लावता येईल। कीर्तन जरी कितीही रंगात आलं असलं तरी अशा माणसाचे कीर्तनात लक्ष काही लागत नसते। त्यांचं सारं लक्ष ऐहिक सुखात विषय सुखात लागलेलं असतं। ज्याला विष्णू भक्तीचा मार्ग अजून सापडला नाही, अजूनही जो मनाने विचलित आहे, अशा त्या सर्व भक्तांना लोकांना भक्ती मार्गावर आणण्यासाठी आणि त्यांचे विचलित झालेले मन स्थिर करण्यासाठी रचलेला हा अभंग आहे, असा अर्थ काढता येतो। ऐकूया मंडळी आपल्या सर्वांच्या आवडीचा।

श्रोते हो, यानंतर ऐकूया संगीतकार मधुकर गोळवलकर यांनी संगीतबद्ध केलेले गुरुनाथ शेणई यांचे एक सुंदर भक्तिगीत. गायला आहे जयवंत कुलकर्णी यांनी. या रचनेचे संगीतकार आहेत मधुकर गोळवलकर. त्यांची कारकीर्द प्रामुख्याने गाजली ती जयस्तुते श्री महन मंगले या गाण्यानं. ते मुळातले तार शहनाई वादक, पुढे सारंगी या वाद्यावर देखील त्यांनी प्रभुत्व मिळवलं. यापुढील भक्तिगीतात कृष्णाचे गुणवर्णन आहे. गाण्यातील रूपक उपमा आपल्या नेहमीच्याच परिचयाच्या आहेत. सलग सोपी अशी शब्दकळा असून रचना गेयताबद्ध आहे. अंतरंगी तो प्रभाती छेडी तो स्वर बासरी, नाम त्याचे श्रीहरी रे, नाम त्याचे श्रीहरी. सतारीच्या सुरांनी गाण्याची सुरुवात होते, पुढे बासरीचे स्वर त्यात मिसळतात आणि मिश्रकाफी रागाच्या सावलीत चाल बांधली आहे याचा थोडा अंदाज येतो. मुखडा दोन वेगवेगळ्या लयीत समोर येतो. या भक्तिमार्गी रचनेच्या चालीचा उगम हा सौराष्ट्र येथील लोकसंगीतात असल्याचे आढळते. या गाण्याचे दोन अंतरे आहेत, पण अंतरा बांधताना संगीतकाराने मुखड्याशी मिळती जुळती सुरावट ठेवली आहे. अंतरा जरी समपातळी ठेवला असला तरी संगीतकाराने काही सुंदर हरकती दिल्या आहेत. जसे डोळी यांच्या दोन ज्योती लाविती त्या ला कुणी ही ओळ गाताना उठावण थोडी वेगळ्या सुरावर असून छोटीशी हरकत घेतली आहे. तसेच पुढे सानुल्या बिंदू परी तो नांदतो संतान घरी ही ओळ वरच्या सुरात घेत परत लय वाढवलेली आहे. ही धाटणी नेमकी गुजरात सौराष्ट्रमधील लोकसंगीताची आहे. वाद्यमेळ आणि त्याची रचना ही तशीच ठेवलेली असल्याचे आढळते. गायक म्हणून जयवंत कुलकर्णी हे प्रामुख्याने गाजले ते दादा कोंडक्यांचा आवाज म्हणून, आणि तीच त्यांची बहुंशी ओळख राहिली आहे. पण हे गाणं ऐकल्यावर तशी ओळख असणं किती एकांगी आहे हे लक्षात येईल. त्यांचा आवाज काहीसा खडा, परंतु रचनेनुसार लवचिकता त्यात आणलेली आढळते. इथे जयवंत कुलकर्णी यांचा आवाज सुरेल तर आहेच, पण जोरकस देखील आहे. ही रचना ऐकताना जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजाची मोहिनी

संगीतकार बाळ माटे हे सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक पंडित गोविंदराव टेंबे यांचे शिष्य. ते दोघेही संगीतकार अतिशय सहज सुंदर चाली द्यायचे. महाराष्ट्रात महिलांचे भजनी मंडळ बाळ माटे यांनी सुरू केले वीणा भक्तिगीत मंडळ या नावाने. वेगवेगळ्या अभंगांना चाली लावून ते शिकवत असत. श्रोते हो, आता यापुढे ऐकूया 1953 सालची एक पारंपरिक गवळण. संगीतकार बाळ माटे यांनी संगीतबद्ध केलेली ही सुरेख पारंपरिक गवळण गायली आहे वीणा भक्तगीत मंडळाने. आपल्या लहानपणी ही सुरेख गवळण ऐकल्याचे नक्कीच आठवेल रसिकांना.

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार बाळ माटे, मधुकर गोळवलकर आणि प्रभाकर पंडित यांची काही निवडक भक्तिगीतं, अभंग. यानंतर ऐकूया संगीतकार मधुकर गोळवलकर यांनी जोग कंस या रागामध्ये स्वरबद्ध केलेला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा एक अभंग. गायला आहे स्वरतीर्थ सुधीर फडके यांनी. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंद रे. ज्ञानोबा माऊली सारख्या आत्मज्ञानीला प्रकृतीच्या पलीकडे केवळ अस्तित्वाने असलेले ते रूप जाणवले आणि त्यालाच त्यांनी गोविंदू म्हटले. हे गोविंदा, तुला सगुण म्हणायचं की निर्गुण म्हणायचं? मला तू दोन्हीही वाटतोस. तुझा अनुमान करता येत नाही. श्रुती ही नेती नेती म्हणून थांबते आणि तुलाच दाखवते. तुला स्थूळ म्हणायचं की सूक्ष्म म्हणायचं? तू मला दोन्ही रूपात दिसतोस. तुला आकारलेला मानायचं की निराकार मानायचं? तू दोन्ही पद्धतीनं मला दिसतोस. तुला दृश्य म्हणायचं की अदृश्य म्हणायचं? तू दृश्य होऊन दिसतोस आणि अदृश्य रूपी जाणवतोस. निवृत्तीनाथांच्या कृपेने मी तुला विठ्ठल म्हणूनच पाहतो आणि अनुभवतो, असे माऊली या अभंगात सांगतात. निर्गुण परमात्मा हा अनमोल आहे, अव्यक्त आहे, पण जोपर्यंत तो सगुणात नटत नाही तोपर्यंत त्याची भक्ती रंगत नाही. परमेश्वर कसा आहे? तर तो सर्वत्र भरलेला आहे. तो सगुणही आहे, निर्गुण पण आहे. तो आकारही आहे, साकारही आहे, तो निराकारही आहे. तो दृश्यही आहे, अदृश्यही आहे. तो सर्वांभूती आहे आणि कुठंही नाही हे एकदा मान्य केलं की मग त्याच्या रूपाचा विचारच राहणार नाही. ओढ राहील ती त्या चिदशक्तीची. आणि माऊली त्या शक्तीच्या रूपाचं वर्णन करताना आपल्यासारख्या संभ्रमितांचेच प्रश्न विचारतात. खरं तर हे प्रश्न माऊलींना पडलेले नसून आपल्याला पडलेले प्रश्न विचारत विचारत त्याचं उत्तर देखील तेच देतात. पहिल्या चरणात प्रश्न उपस्थित करून दुसऱ्या चरणात त्याचं उत्तर द्यायचं ही काव्यपद्धती रचली आहे संत ज्ञानेश्वर माऊली यांनी. देव आणि भक्त यातील द्वैत मिटवून अद्वैत निर्माण करण्याकरताच माऊली यांनी ही अभंग रचना केली आहे. माऊलींच्या मूळ अभंगात असलेली पण गाण्यात नसलेली ही दोन कडवी खास आपल्यासाठी. तुझ आकारू म्हणो की निराकारू रे, साकारू निराकारू एकू गोविंदू रे. तुझ व्यक्त म्हणू की अव्यक्त रे, व्यक्त अव्यक्त एकू गोविंदू रे. तुझ स

मंडळी, आजच्या कार्यक्रमाच्या समारोपाची संत भानुदास महाराज यांची अभंगरूपी गवळण संगीतबद्ध केली आहे संगीतकार प्रभाकर पंडित यांनी आणि आवाज आहे अजित कडकडे यांचा. संगीतकार प्रभाकर पंडित यांचा जन्म 30 सप्टेंबर 1933 रोजीचा. ते उत्तम व्हायोलिन वादक होते. त्यांचं मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण साताऱ्याला झालं. संगीताची आवड बालपणापासूनच असल्याने त्यांनी गायनाचे धडे मटंगे बुवा तसेच पेंढारकर बुवा यांच्याकडे घेतले. व्हायोलिनचे शिक्षण त्यांना जे वाय पंडित यांच्याकडून मिळालं. संगीतात कारकीर्द घडवण्यासाठी ते मुंबईला आले. दादर येथे त्यांनी मधुवंती व्हायोलिन विद्यालयाचे संचालन 30 वर्ष केले. मुंबई आकाशवाणी केंद्रावर ते 15 वर्षे काम करत होते. मुंबई विद्यापीठाच्या सुगम संगीत विषयाचे ते अभ्यागत व्याख्याते तसेच परीक्षक देखील होते. भावगीते, भक्तिगीते, लोकगीते, अभंग, आरत्या, संतरचना, बालगीते असे अनेक गीत प्रकार संगीतकार प्रभाकर पंडित यांनी संगीतबद्ध केले. याशिवाय 10 चित्रपट, 20 नाटके, संगीतिका, संगीत नाटके याकरता देखील त्यांनी संगीत दिले. तसेच जाहिरातींच्या जिंगल्सची देखील निर्मिती त्यांनी मोठ्या प्रमाणात केली. सुगम संगीताचं सौंदर्य हे त्यांनी लिहिलेलं पुस्तक. त्यांनी संगीतबद्ध केलेल्या देवाचीये द्वारी या अजित कडकडे यांच्या आवाजातील ध्वनिफितीने अत्यंत दुर्मिळ अशा डबल प्लॅटिनम डिस्कचा बहुमान मिळवला होता. आताच्या पिढीतले संगीतकार केदार पंडित यांचे ते वडील. रसिक हो, संत भानुदास महाराज हे 1445 ते 1513 या काळातले संत. संत एकनाथ महाराज यांचे ते पणजोबा. विजयनगरचा राजा कृष्णराय याने पंढरपुरातील श्री विठ्ठलाची मूळ मूर्ती पंढरपुरातून आपल्या राजधानीत विजयनगरला नेली होती. पांडुरंगाची ती मूळ मूर्ती संत भानुदास यांनी आपल्या भक्तिबळावर परत आणून कार्तिक शुद्ध एकादशी या दिवशी पंढरपूरला त्या मूर्तीची पुनर्स्थापना त्यांनी केली. पंढरपूरच्या श्री विठ्ठलाच्या मंदिरात दर्शनाला जाताना गरुड मंडपामध्ये उजव्या हातास दरवाजाजवळ ज्या पहिल्या पादुका आहेत ती संत भानुदास महाराज यांची समाधी. वृंदावनात कृष्णाच्या बासरीचे ते अनामिक मंजू सूर ऐकल्यावर सगळ्या चराचराला कशी आणि किती भुरळ पडली आहे, त्यात कोणकोण किती गुंग झालं आहे याचं यथार्थ वर्णन संत भानुदास या अभंगात करतात. कृष्णाने गोकुळात अनेक अद्भुत लीला केल्या आहेत. गोकुळातील प्रमुख आकर्षण वृंदावन, इथं भगवंताने रासलीला केली आहे. फक्त गोपीच नव्हे तर ही सकल सृष्टी भगवंताच्या दृष्टीकरता आतुर झाली आहे. संत भानुदास सांगतात, भगवंताने बासरी वाजवायला सुरुवात केली, सगळी सृष्टी मोहून गेली, स्तब्ध झाली. पक्षी उडायचे थांबले, हरण पळायची विसरली, गाय आणि वाघ आपला वैरभाव विसरून एकत्र पाणी पीत आहेत, मानवच नव्हे तर प्राणी देखील दंग झाले आहेत. अभंगाच्या शेवटी संत भानुदास म्हणतात, मात्र हा आनंद फक्त पृथ्वीवर आहे, स्वर्गात नाही. पृथ्वीचा हेवा वाटून देवसुद्धा विमानात पृथ्वीवर आले आहेत आणि भगवंताची स्तुती गात आहेत. मंडळी, वारकरी पांडुरंगाला विष्णूपेक्षा नारायणापेक्षा वेगळा मानतच नाही. श्रीकृष्णाच्या अवताराची तर संतांच्या मनावर केवढी मोहिनी, म्हणून ते कधी विरहिणीची भूमिका घेऊन कान्हो वनमाळीच्या भेटीसाठी आतुर होतात, तर कधी त्या गोपाळकृष्णाचे सवंगडी होऊन त्याच्याशी खेळीमेळीने भांडण मांडतात. वृंदावनात वेणू वाजू लागली आणि ती मधुर मुरली
स्थिर चरांना वेळ लावू लागली की भानुदासासारखे संतकवी देखील मोहरून जातात. प्रेमभुलीने खुळावलेल्या गवळणीसारखे त्या ठकड्या मुरलीधराचे कौतुक करायला लागतात आणि ठाय लयीत नेहमी वावरणारी अभंगवाणी गवळणगाणी नात नाचू लागते. वृंदावनी वेणू वाजे कवणाचा माये वाजे, वेणू नादे गोवर्धनू गाजे वृंदावनी वेणू. संत भानुदास महाराज यांच्या मूळ रचनेत असलेले पण गाण्यात नसलेलं हे कडवं. यमुना जळ स्थिर स्थिर वाहे, रविमंडल चालता स्तब्ध होये, शेष कुरुम वराह चकित राहे, बाळा स्तन देऊ विसरली माये, वृंदावनी वेणू. ऐकूया मंडळी.

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार बाळ माटे, मधुकर गुळवलकर आणि प्रभाकर पंडित यांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक भक्तिगीतांचा अभंगांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार. जाता जाता मंडळी पुढच्या भागाची एक झलक ऐकूया.

राजीव कपूर आणि आशा भोसले यांच्या आवाजामध्ये आसमान या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीतकार अन्नू मलिक.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांक.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात दूर काळ आहे या चित्रपटामधलं गीत. हे गीत ऐकणार आहोत शैलेंद्र यांचं आणि या गीताला संगीत आणि स्वर आहे किशोर कुमार यांचा.

0: दादी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380 16512 किंवा 8380 16500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: रुही या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत आता ऐकूयात मनहर उदास यांच्या आवाजामध्ये. संगीत आहे मनोज ज्ञान यांचं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय

0: विश्वास कोऑपरेटिव बँक,
1: संचयात समृद्धी।
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल कर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: रात्रीचा 1 वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।

0: सामान्यातूनच घडतात असामान्य व्यक्तिमत्व. अशाच सगळ्यांपेक्षा वेगळ्या ठरलेल्या आणि कौतुकाला पात्र असणाऱ्या व्यक्तींना भेटूया आमच्या बाळू ऑन एअर या कार्यक्रमात. सादर करते डॉक्टर राजेश आहेर. ऐका दर रविवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी रात्री 9 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.
1: कसे अरे कशी बंशिया बजाई श्यामा सुध बिस राई करे तररे तररे तररे
2: भूल गया यार
1: तररे तररे तररे ररे ऊंचे सुर में गाए जा मस्ती में लहराए जा.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: दूर होते होते वो आवाज डूब गई, सुनने के लिए सिर्फ यादें रह गई. चंदन चला गया और इतनी दूर चला गया कि आरती के लिए वो फासले तय करना नामुमकिन हो गया. मुड़ के जब भी देखा चंदन का चेहरा नजर नहीं आया. गूंजते हुए माजी से सिर्फ इतना ही सुनाई दिया, नाम गुम जाएगा चेहरा ये बदल जाएगा, मेरी आवाज़ ही पहचान है अगर याद रहे.

क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला. सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला. सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30. तेव्हा ऐकायला विसरू

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोप्प.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी संकल्पना विनायक रानडे चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी.
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं, ज्या योगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

कानाचा घनभरसवा तृप्तीची अनुभूती देणारा आणि सकल स्वरमंडला चिरंतन टिकणारा आवाज लता मंगेशकर अर्थातच आनंद घन. लता दीदींच्या आवाजाची मोहिनी पुन्हा एकदा मनांवर पसरवणारा कार्यक्रम जरूर आहे का आनंद घन. दर बुधवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 10 वाजता. सादर करते विश्वास देशपांडे फक्त रेडिओ विश्वास 90.8 वर.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: अंत नहीं जिसका, आस मेरी है जिसकी दिशा, आधार मेरे मन का.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.

0: पहाटेचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो, पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 ह्या क्रमांकावर.

एक फरमाईश, श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी. विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.